श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख 1948 अर्थात 16 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 58 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत. नमस्कार रत्नागिरी. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

समूह स्वरातलं श्री मधुराष्टकम आत्ताच आपण ऐकलं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली सुरेश भट रचित ही भूपाळी, संगीतकार दशरथ पुजारी.

अजित कडकडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते पांडुरंग दीक्षित. मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही रचना. गात आहेत लता मंगेशकर, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

संतांचा हा संघ लिहावी अभंग अजित कडकडे यांनी गायलेली समिता म्हात्रे यांची रचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते अजित कडकडे. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना. संगीतकार मधुकर पाठक.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या या गीतरचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया नंदिनी शरण आणि सहकलाकार यांनी गायलेली माँ इंदिरा देवी यांची ही हिंदी भजन रचना. संगीतकार हरिओम शरण.

या हिंदी भजन रचनेनंतर कार्यक्रमात आता ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकलाकार यांनी गायलेली वंदना विटणकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना, संगीतकार प्रभाकर पंडित.

0: महेंद्र कपूर आणि सहकलाकार यांनी गायलेल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी, शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेला दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात पिकांना खतं देण्याच्या विविध पद्धती याविषयीची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. या माहितीचं वाचन केलं आहे रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड, योग्य मात्रा, योग्य पद्धत आणि योग्य वेळ या 4 प्रकारांनी काळजी घेतल्यास आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यासाठी खतं देण्याच्या काही पद्धतींचा अवलंब करावा. आता या खत देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. यातली पहिली पद्धत म्हणजे खतं योग्य खोलीवर देणं. मंडळी, पाण्यात विरघळणारी खतं पृष्ठभागावर न पसरवता ती जमिनीत मुगड्याच्या साह्याने 10-15 सेंटीमीटर खोलीवर आंतरपिकांना देतात किंवा भाजीपाला पिकांना 1/2 फूट बाजूने कुदळीच्या साह्याने चरी घेऊन खतं माती आड करतात. खतामधील अन्नघटक क्रियाशील मुळांच्या सान्निध्यात आल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते, नत्राचा ऱ्हास कमी होतो, स्फुरदाचं स्थिरीकरण होतं. ही पद्धत पेरणीपूर्वी तसंच पेरणीनंतर खत देण्यासाठी वापरता येते. अविद्राव्य रासायनिक खतं आणि जमीन सुधारक यांच्यासाठी ही पद्धत मात्र वापरू नये. यानंतरची पद्धत म्हणजे आळे पद्धत. ही पद्धत बांगडी पद्धतीसारखी आहे, फक्त आळं कमी खोलीचं असतं. ही पद्धत विशेष करून फळझाडं, फळभाज्या तसंच फुलांच्या शेतीसाठी वापरतात. फळझाडांची दुपारी 12 जी सावली पडते त्याच्या आतल्या बाजूने 9 इंच चर काढून त्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतं देऊन चर मातीने झाकून टाकावेत. यानंतरची पद्धत म्हणजे ब्रिकेटच्या स्वरूपातला खतांचा वापर. भात पिकासाठी युरिया, DAP ब्रिकेटचा वापर हा फायदेशीर दिसून आलेला आहे. साधारणतः 2.7 ग्रॅमची ब्रिकेट तयार करतात. युरियाचं प्रमाण 60% अधिक DAPचं प्रमाण 40% असं एकत्र करून यंत्रामध्ये टाकतात. यातून ब्रिकेट तयार होते. भात पिकासाठी हेक्टरी 170 किलो प्रति हेक्टरी दिल्यास 59 किलो नत्र आणि 31 किलो स्फुरद प्रति हेक्टरी ब्रिकेटद्वारे दिलं जातं. त्यामुळे रासायनिक खतात 40% बचत होते. भात लावणीच्या वेळी दर 4 ओळींच्या मधोमध हाताने 1 ब्रिकेट गोळी 8-10 सेंटीमीटर खोलवर खोचावी. ब्रिकेटचा वापर ऊस खोडवा व्यवस्थापन तसंच भाजीपाला पिकांनाही केल्यास फायदेशीर ठरतो. खतांची कार्यक्षमता यामुळे वाढायला मदत होते. ब्रिकेटचा वापर इतर बागायती पिकांमध्ये सुद्धा फायदेशीर दिसून आला आहे. पिकामध्ये ब्रिकेट वापरायचं असल्यास पारंपरिक लागण पद्धतीत थोडा बदल करून पिकांची लागण

0: पण ब्रिकेटजवळ कशी येईल त्याप्रमाणे ओळीतील आणि रोपातील अंतर बदलावं. यानंतर ठिबकद्वारे खतं देणं. मंडळी, विद्राव्य खतामध्ये नत्रासाठी युरिया, युरिया फॉस्फेट, स्फुरदासाठी फॉस्फरिक ॲसिड, तसंच पालाशसाठी पांढरे पोटॅश आणि इतर विद्राव्य खतं ही ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास पीक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करता येतं. जमिनीचे रासायनिक गुणधर्मही चांगले राहतात. तेव्हा मंडळी, पिकांना खतं देण्याच्या या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर करून जर आपण खतं दिली त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात पिकांना खतं देण्याच्या विविध पद्धती याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो, या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते. हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो. बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो. घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो. जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा

0: व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मीडियन नर्व म्हणजेच मीडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मीडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पनल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात मनगट व बोटांच्या टोकामध्ये टीपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात, नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णामध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधी, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मीडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळची 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सिमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरण पूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोतेहो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे दोन प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सूर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर

0: आपल्यावर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे. जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषत ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगादाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे. कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्हीही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल या विषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं.
2: इयम आकाशवाणी.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता ऐकूया रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 वाजता आपण ऐकाल प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे. सादरकर्ते विवेक वानखडे. त्यानंतर 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा जीवन प्रवास ज्येष्ठ गझलकार कुंदताई बापट यांच्याशी रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 आपण आस्वाद घ्याल मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. सकाळी 10:30 नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित देवेंद्र मुरडेश्वर यांचं बासरीवादन राग भैरव. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा आज आपण ऐकणार आहोत भाग पहिला. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या अनुषंगाने संवाद आपण ऐकाल चला कुटुंब जपूया या संवादाचा भाग दुसरा. याचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 12:45 निरंतर

स्वरलहरी हा कार्यक्रम, यामध्ये आपण ऐकणार आहोत आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. 1:05 कार्यक्रम गीतबहार, 1:40 जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमात परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम, 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल. 2:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गायत्री कृष्णचंदन यांचं गायन, राग नागस्वराली, पूर्वकल्याणी आणि मालिका. दरम्यान 2:02 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे झाले आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम. दुसरी सभा सुरू होईल 5:00, यामध्ये गीतसंध्या हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:02. 5:30 युववाणी हा कार्यक्रम, यामध्ये युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वीनंतर करिअर कसं बनवावं याबाबत रागीब अहमद यांचं मार्गदर्शन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम. तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 आपण ऐकाल आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:30 आमचं ग्रामचं शेत या कार्यक्रमात निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती याविषयी डॉक्टर वर्षा भाटकर यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. 7:15 कार्यक्रम गझल. 7:00 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये पंडित कैवल्यकुमार गुरव यांचं गायन. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोते. तर आपण तंट्या बिल्लाबद्दल ऐकत होतो. हा हळूहळू जसं समाजाचं नेतृत्व करायला लागला, समाजामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवायला लागला, तसा अनेकांचा मित्र बनला आणि त्याच्या संपूर्ण समाजामध्ये राष्ट्रीय भावना वाढीला लागली. याच्यामुळे निंबाड प्रदेशावरती ज्या ज्या राजांनी राज्य केलं

0: त्यांनी कधीही भिल्लांच्या जंगलामधलं जे मुक्त जीवन होतं त्याला कधीही धक्का लावला नाही. परंतु ते ब्रिटिश शासनाला अनुकूल असल्यामुळे ब्रिटिश धार्जिण्या कारवाया मात्र सर्वांच्या चालू होत्या. तेव्हा अशा बड्या लोकांवरती तंट्या भिल्ल त्यांच्या घरावरती दरोडा टाकायचा, त्यातून जे धन मिळेल त्यातून ते गरजूंना वाटून टाकायचा, त्यांना सढळ हाताने मदत करायचा. समाजाने जो त्याला प्रतिसाद दिला, ह्या प्रतिसादामध्ये त्याचं नेतृत्व इतकं बळकट झालं की तो सहजासहजी कुणाच्या हातात सापडेना. पोलिसांना त्याला अटक करणं म्हणजे एक मोठं दिव्य होऊन बसलं. सलग 12 वर्ष तो ब्रिटिश पोलिसांच्या हाती काही लागला नाही. शेवटी 11 ऑगस्ट 1889 म्हणजे त्यावर्षी त्या दिवशी रक्षाबंधन होतं, त्या दिवशी त्याला अटक झाली. त्याची मानलेली बहीण होती, तिचं नाव गंगा, तिच्याकडे तो गेला होता. परंतु त्या बहिणीचा नवरा जो गणपत यांनी याचा विश्वासघात केला. म्हणजे आपल्याला असं समजेल की आपल्या संपूर्ण समाजामध्ये मुळातच पराजयाचं मुख्य कारण हे आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांचा केलेला विश्वासघात, हे आपल्याला सर्वसामान्यरित्या सगळीकडे आढळून येईल. हा जो धोका झाला त्याच्यामुळे तंट्याला अटक झाली. आणि त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1889 म्हणजे जवळजवळ 2 महिन्यांनी, 11 ऑगस्टला अटक झाली, 10 नोव्हेंबर त्याच वर्षी न्यूयॉर्क टाइम्स जो पेपर आहे त्यांनी या तंट्या भिल्लाच्या अटकेची बातमी दिली. म्हणजे बघा, निबाडसारख्या आदिवासी प्रदेशामध्ये एका भिल्लाला अटक होते, त्याची बातमी, त्यांनी केलेला लढा, त्याची माहिती अमेरिकेपर्यंत पोचते आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये ती बातमी छापून येते. त्यानंतर जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी जबलपूर सेशन कोर्टमध्ये त्याची सुनावणी झाली त्या केसची, आणि न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. अर्थात सरकारला लोकांच्या उद्रेकाची भीती होती, तर त्यामुळे त्याला कुठल्या दिवशी कोणत्या तारखेला फाशी दिलं गेलं हे सरकारनं कायमच गुपित ठेवलेलं आहे, ते काही माहिती नाही. फाशीनंतर त्याचा जो मृतदेह होता तो इंदूरजवळ सध्या जे खंडवा स्टेशन आहे त्या खंडवा स्टेशनच्या आधी पाताळपाणी काळपाणी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्याजवळ फेकून दिला. आज त्या स्टेशनजवळ त्या मधल्या रेल्वे मार्गावर तिथे एक त्याचा लाकडाचा पुतळा बांधण्यात आलेला आहे आणि त्यालाच सध्या तंट्या भिल्लाची समाधी असं समजलं जात. रेल्वे न चुकता पाताळपाणी इथं थांबते आणि तंट्या मामाला सलामी देते. तंट्या हा निमाड प्रदेशातल्या नागरिकांचा, समस्त नगरजनांचा अभिमानाचा विषय झाला. तंट्याच्या कथा, त्याच्या ओव्या आणि त्यांनी गायलेली गीतं या निमाडमध्ये आजही लोकांच्या तोंडावरती आहेत. राष्ट्रसेनानी म्हणून त्याला पदवी मिळाली आणि ही पदवी लोकांनी उत्स्फूर्तपणानं दिली. त्याचं हे जे जीवन आहे प्रेरक आहे आणि त्या समाजामध्ये निमाडमध्ये अजूनही त्याचं स्मरण केलं जातं. गावोगाव लहान मुलांना त्याच्या कथा ऐकवल्या जातात. आणि शेवटी काय असतं की या अशा कथांमधून ऐकून जेव्हा 1000 लोक ऐकतात, जेव्हा 10000 लोक ऐकतात, तेव्हा कुठेतरी एका व्यक्तीला ते मनापर्यंत पोचत असतं आणि त्याच्यातूनच राष्ट्राचे नवीन वीर तयार होत असतात. या संपूर्ण कथा जेव्हा आपण सांगतो आणि ऐकत असतो तेव्हा त्या आपल्या आतपर्यंत किती झिरपतात आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये काय सूक्ष्म बदल होतात हे जरी आपण बघितलं तरी त्याच्यातून आपल्या मनामध्ये जी राष्ट्रभक्ती तयार होते त्या भक्तीचं कृतीमध्ये रूपांतर होईल. कारण ऐकणं हा भाग झाला, पण ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठेतरी कृतीशील असलं पाहिजे, या इतिहासामधून आपण शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे, आपल्या देशाला पुढे नेलं पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं घडावं हाच उद्देश सगळ्या गोष्टींच्या मागे असतो.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: काय रे शिरप्या, तुझा आवाज का वधरला, इतका सुधारला रे?
2: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
1: रेडिओ आन खिशा
2: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ बी भेटायला लागल्यात आजकाल.
1: असं म्हणतोस
2: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
1: निपटायचं.
2: अक्षी रेडिओ गत
1: म्हणजे अगदी टाइमशीरच म्हणणं.
3: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
3: काय सांगत होतीस ग तू?
4: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
3: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
4: पाणी उकळून शान प्याव।
3: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
4: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी।
3: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
4: रेडोने सांगितलं मला। बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
3: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ।
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा। येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार। आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली। प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या। यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की। प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही। ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए। प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नैफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा।
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे। विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% कर आकारला जाईल। हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील। वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं काल जाहीर केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

0: देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वाईडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83।

श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 16 मे 1825 या दिवशी आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा जन्म झाला होता. गायिका माणिक वर्मा यांचा जन्म 16 मे 1926. भारतीय फील्ड हॉकी खेळाडू, ऑलिम्पिक कांस्य पदक, ध्यानचंद खेलरत्न वरिंदर सिंग यांचा जन्म 16 मे 1947 या दिवशी झाला होता. कोल्हापूर संस्थानचे दिवाण आणि शिक्षण मंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचं निधन 16 मे 1950 या दिवशी झालं होतं. साहित्य समीक्षक माधव मनोहर यांचं निधन 16 मे 1994 या दिवशी झालं. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचं निधन 16 मे 1994 या दिवशी झालं होतं. तर आजचे दिनविशेष आत्ताच आपण जाणून घेतले. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखलेलं आहे आणि अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर अनेक उद्योग आता उदयाला येत आहेत तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट पर्यंत चांगलं आहे पण पुढे ब्रँडिंग आणि मार्केटिंग मध्ये काही लोक कमी पडत आहेत तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
2: आम्ही आता एक सेंट्रलाइज एजन्सी सेक्टर स्पेसिफिक करायचा प्रयत्न करतोय. अजून एक आमची याला जोडून एक असं आहे की आता स्टार्टअप्समध्ये काम करताना जसं मेडिकलमध्ये झालं की पूर्वी 25-30 वर्षापूर्वी एकच डॉक्टर असायचा, तो पूर्ण शरीरातल्या कुठल्याही व्याधीचा इलाज करायचा,
1: फॅमिली डॉक्टर.
2: पण आता फक्त चेहऱ्यापुरतं पाहिलं तर 50 डॉक्टर होतील. म्हणजे तसंच आता स्टार्टअप्समध्ये झालेलं आहे. सेक्टर स्पेसिफिक सबसेक्टर्स खूप झाले. तर आम्ही आत्ता एक पॅनल करायचा प्रयत्न करतो, ॲडवायझरी बोर्ड क्रिएट करतोय की प्रत्येक सेक्टरसाठी एक सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असावा आणि त्याच्या सब्जेक्ट मॅटर खाली सबसेक्टरचे सब्जेक्ट मॅटर्स असावे. तर त्या माध्यमातून एखाद्या स्टार्टअपला एखादा प्रश्न असेल, त्याची आयडिया डेव्हलप करण्यासाठी असेल, त्याचा प्रयत्न करतो. मी चेन्नईमध्ये एक चांगलं AI मॉडेल बघितलं की तुम्ही जर एखादी आयडिया त्याच्यात टाकली की मला रॉ थॉट ही आहे, ते कम्प्लीट रिपोर्ट जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये त्याला मार्केट व्हायबिलिटी किती आहे, टेक्नॉलॉजिकल परसिवन्स किती आहे, तुम्हाला प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी किती खर्च येऊ शकतो, कुठला स्किल सेट लागू शकतो आणि मोर ओवर हे जर तुमची आयडिया सक्सेसफुल झाली तर तुम्ही कोणाला विकू शकता.
1: सर आपण जेव्हा इनोव्हेशन म्हणतो तर तेव्हा त्यामध्ये नवीन गोष्टी तर येतातच पण ज्या गोष्टी आता आहेत म्हणजे एक्झिस्टिंग आहेत तर त्याच्यामध्ये देखील इनोव्हेशन, तर हे पण इनोव्हेशन धरलं जातं का?
2: हो, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जसं प्रगती हा विषय कधीच स्टॅटिक नसतो, इट्स अ डायनॅमिक, इट्स अ फ्लोइंग. तर इनोव्हेशन मध्ये सुद्धा हे आम्ही जे प्रयत्न करतोय, नवीन प्रॅक्टिसेस आणणं, इनोव्हेशनला अजून स्मूथ करणं. दुसरा गोष्ट आहे की इनोव्हेशन प्रत्येक खेड्यात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावात पोहोचलं पाहिजे, प्रत्येक वस्तीवर पोहोचलं पाहिजे.

0: जे अंत्योदयाचा विषय आहे की प्रत्येक घटकापर्यंत सरकारने जावं, समाजाने जावं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणावं. मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो, स्किलचा माझ्याकडे विषय होता, तर मी एक कौशल समरसता म्हणून लिहिलं. समरसता हा विषय म्हणजे प्रत्येकाला इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा म्हणतो आपण. मग सगळ्या क्षेत्रात असेल तर कौशल्यातही असावी म्हणून आम्ही अनुसूचित जातीच्या 250 मुलांना उद्यमितेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योजक करायचा प्रयत्न केला. तर ही समरसता आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ही सगळीकडे आली पाहिजे मला असं वाटतं.
1: बरोबर सर, आता महाराष्ट्रात असलेलं एखादं यशस्वी स्टार्टअप, त्याचं एखादं तुम्ही उदाहरण, अनेक असतील पण एखादं उदाहरण देऊ शकाल का जे आमच्या सगळ्या श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल?
0: एक पॅड केअर म्हणून आहे, जे महिलांच्या समस्यांच्या रिलेटेड त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. दुसऱ्या एक आमचं इन्क्युबेटर मॅजिक म्हणून आहे, ते मराठवाड्यामध्ये चांगलं काम करत आहे. IIM नागपूर आहे, ते आमचं इन्क्युबेटर आहे, ते काम करत आहे. VGTI आम्ही रिसेंटली इन्क्युबेटर सुरू केलेलं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही एक मोठ्या लेवलचं इन्क्युबेशन करायचा प्रयत्न करतोय. तर सगळेजण त्या त्या क्षेत्रात काम करत आहेत, पण यांना अजून स्ट्रेंथन करणं, अजून मजबूत करणं ही प्राथमिकता आमच्यासाठी.
1: बरोबर, आपण म्हणतो की पारंपरिक पद्धतीने जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात मुख्यत्वे करून नोकरी केली जाते, किंवा एक असा एक माइंडसेट असतो एक की नोकरी कर म्हणजे कुठेतरी सेटल हो अशा पद्धतीने. तर ह्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामान्य एखादा तरुण तर त्याला उद्योजक बनण्यासाठी काय काय फायदे तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने तो उद्योजक बनू शकतो आणि ह्या स्टार्टअप पॉलिसीज त्याला कशा उपयोगी पडू शकतात?
0: आम्ही आयडिएशन स्टेजपासून सपोर्ट करतोय. जिल्हा लेवलला हा उपक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे थँक्यू फॉर दिस क्वेश्चन की आम्ही आत्ता एक स्टार्टअप यात्रा म्हणून करणार आहोत. म्हणजे ती यात्रा आता आणि एक स्टार्टअप वीक हे दोन मोठ्या स्कीम्स आहेत. स्टार्टअप यात्रेचा उद्देश असा आहे की ते प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचायचं आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचायचं आहे. तर स्टार्टअप्स काय आहे आणि स्टार्टअप्स तुमच्या याच्यासाठी काय करू शकतं आयुष्यासाठी की तुमच्या करिअरसाठी, तर त्याच्यासाठी आम्ही स्टार्टअप यात्रा करतोय. महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये ती यात्रा जाणार आहे. त्याच्यामध्ये विमेनसाठी एक वेगळी विंग असेल, मॉडर्न टेक्नॉलॉजीसाठी वेगळी वेग असेल आणि रुरल एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपसाठी एक असेल. तर त्यांना कम्प्लीट इकोसिस्टीम तिथे मिळेल. एक छोटासा तिथे हाफ डे वर्कशॉप होईल. तिथल्या सगळ्या ज्या घटक आहेत, म्हणजे तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, त्या गावातले नगरपालिका, जे काही संविधानिक संस्था आहेत त्यांचं इन्क्लुझिव्ह असेल, तिथल्या शाळा असतील, त्या सगळ्या मुलांना आम्ही हाफ डे वर्कशॉप प्रत्येक तालुक्यात करून उद्यमिता काय, त्याची मानसिकता काय आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक प्रत्येकदा मोटिवेशन लागतं. तर रुरल हिरोज कोण कोण आहेत आणि ज्याच्यात वीवाला जो कॉन्सेप्ट आहे, विमेन एंटरप्रेन्युअरशिपवाला, ज्या महिला उद्यमी मोठ्या झाल्यात, त्यांच्या कथा असतील, त्यांचं कथन असेल किंवा त्यांच्या लाईफमधले एक्सपिरियन्सेस असतील. आपण कुणी जर पाहायला गेलो कुठल्याही फील्डमध्ये, किंवा आपण तर अहिल्यादेवींना सगळ्यात ग्रेट मानतो, विमेन, शी वॉज नॉट ओनली दी ॲज अ गव्हर्नर पण शी डीड लॉट ऑफ थिंग्स फॉर दी विमेन, स्किल डेव्हलपमेंटपासून. तर हे मोठे उदाहरणं समाजात पोहोचवणं, माझ्या जिजाऊचं उदाहरण समाजात पोहोचवणं, हे सगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना प्रेरित करणं आणि करिअरमध्ये उद्योजकता किती इम्पॉर्टंट आहे तर त्याचं महत्त्व सांगणं हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. स्टार्टअप ही एक अजी वेगळी कॉन्सेप्ट आहे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या स्टार्टअप्स त्याच्यात कॉम्पीट करतील. आणि आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी एक खूप चांगला विषय बजेटमध्ये घेतला की जनरली आपण असं म्हणतो की माझी स्टार्टअप रेडी आहे, माझ्याकडे आयडिया आहे, प्रोडक्ट आहे, पण विकू कोणाला? तर कॉर्पोरेटमध्ये प्रयत्न करताना खूप त्रास होतो. तर आत्ता बजेटमध्ये अनाऊन्स झालं की 50 जे स्टार्टअप्स असतील सिलेक्टेड, आम्ही त्यांना एक त्यांचे कॉम्पिटिशन्स घेऊ, ज्युरीज फायनल, या 50 स्टार्टअप्सला 25 लाखापर्यंत डायरेक्ट ऑर्डर सरकारचा, म्हणजे सरकारमध्ये काम करण्याची जी पात्रता आहे त्यांची इमिडिएट इस्टॅब्लिश होईल. तर हा प्रयोग आम्ही उद्यमितेच्या माध्यमातून करतो.
1: नक्कीच सर, कारण कुठेतरी मार्केट मिळणं आपल्या
0: हे सुरुवात गरजेचं
1: महत्त्वाचं आहे. आताची जी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रात येणं किंवा स्टार्टअपमध्ये येणं हे त्यांच्या भविष्यासाठी उत्तम असेल?
0: युवकांसाठी तर आजची पिढी जर आपण पाहायला गेलो तर जेनझीज आहेत, अल्फा आहेत, दे आर स्मार्टर दॅन अस, त्यांना सगळ्यात जास्त गोष्टी माहीत आहेत, अपडेट त्यांना खूप लवकर येतो आपल्यापेक्षा. तर त्यांना सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आणि ही सगळ्यात लकी पिढी आहे ज्यांना टिप ऑफ द फिंगर सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतात. म्हणजे जेव्हा रिसर्च करायची लोक तेव्हा पुस्तकं चाळायची, आता तुम्ही गुगलवर प्रॉम्प्ट टाकलं तर

0: तुम्हाला भरपूर PDFs मिळतात, रिपोर्ट मिळतो, स्पेसिफिक मिळतो, तर लकी जनरेशन आहे, दे आर अपडेटेड. पण तुम्ही सेकंड प्रश्न जो विचारला, आम्ही सगळे 80s 90s वाले आहोत, तर आम्हाला आमची जडणघडण जशी झाली त्या माध्यमातून जर विचार करायला गेलो तर मला पालकांना एक अशी विनंती आहे की त्यांना घरातल्या फिनान्शियल डिसिजनमध्ये इन्वॉल्व्ह करा. म्हणजे एखादा TV घ्यायचा आहे, घरातलं फर्निचर करायचं आहे, किंवा एखादी काही प्लॉट घ्यायचा आहे, घर घ्यायचं आहे, तर इन्वॉल्व्ह देम. म्हणजे मी माझा मुलगा जेव्हा 3री 4थीला होता तेव्हा मी त्याला कॉन्फरन्सेसला घेऊन जायचो, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा कॉन्फरन्स, ऑटोमोबाईलची कॉन्फरन्स असेल, CII असेल, FICCI असेल, तर तो आता खूप लर्नेड झाला या सगळ्या याच्यामध्ये. तर मला अशी विनंती आहे की जनरली मराठी आणि महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आपण जेव्हा पैसे मोजतो किंवा एखादं व्यवहाराचं डिस्कशन करतो त्यावेळेस मुलांना म्हणतो तुम्ही बाहेर जा. आणि हेच तर तुम्ही जे बिझनेस कम्युनिटीवाली जी काय कम्युनिटी आहे, बिझनेस कम्युनिटी, त्यांच्यामध्ये साधी प्रॅक्टिस असते की मी बाहेर चाललो तू दुकानावर थोडा वेळ था, तर त्याला किती पैसे द्यायचे, किती घ्यायचे, हे व्यवहार ज्ञान खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की पालकांना ही विनंती आहे की घरातली जे काही प्रमाणातले आर्थिक विषय असतील ते मुलांसोबत चर्चा करा, त्यांना नवीन उद्योगाच्या स्टोरीज सांगा. काही पुस्तकं अशी आहेत जे बिलिनियर्स घडलेले आहेत, त्या लोकांच्या पण घरामधल्या ज्या काही स्टोरीज असतील, काही बुक्स असतील, ते असे तुम्ही मुलांना गिफ्ट द्या, जेणेकरून त्यांची मानसिकता लवकर तयार होईल. एखाद्या एजनंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही त्याला परत रिव्हर्स मायग्रेशन इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे प्रत्येक घरात उद्यमिता हसत खेळत चर्चा झाली पाहिजे.
1: खूपच छान सर. आणि अजून एक मला प्रश्न असा विचारायचा की आज बरेचसे असे लोक आहेत की जे मिड एज आहेत आणि त्यांना काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल की स्टार्टअपच्या काही वेगळ्या योजना आहेत का आणि कशा पद्धतीने ते जाऊ शकतात तिथे?
0: असं मिडल एजसाठी वेगळी योजना असा काही नाही आहे, कारण मला इनोव्हेशन का आवडतं, कारण इनोव्हेशन जात, धर्म, पंथ, वय या सगळ्या डिस्क्रिमिनेशनला किक ऑफ करून इनोव्हेशन सुरू होतं, म्हणजे कोणी पण करू शकतं ते. पण मिडल एजच्या जी लोक आता आहेत त्यांना एक संधी अशी आहे की AIमुळे डिस्रप्शन आहे. म्हणजे जे टिपिकल वर्क करणारी, आता जसं आपण एखादा फोटो एडिटिंग आहे तर ChatGPT सहज करू शकतो. म्हणजे यू जस्ट पुट अ प्रॉम्प्ट की चेंज द कलर ऑफ शर्ट, चेंज द कलर ऑफ हॅट, इट विद इन अ सेकंड इट डिड. ही लोक पुन्हा काय करणार? तर यांना अपस्किल होणं गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये संधी पण आहे. काही गोष्टी अशा आहेत, जसं पर्यटन आहे, तर तुम्हाला पर्यटनासाठी जर टुरिस्ट गाईड पाहिजे असेल तर तो अजून रोबो नाही करू शकत, तर त्या याच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जे अनटॅप्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये स्टार्टअप अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर जे एका एजपर्यंत आले आणि असं वाटतं की आपण स्पीडप्रमाणे अपस्किल नाही झालोय, तर आपल्याला अपस्किल होण्याची आता संधी पण कमी आहे, तर त्यांनी अनटॅप क्षेत्राकडे स्टार्टअप सुरू करायला काही हरकत.
1: जाता जाता तुम्ही सर्व जे उद्योजक आहेत, तरुण आहेत आणि नवीन उद्योग ज्यांनी सुरू केला, अशा सगळ्यांना काय सांगाल?
0: सिंपल लाईन, स्टार्ट अर्ली, खूप कमी वयात ही जोखीम घ्यायला शिका. आणि आपल्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, म्हणजे मार्क झकरबर्ग असेल, आपल्याकडे बिल गेट्सनी पण खूप लवकर सुरुवात केलं होतं, आपल्या देशातलं पाहिलं तर अडाणींनी पण लवकर सुरुवात केली, धीरूभाई अंबानींनी पण लवकर सुरुवात केली. आताच्या जनरेशनमध्ये जे सगळे बिलिनियर्स आहेत, जसं निखिल कामत असेल, हे सगळे अर्ली स्टार्टर आहे. आणि आत्ताचा जग खूप स्पीड आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर एखादी आयडिया सुरुवात करत, आणि सरकार म्हणून, समाज म्हणून, उद्योजकतेची व्यवस्था म्हणून प्रत्येकाला नोकरी मिळणार नाही. तुम्हाला स्वतःचं काहीतरी सुरू करावं लागणार आहे. सरकारचा सपोर्ट तुमच्यासाठी आहे. आम्ही नेहमी म्हणतो की महाराष्ट्र शासन हे प्रत्येक तरुणांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज आहे. आणि परत एकदा ती सांगतो की मुख्यमंत्री साहेबांचं पण हे विजन आहे की हा तरुण जो मोर्चातला आहे, एका कळपातला आहे, तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे. त्यांनी दिवसभर कुठेतरी मोर्चे हे ते काढण्यापेक्षा त्याचा स्वतःचा व्यवसाय असावा, त्याचा स्वतःचा उद्योग असावा, आणि तो आर्थिक स्वरूपात, सामाजिक स्वरूपात राज्याच्या प्रगतीमध्ये सम्मिलित व्हावा. आणि ह्या सगळ्या घटकांना जर आपण एकत्र आणलं तर विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आणि 1 trillion इकॉनॉमीचं स्वप्न ही येणारी पिढी आणि आत्ताची पिढी जी आहे हे साध्य करू शकतात, आणि यांच्या माध्यमातूनच आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी स्टार्टअप्सनी काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने

ब्रँडिंग केलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं. तसंच ग्रीन आणि सस्टेनेबल स्टार्टअप्स यांच्यासाठी काय वेगळा फोकस आहे हे देखील जाणून घेतलं. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय कशा पद्धतीने मजबूत केला जातोय याविषयी देखील आपण माहिती घेतली. सर, आपण इथे आलात आणि अतिशय उत्तम माहिती आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतः सकाळचे 7:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषय सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: खर तर प्लैनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्यूमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनलमध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेसमध्ये बघायला जाल तर सेंच्युरी बरोबर करतंय, फोममध्ये सेंच्युरी बरोबर करतंय. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अव्हेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. मग एनी हाऊ काय आहे की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
5: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
5: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं, पण तरी आम्ही हा ब्रँड

0: ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा. पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँडकडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना.
1: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
0: बरं,
1: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माय स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं, तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो.
0: ओके,
1: त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठले ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमचे साईज छोटे आहेत आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावला तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
0: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंदार आपटे यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, संगीतकार विनय राजवाडे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 हून अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील

0: असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: श्रोतेहो, शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

वैशाली सामंत यांनी गायलेली सोनाली जोशी यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते शशांक पोवार. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: The Hindustan Times says that their meeting in Beijing failed to deliver any big deal. In April 2025, U.S. President Donald Trump fired the first shots in the trade war against China and the rest of the world. Some countries quickly capitulated, but the Chinese dug in their heels and responded in kind. The paper concludes what the meeting has achieved is that the two most powerful men are talking and open to more talking. And finally, the Hindu reports monsoons to arrive 1 week earlier on the 26th of May in Keralam. And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. India and UAE signed slew of agreements, including setting up strategic petroleum and gas reserves in India. Prime Minister Narendra Modi reaches Netherlands on second leg of his five-nation tour. Prime Minister Modi rejects media report imposing tax on foreign travel. CBSE announces window for re-evaluation of answer sheets for class 12 students. Israel and Lebanon extend ceasefire for 45 days. And in badminton, Indian men's doubles pair of Satwik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty to take on Malaysian duo in semi-finals of Thailand Open. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीएकडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा

संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती PT उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामुगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने

0: पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेत. आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2ची शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषण मालिका. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं. सादर करते विवेक वानखडे.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2ची शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: मित्रहो नमस्कार. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांचे 2ची शताब्दी वर्षाच्या औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत 6 स्त्री शिक्षणाचा पाया घातला होता, मात्र इमारत उभी करायचीच तर ते एकट्याचे काम नक्कीच नव्हते. या उपक्रमास समाजाची मान्यता नव्हती, मात्र ज्योतिरावांच्या मते समाजाचा जातीवार बदललेला स्तर आणि त्यातून होणारी उत्पन्न होणारी सामाजिक आणि आर्थिक विषमता हा मोठा चिंतनाचा विषय होता. त्या कालखंडात सामाजिक दृष्टिकोनातून उच्चवर्णीय आणि शूद्रवर्गीय असे ढोबळपणाने 2 प्रकार सभोवताली दिसत होते. बरं, समाजातील शूद्र समजणाऱ्या वर्गातील जातींमध्ये कसलीच एक वाक्यता नव्हती. धर्मकार्य आणि त्या योगाने येणारी कर्मकांडे हे शोषणाचे मुख्य स्रोत होते. धर्माच्या नावाखाली स्वार्थापोटी वा लुबडणुकीसाठी होणारे शोषण आणि त्यातून भरडला जाणारा समाज हा अंधारातच चाचपडत होता. जोवर अज्ञानाचे जोखडी दीनदुबळ्यांच्या मानगुटीवरून उतरत नाही, तोवर समाज उद्धारास सुरुवातच होणार नाही. केवळ 1-2 कुटुंबाची प्रगती म्हणजे साऱ्या गावाची वा साऱ्या भागाची प्रगती नव्हे. महत् प्रयत्नातून ज्योतिराव आणि सहकाऱ्यांनी भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात तर केली, मात्र शाळा सुरू करणे आणि ती नित्य सुरू राहील यासाठी व्यवस्थापन करणे या 2 भिन्न बाबी होत्या. त्यातच मुलींच्या घरी जाणे, पालकांची समजूत काढणे, त्यांना विश्वासात घेणे, दीनदुबळ्या घरच्या मुली त्यांच्या प्रापंचिक अडचणी त्यातून मात करून नियमित उपस्थितीवर परिणाम होत असे. एकीच्या जोडीला म्हणून न येणारी दुसरी मुलगी तीही गैरहजर राही. एकूणच काय, त्या पालकांचा विश्वास संपादन होऊनही उपस्थिती निश्चित होईपर्यंत दुसरी मुलगी गैरहजर राहत असे. ज्योतिरावांची पायपीट मग अशा प्रसंगी त्या मुलीच्या घराकडे. हे सारं होत असताना पालकांचे कान भरणारे काही कमी नव्हते, हितशत्रूंचे कारनामे आणखी वाढत होते. अशातच आणखी एक कमतरता ज्योतिरावास जाणत होती, ती म्हणजे स्त्री शिक्षिका. विद्यार्थिनींशी संवाद साधताना, त्यांना शिकवताना, विशेषतः त्यांना विश्वासात घेऊन अडीअडचणी जाणून घेताना एखादी स्त्री शिक्षिका असावी असे मनोमन वाटत होते. जिथं पुरुष शिक्षक मिळण्याची सोय नव्हती, तिथं स्त्री शिक्षिका येणार कुठून आणि आणणार तरी कशी. मात्र संकटांना डगमगून जाणे वा ही जणू ज्योतीच्या रक्तातच नव्हते. ज्योतिरावाने पत्नी सावित्रीबाईस विश्वासात घेण्याचे ठरवले. मन द्विधावस्थेत होते. आजवर कोणी शिकवणारी स्त्री आपल्या परिसरात पाहण्यात नव्हते. मात्र अहमदनगर भेटीमध्ये मिशनरी शाळेत मात्र मिस फेरारबाई या इतर दूर देशातून आलेली स्त्री

इथल्या मातीशी कसलेही नाते नसताना स्त्री शिक्षणासाठी कंबर कसून जीवाचं रान करताना ज्योतिरावांनी पाहिलं होतं. इथं तर आपल्याच माता भगिनी अंधकारात ठिसकळताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहणे कसे शक्य आहे. ज्योतिरावांनी विचार केला की पत्नी सावित्रीबाईस मदतीला घेतले तर. होय, विचार चांगला होता, मात्र तो सावित्रीस पचनी पडेल का? पडला तर तिला झेपेल का? आणि सावित्रीची तयारी असल्यास वडिलांची संमती, समाजाची मान्यता, हे सारेच प्रश्न अनुत्तरित होते. असे असूनही समाजात होणाऱ्या प्रखोर प्रखर विरोधाची अवहेलनेची आणि प्रक्षोभाची कल्पनाही ज्योतिबांना नव्हती. पत्नी सावित्रीबाईची संमती विचारताच घडले विपरीतच. सावित्रीबाईंनी अत्यंत आत्मीयतेने, विश्वासाने, उत्साहाने संमती दिली. एवढेच नव्हे तर कुटुंबातील गृहिणीच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून या शिक्षणविषयक समाजकार्यास वाहून घेण्याची तयारी दर्शवली. ज्योतिरावास मनोमन आनंद झाला. आपली अर्धांगिनी या कार्यास केवळ सोबतच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन योगदान देण्यास स्वखुशीने उपलब्ध आहे हे जाणून ज्योतिरावांचा विश्वास दुणावला. आता कोणतेही बाह्य संकट आपण निभावून नेऊ शकू असा विश्वास ज्योतिरावांच्या अंगी आला. सावित्रीबाईंनी आता ज्योतिरावांचे शिष्यत्व पत्करले. ज्योतिरावांनी दिलेला गृहपाठ सावित्रीबाई चुटकीसरशी पुरा करत. सावित्रीबाईंच्या चौकस बुद्धीमुळे त्या एकाच वर्षात अनेक इयत्तांचे ज्ञान संपादन करतील हे ज्योतिरावास ध्यानात येण्यापूर्वीच सावित्रीबाई शिक्षिकेच्या नव्या भूमिकेसाठी जणू स्वतःला घडवत होत्या. सावित्रीबाईंच्या शिक्षणाचे वेळ ज्योतिरावास जरी सुखावणारे होते तरी सासरे गोविंदरावास मात्र भलतेच अस्वस्थ करणारे होते. तत्कालीन समाजात स्त्रीस शिक्षण स्वातंत्र्य देणे म्हणजे स्त्रीस स्वैर वागण्यास, चंचल वर्तनास जणू मूक संमती देण्यासारखे होते. ज्योतिरावास सून सावित्रीबाईच्या शिक्षण जिज्ञासेचा त्रास होऊ लागला. सुनेचं शिक्षण कर्तबगार लोकांच्या संसारात अडचण ठरू नये एवढीच भाबडी मनीषा गोविंदरावांच्या अंतकरणात अस्वस्थता निर्माण करत होती. सावित्रीबाई धडे गिरवत होती, ज्योतिराव अखंड धावपळ करत होते. सावित्रीबाई धुळाक्षरांपासून मुळाक्षरांपर्यंत आणि अक्षर ओळखीपासून काव्य लिखाणापर्यंत गुणवत्ता सावित्रीबाईंनी लीलया साध्य केली. गोविंदरावांचा मनस्ताप मात्र दिवसेंदिवस वाढत होता. त्या काळी स्त्रियांनी पायात वाहना घालणे हेही अपवित्र मानले जाईल. कुटुंबियांच्या समोर पतीपत्नीने गप्पा मारणे हे गैर समजले जाईल. अशी सारी मानसिकता समाजात दृढ झाली होती. आता सावित्री तर दिवसभर पाठांतर, घुकंपट्टी, वाचन, लिखाणात ध्यास घेऊन जणू स्वतःलाच छन्नी हातोड्याने खडवीत जरी होती तरी सासऱ्याच्या लेखी ती कुळाला बुडवीत होती. आजवरच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात आपल्या कुटुंबात, आपल्या वाडवडिलांमध्ये किंबहुना आपल्या साऱ्या घरदारात असं कधीच घडलं नव्हतं. असं अपकृत्य जणू ही सावित्रीबाई करायला निघाली आहे आणि त्यामुळे ती आपल्याला पारखी तर होणार नाही ना, काही वैवेडं वाकडं तर घडणार नाही ना, अशी अस्वस्थता सासऱ्यांच्या मनात होती. त्यातच ज्योतिरावाने जणू परंपरांवर नांगरच फिरवायला निघाला होता. आता सावित्री हातात वही पुस्तके लेखणी घेऊन उमरा ओलांडून बाहेर पडणार होती. अखेर तो दिवस उजाडला. ज्योतिरावन सावित्री जोडीने घरातून बाहेर पडले. सावित्रीने पादत्राणी हाती घेत तिच्या लेखी सासऱ्यांच्या समोर, कुटुंबियांसमोर घराबाहेर पडताना पायात पादत्राणी घालणे हे परंपरेला धरवून होणार नव्हते. किंबहुना तिच्यावरील संस्काराप्रमाणे ती पुरुषांप्रमाणे घरातून वाहना पायात सरकवून निघू शकणार नव्हते. ज्योतिरावांचे लक्ष सावित्रीबाईच्या हातातील पादत्राणांकडे गेले. ज्योतिरावांनी नजरेनंच खुणावलं, पादत्राणे पायात घाला. सावित्रीबाई कात्रीत सापडल्या होत्या. सासरे स्वतः दरवाजात उभे होते. त्यांच्या समोर पायात वाहना सरकवणे परंपरेत बसणारे नव्हते. तर खुद्द नवऱ्याच्या सूचनेचा अवैर करणं हेही पत्नीच्या संस्कारातलं कृत्य नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर अशीच अवस्था सावित्रीबाईची झाली होती. सावित्रीबाईंनीच नवऱ्याची समजूत काढल्यासारख्या पुटपुटल्या. हो, घालतेच आहे पायात, आपण पुढं व्हावं. ज्योतिरावांचे समाधान होत नव्हते. दोघेही चालत वळणावर आले. आता घर दिसेनासे झाले होते आणि सावित्रीबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. वाहना खाली वाकून हळुवार रस्त्यावर ठेवल्या, त्या पायात सरकवल्या. त्या वाहना भाग्यवानच म्हणायच्या, सावित्रीच्या पायांचा स्पर्श तिला झाला. परंतु हे होत असताना समाजामध्ये काही कर्मठ मंडळी रस्त्यावरती जी उभी होती त्यांच्या लेखी हाही अवमानच होता. सावित्रींचा ज्योतिरावांचा जोडा भिडेवाड्याच्या दिशेने जाऊ लागला. दोघांचे एकत्र चालणे हे तत्कालीन समाजाला रुजणारे नव्हते. त्यात सावित्रीबाई या ज्ञानदानासाठी सरसावल्या होत्या. समोरून येणारे प्रत्येक जण डोळे विस्फारल्यासारखे वळून वळून पाहत होते. जणू अजिम्या अतर्क्य पाहिले अशीच काही ती प्रतिक्रिया होती. पहिले दोन तीन दिवस गेले आणि वळून पाहणाऱ्या नजरांमध्ये कमालीची वाढ झाली. आता वाढत्या संख्येबरोबरच त्या डोळ्यांमध्ये विखार दिसू लागला होता. विखाराबरोबरच विकृत, शिवराळ, गलिच्छ, अर्वाच्य भाषेत सावित्रीबाईचा उद्धार सुरू झाला. ही विकृती एवढ्यावरच थांबली नाही.

0: त्या साध्वी सावित्रीबाईच्या अंगावर आता दगडगोटे आणि शेणकाल्याचाही शिडकाव सुरू झाला होता. चालली धर्म भ्रष्ट करायला, संस्कारांना पायदळी तुडवत परंपरांना सरणावर चढवून नरकाच्या दिशेने चालणार तू. धर्माला कलंक आहेस तू, तुझे अवकल्याण होईल. त्या सनातनी विचारांच्या धर्ममार्तंडांनी सावित्रीबाई आणि ज्योतिरावास त्यांच्या ध्येयापासून विचलित करण्याचा जणू विडाच उचलला होता. पुराण कथांमधून देवकांच्या यज्ञकार्यात विघ्न आणणाऱ्या असुरांच्या कथा वाचण्या ऐकण्यात आल्या होत्या. मात्र शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीने ज्ञानदानाचे कार्य हाती घेण्याचे कृत्य म्हणजे धर्मद्रोह समजून ज्योती सावित्रीने आरंभलेल्या ज्ञानयज्ञात विघ्न आणण्याची जबाबदारी भूदेव म्हणून समजल्या जाणाऱ्या सनातन्यांनी का घेतली होती याचे उत्तर कोणापाशीच नव्हते. ज्योतिरावांच्या या ज्ञानदान उपक्रमात काही सुजाण ब्राह्मण सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य सक्रिय सहकारण्याची तयारी दर्शवली होती. मात्र कर्मठांनी त्या मित्रांनाही परावृत्त करण्याचे दुस्साहस केले होते. ज्योतिराव सावित्रीचा जोड मात्र आपले ध्येयचे पूर्तीसाठी सारे विरोधी कृत्यांना ताठपाणीने सामोरे जात होते. कोणत्याही परिस्थितीत आपला संयम सोडायचा नाही. आपण आपल्या उदात्त कार्यापासून परावृत्त होणे म्हणजे विकृत विरोधकांना जय मिळवून देण्यासारखे होते. अन्यथा बोळाबोळातून शेणकाल्या टाकणाऱ्या 2-5 विकृतांना 2 ठोशात गार करू शकणाऱ्या ज्योतिरावास तेवढी बळकटी मात्र होती. मात्र आपण संयम ढळू द्यायचा नाही हाच विचार उराशी ज्योती बाळगत होता आणि अशा पद्धतीने त्यांचे सहकारी मार्गस्थ होत होते. सावित्रीबाई शिक्षिका म्हणून पदर खचून उभ्या राहिल्या आणि भारतवर्षाने हजारो वर्षांच्या स्त्री दौर्बल्यावर मात करीत पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळाला. नियतीला हेच अपेक्षित होतं. दिनदुबळ्या घरातील मुलांच्या पाट्यांवर मुळाक्षरे उमटू लागली आणि क्षितिजावर ज्ञानाची सोनेरी किरणे या लेकरांवर पडू लागली. नमस्कार, जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: सादर करते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो, शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: श्रोते, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकार यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं हे गीत, संगीतकार मधुकर पाठक.

नामदेव रक्षा घ्यावया गेले तीन दिवसांची असे प्रेतांची कळे ना राख कुठली चोख्याची केली।

0: ഹരി മാർക്കറ്റ്.
1: शाहीर साबळे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत प्रभू. आणि या रचनेबरोबरच आजचा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

ऐकूया किसना या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग, आयशा दरबार, यश शैलजा आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार इस्माईल दरबार.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया जोधा अकबर या

0: श्रोते हो, शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम शनिवार दिनांक 16 मे रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: कार्यक्रमात आता ऐकूया राजनीती या चित्रपटासाठी आदेश श्रीवास्तव आणि सहकलाकार यांनी गायलेलं समीर यांचे हे गीत, संगीतकार आदेश श्रीवास्तव.

कार्यक्रमात आता ऐकूया ऑल इज वेल. ऑल इज वेल या चित्रपटासाठी अरिजित सिंग आणि सहकलाकार यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं हे गीत, संगीतकार हिमेश रेशमिया.

आशिकी टू या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात माझा जीवन प्रवास ज्येष्ठ गझलकार कुंदताई बापट यांच्याशी रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एज इज जस्ट अ नंबर. आपण अनेकदा हे वाक्य ऐकतो की वय हा केवळ एक आकडा आहे. वय कितीही वाढत गेलं तरी मन जर तरुण असेल आणि मनात स्वप्न जिवंत असतील, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल, तर आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आनंद मिळवता येतो. बऱ्याचदा उत्साही अशा ज्येष्ठ नागरिकांकडे बघून आपल्याला हा अनुभव येत असतो. त्यापैकीच एक आपल्या रत्नागिरीतल्या ज्येष्ठ गझलकार कुंदाताई बापट आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास. नमस्कार कुंदाताई.
1: नमस्कार
0: कुंदाताई. मला खूप सुरुवातीपासूनच जाणून घ्यायचंय की तुमचा बालपणीचा काळ कसा होता.
1: माझ्या बालपणीचा काळ मी असं म्हणेन की मी अतिशय भाग्यवान आहे. श्रीमंत होतो म्हणून नाही, पण एज्युकेटेड आणि अत्यंत संस्कारी असे आई वडील मला लाभले आणि त्याच्यातही सुधारक अशी ती फॅमिली होती की वडिलांना फक्त एज्युकेशन नाही तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल सगळ्यांनी करून घेतला पाहिजे, शिक्षणाला अतिशय महत्त्व, अत्यंत एक्सलंट गोष्टी करायच्या, म्हणजे जे काही कराल ते मन झोकून तुम्ही ते केलं पाहिजे आणि स्ट्राईव फॉर एक्सलन्स हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं. कधी कधी लहानपणी असं राग यायचा की तीन विषयात हायेस्ट आले तर त्यांना ते पुरायचं नाही, चार विषयात हायेस्ट आले तर 100% का नाही मिळाले, 100% मिळाले तर किती जणांना मिळाले, म्हणजे तुलना करत नव्हते पण तुमची पोटेन्शियालिटी तुम्ही मॅक्सिमम का वापरत नाही, तर अशा तऱ्हेचं त्यांची प्रिन्सिपल्स होती. मी त्यांना कधीही देवदेव करताना पाहिलं नाही, पण गरीब माणूस आहे त्याला मदत करणार, अतिशय नम्रपणे वागणार. आम्हाला ते म्हणायचे व्हॅल्यूज तुम्ही जमवा, तुमचं यश ठरलेलं आहे. तात्पुरतं तुम्हाला अपयश मिळेल पण तुम्ही व्हॅल्यूजना धरून राहा, तुम्ही एक दिवस पुढे येणार नक्की. तर अशा वडिलांची मी मुलगी आहे, त्याचा मला नक्कीच फायदा झाला आहे की मला त्यांचे संस्कार मी घेतलेत. त्यावेळेला राग येत असे, सकाळी उठलं की 9 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, भूपाळ्या म्हणायच्या, पोवाडे म्हणायचे, इंग्लिश शिकायचं, शुद्धलेखन लिहायचं, पण कुठलीच गोष्ट म्हणजे वाया जाईल अशी करायची नाही. वेळ फार महत्त्वाचा आहे. माझी आई 16 वर्षाची होती आणि ते 34 वर्षाचे होते. तिला त्यांनी पूर्ण त्यांच्या बरोबरीची केली. उंच माझ्या झोकासारखं रात्रंदिन शिकवलं तिला. अजूनही मला आठवलं की आई सांगते ते की डिस्पेन्सरीतनं आले इतके थकलेले असायचे, एक तास बसायचंच, तेव्हा आई शिकवायचं. इंग्लिशसुद्धा त्यांनी शिकवलं, तिला समजत असं इंग्लिश बोललेलं. ती वाचायला लागली रामायण महाभारत, जी शाळेतही गेलेली नव्हती. आणि मिडवाईफरीचं नर्सिंगचं शेवटची बॅच होती त्या काळी. प्रार्थना समाजला आम्ही कल्याणला राहत होतो, 1.5 तास प्रवास, तिथे उतरून बस ट्रामनी जायचं. ते त्यांनी तिला करायला लावलं की तू कर, मी डॉक्टर म्हणून तू डॉक्टरीण नाही, तुला काहीतरी आलं पाहिजे. किती मेहनत केली असेल त्या माणसांनी,

0: त्यामुळे ती आणि वडील यांनी मला इतकं दिलं. वडील तर मला लग्न झालं तेव्हा नव्हते, ते गेलेले होते, पण भरपूर देऊन गेले की जे मी म्हणेन की ती माझी श्रीमंती आहे, ती माझी खरी श्रीमंती आहे. की मला ते म्हणायचे की कॅलॅमिटीतला तू उभं राहिलं पाहिजे, तू कॅलॅमिटी आली तर रडत नाही बसलं पाहिजे, कुठलं संकट आलं त्याचं चावून चोथा असं झालं असं झालं बोलायचं नाही, त्यातलं मूळ शोधायचं, त्याच्यावर उपाय करायचे, बाहेर यायचं. हे तेव्हा ऐकत होते, कळत नव्हतं. पण माझ्यावर जेव्हा प्रसंग आले तेव्हा मी ती देन होती, ती शिदोरी होती, त्यामुळे मी उभी राहू शकले आणि मी त्याचं श्रेय आजसुद्धा त्यांना देते.
1: तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्हाला अभ्यासामध्ये खूप आवड होती, मग एक विद्यार्थिनी ते एक शिक्षिका आणि एक शिक्षिका ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मुख्याध्यापिका, हा प्रवास कसा होता?
0: अगदी बरोबर आहे. पहिली गोष्ट, मी इंग्लिश माध्यमाची मुख्याध्यापिका होते आणि मी शिकले वर्नॅक्युलरमधनं, माझी मीडियम मराठीच होती.
1: अच्छा.
0: त्या काळामध्ये मी 55 ते 62 11वी मॅट्रिक झाले. मराठी शाळेत असल्यामुळे लायब्ररीत 8वीपासनं घरात तर भरपूर म्हणजे वादविवाद, चर्चा, राजकारणाबद्दल पूर्णपणे अपडेटेड लोक होते, शिकलेले लोक होते आणि आम्ही मुंबईच्या जवळ होतो, त्यामुळे पूर्णपणे अपडेटेड आमच्याकडे चर्चा चालायच्या. आणि त्याच्यामध्ये 11वी मॅट्रिक होईपर्यंत वडिलांचा अत्यंत कठोर असा नियम एकच होता, केसरी वर्तमानपत्र मराठीचं सर्वात क्वालिटी त्याच्यात असायची, त्याच्या अग्रलेखाचं भाषांतर करायचं आणि इंग्लिश टाइम्स ऑफ इंडियाचं भाषांतर मराठीत करायचं, कारण ते तुम्हाला पायावर उभं करणार, इंग्लिशशिवाय पर्याय नाही 55 साली. आणि त्याचा फायदा मला इंग्लिश मीडियमची मी जेव्हा झाले, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की वर्नॅक्युलर असून इंग्लिश मीडियममध्येच मला नोकरी मिळाली. मी फार अडचणीत होते त्यावेळेला, पूर्ण खाईत गेलेली होते. BEDसुद्धा मी 11 वर्षांनी केलं लग्नानंतर.
1: हो का?
0: कारण प्रॉब्लेम असे होते, 26 वर्षाचं वय होतं, नोकरी कोण देणार, गव्हर्नमेंटची मिळणार नाही, 25 वय होतं तेव्हा एंड लिमिट. मग प्रायव्हेटमध्ये, मग प्रायव्हेट इंग्लिश मीडियम शाळा तेव्हा येत होत्या, किती कठीण होतं. सगळे इंग्लिश मिडियमवाले इंग्लिशमधनं शिकलेले, बिकॉज ही टॉट मी सो थरली, जर कधीच अडलं नाही. कलोक्वियली मला जमायला थोडा टाईम लागला असेल, पण आय कुड ओव्हरकम दॅट. आणि मग त्याच्या बरोबरीने इंग्लिश मिडियम म्हटलं की खंडीवर ट्युशन त्याही केल्या मी. शाळेतनं आलं की 1 तास फक्त बसायची, रात्री 8 पर्यंत ट्युशन करायच्या. मग मी घराला हेल्प केली, मला 7 वर्ष 7.5 सारखं पूर्ण घर नाही, नवऱ्याला नोकरी नाही, प्रचंड कर्ज आणि मुलं लहान आणि नोकरी दोघांना नाही, काय करायचं? BEd करायचं, मुलुंडून उल्हासनगरला एक गाडी बदलून जायचं आणि मिनिमम जेवढा प्रेझेन्स जरूर तेवढं करून घरी यायचं, कारण मला कॉन्फिडन्स होता मी ते करू शकते, माझं मी वाचून मी करू शकते, नो प्रॉब्लेम. 2 गोष्टी होत्या, बेस चांगला होता आणि शिकण्याची मला आवड होती, नवीन शिकून घ्यायचं आणि ग्रास्प आपण जो म्हणतो तो सतत डिफिकल्टीजमुळे जास्त अलर्ट होते की हे मला करायलाच पाहिजे. घरी जाऊन मुलांना एक बॉल आणायचा तरी पैसे नाहीत, तर यू हॅव टू स्ट्राईव्ह हार्ड आणि स्ट्राईव्ह हार्ड फॉर एक्सलन्स. योगायोगाने तिथे अशी कंडिशन आली की माझ्या अगोदर जे गृहस्थ त्यांनी आणले होते, जे जे काही नको करायला ते सगळं काही तो करत होता. आणि मग मॅनेजमेंटलाच वाटलं की ही सिनियर मोस्ट टीचर आहे पण शी इज केपेबल, सो वाय नॉट गिव्ह हर. आणि मला रिइन्स्टेट केलं की होशील का तू, म्हटलं मी मला अनुभव नाही आहे, मी सिनियर सुपरवायझर आहे, इफ यू ऑल फील दॅट मी वर्थ आहे तर आय कॅन टेक द चॅलेंज. दॅट इज हाऊ मी प्रिन्सिपॉल झाले.
1: मग इतकं व्यस्त स्केड्यूल असताना सुद्धा तुमचं काम आणि तुमचं वैयक्तिक कौटुंबिक आयुष्य, या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळल्या?
0: यामध्ये कुटुंब म्हणाल तर माझी 2 मुलं आणि मिस्टर आणि मी. त्यामुळे मी ज्या वेळेला डिसिजन घेतला, काही अपरिहार्य अतोनात अडचणीमध्ये आम्ही पडलो, माझ्या मिस्टरांची एक फॅक्टरी त्यांनी चालू केली होती, टेक्नॉलॉजिकली ही सुपर, ती बंद पडली. बंद पडल्यावर डोक्यावर कर्ज, घर नाही, जॉब नाही, मुलं लहान, मला नोकरी नाही, मग काय करायचं? म्हणून मी BEd केलं. ते BEd करत असताना ह्यांना नोकरी नव्हती, तर 12 नंतर हे काही नोकरी मिळते का बघायला जायचे. मी सकाळी 6:45 गाडीने बाहेर जायची, तेव्हा हे मुलांना तयार करून 7 शाळेत पाठवायचे. ती मुलं यायच्या वेळेला मी धावत पळत तिकडनं भराभरा यायची.

0: कॉलेज 10 ते 1 असेल तर मी पहिलं लेक्चर ऐकून पटापटा घरी यायची, त्यांना शाळेतनं आणायला मी तयार, आणि आल्यावर परत 2 नंतर ट्युशन करायच्या, ते रात्रीपर्यंत करायच्या. ते आणि मी आम्ही मिळून ते वी कुड मॅनेज समाऊ. मी 94 सोडली नोकरी, मुलांची लग्न, बाळं 1 सालापर्यंत सगळे सेट झाले. 10 साली मोठा मुलगा कॅनडाला गेला आणि हा मुलगा पुण्याला गेला. आम्ही कशाला राहायचं नको, पण शांत जाऊ पुण्यात किंवा रत्नागिरी. आम्ही रत्नागिरीत सगळं सोडून आलो आणि बिफोर कमिंग हिअर मला साहित्याची प्रचंड आवड पहिल्यापासून होती, त्यामुळे मी ते वाचन होतं आणि ऑकेजनली जसे प्रसंग असतील, कोणाचं डोळा जेवण आहे, कोणाचं मंगलाष्टक लिहायचं आहे, तर आय कुड राईट, म्हणजे मला आवड होती. मी काही प्रसिद्धी केली नाही अशी मोठी, किंवा कोणी लिहिलं तर मला परीक्षण समीक्षण, म्हणजे मला वाटतं की मला तेवढं समजतं की काय यातलं कुठे गडबड आहे ते, त्यामुळे ती आवड होती. म्हणून कविता माझ्या मी करत असे. आणि माझ्या वडिलांची 10 फेब्रुवारीला स्मृतिदिन, ते गेले त्या दिवशी, तर त्या दिवशी ॲड आली होती पेपरमध्ये 1-2 दिवस आधी की कोणाला कविता सादर करायची असती तर शिरीष पै कट्टा आहे, म्हणजे आत्र्यांच्या मुलीचा कट्टा ठाण्याला आहे, तुम्ही येऊन सादर करायची. गेले तो असा सुसज्ज हॉल आणि मी म्हटलं मी तर पहिल्यांदा जाते आहे, बघूया. पण मला माझ्या मनाला खात्री होती की जे मी केलं होतं ते कोणी इग्नोर करण्यासारखं माझ्या मते नव्हतं. सो इट इज प्रेझेंटेबल, आय हॅव नॉट प्रेझेंटेड, पण इट इज प्रेझेंटेबल. आणि मग तिथे मी 2 घेऊन गेले, एक मुलगा फॉरेनला गेला तेव्हा मला सुचलेली हिंदी कविता आणि माझ्या वडिलांची आठवण म्हणून त्यांच्यावर लिहिलेली कविता. सो आय गॉट ए ट्रिगर की पसंत पडत आहे. मग तिथे मी 1 वर्ष म्हणजे 10 फेब्रुवारी 19 ते 20 सालापर्यंत मी तिथे दर आठवड्याला मी नवी कविता लिहून जातो आणि सादर करायची.
1: 2024 साली आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा प्राप्त झाला
0: होय,
1: आणि त्यावेळी जो एक विशेष अंक प्रकाशित झाला त्यामध्ये तुमच्या एका खास कवितेचा समावेश करून घेतला गेला होता, त्याबद्दल काय सांगाल?
0: त्यावेळेला एक आनंद घोडके म्हणून गझलमंचचे ते सर्वे सर्व आहेत, त्यांचे मला पर्सन वरती नोट आली की तुम्ही अभिजात मराठीच्या ह्याला पाठवा. मी म्हटलं मी काय आर्ट्सचे स्टुडंट नाही आहे, मी मराठी घेऊन काय एम ए केलेलं नाही आहे, मला साहित्याची आवड आहे, पण भाषेवर मी काय लिहिणार म्हणून मी पाठवली नव्हती. परत त्यांचा फोन आला मला की तुम्ही पाठवली नाहीत अजून, तुम्ही म्हटलं नाही हो नाही झालं, मला आता झाली ना डेट संपली त्याची, नाही नाही वाढवली आहे 3 दिवसांनी तुम्ही पाठवा. तर मी तरीही पाठवली नाही, कारण मला वाटलं की मी ते क्वालिटी लिहू नाही शकणार, मला त्याची एवढी माहिती नाही आहे. तू भाषेवर लिही म्हटलं तर मला त्याची माहिती पाहिजे पूर्ण, आणि जर नसेल तर मी ती करून घेऊन मग केली पाहिजे. हे 2-3 बोलल्यावर माझ्या डोक्यात विचार की मी काय काय लिहू शकते, असंच आपलं थोडं काहीतरी खरडलं मी. आणि शेवटच्या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला, आज तुम्ही रात्री 12 पाठवा. मग मी म्हटलं आता मी नाही पाठवलं हे उद्धटपणा होईल, तर तुम्ही लिहा हो, तुम्हाला येईल लिहिता, तुम्ही प्रयत्न करा असं म्हणायचा. मग मी त्या दिवशी बसले, 3 वाजल्यापासून रात्रीपर्यंत बसले मी 12 आणि मी ही कविता मी लिहिली. पहिले काय केलं त्यासाठी, तर अभिजात मराठी दर्जा मिळाला त्याच्यात मराठीमध्ये काय काय गोष्टी अवेलेबल आहेत आणि किती जुनी ही भाषा आहे त्याच्यावरती ते असतं. ओल्डपासूनचे रेफरन्सेस माझ्याकडे नाहीत, पण ओल्ड ह्याच्यात सुनीत केलेली आहेत, श्लोक आहे, गीता आहे, ते संस्कृतमधनं आलेलीच ही भाषा आहे आपली. म्हटलं मी प्रयत्न करते पण आय एम नॉट शुअर की हे छान असेल. माझ्या परीने मी जी लिहिली त्यांना ओके वाटली आणि त्यांनी ती टाक
1: आम्हाला ऐकवाल
0: ऐकवेल. प्रणिपात अभिजात मराठीस वृत्त अनल ज्वाला. भाषा झाली आमची अभिजात मराठी, रुंदावनी क्षितिजे टाकते कात मराठी. स्तुतिसुमने उधळून नाचू गात मराठी, स्वीकारावा आमचा गे प्रणिपात मराठी. महाराष्ट्र राज्याचा आहे श्वास मराठी, प्रगतशील विद्यार्थ्यांचाही ध्यास मराठी. ज्ञानेश्वरीत कृष्ण सख्याचा भास मराठी, शिवरायांची रांगडी तरी खास मराठी. नाट्यशास्त्र अन कलांमध्ये फुलते मराठी, उपमा रूपक प्रतीकांनी खुलते मराठी. अभंग ओवी सुनितांनी झुलते मराठी, कृतज्ञतेने भक्ती मध्ये डुलते मराठी. संगणकाच्या विश्वास

0: मध्ये जाय मराठी, विदेशामध्ये ठाम रोऊनी पाय मराठी, परंपरा जपते प्रथा रूढी बाय मराठी, आणि भाषांमध्ये प्रिय मला माय मराठी.
1: वा वा, खूप खूप छान, खूपच छान. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पंदन या मासिकासाठी जवळपास 2 वर्ष तुम्ही संपादिका म्हणून काम पाहिलं, तर तो अनुभव कसा होता?
0: तो अनुभव पण फार रोचक होता असं मी म्हणेन, कारण आधीच सर्व म्हातारी माणसं इन्क्लुडिंग मी सुद्धा ढेपाळलेले असतात, कंटाळलेले असतात. त्यांच्यात चैतन्य निर्माण करून त्यांना लिहायला लावणं हे एक मोठं माझ्या पुढे म्हणजे काय म्हणतात ते आव्हान होतं. आणि जेव्हा मी डिक्लेअर केलं की आपण एक मासिक काढूया ज्याच्यात तुम्ही तुमचे विचार लिहा, की जे अनुभव म्हणून लोकांना उपयोगी पडतील, पण त्यांना लिहिण्याचा जो आनंद असतो आपल्या स्वनिर्मितीचा तो मिळेल, तर ते पहिल्यांदा ते हा हो म्हणाले. एखाद दोनच लिहिणारा बा आपल्यासारखा ग्रॅज्युएट असलेला, त्यांनी एखादं कशावर तरी भाष्य लिहून दिलं, एक निबंध मिळाला, दॅट्स इट, तिकडे थांबलं. आणि मी लिहिलं, समजा माझ्या मैत्रिणीने 2 लिहिले, मासिक कसं येणार? मग मी काय केलं, माझे जे मला जे कोणी वाटले की जे सुरूद आहेत, जे दुसऱ्याचं म्हणणं समजू शकतात, ऐकून समजायचा प्रयत्न करतात, तशा माझ्या मित्रमंडळींना मी गाठलो. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही का लिहित नाही, छोटं एक पान लिहा, तुम्ही जे आठवेल ते लिहा, जुन्या आठवणी लिहा, एखादी कोणाची नातोंडाची आठवण लिहा. नाही आम्हाला लिहिता येतच नाही. मी म्हटलं की ठीक आहे, म्हटलं मी लिहिते, तुम्ही सांगा. तुम्ही सांगितलं तर मी लिहून काढते, नाव तुमचं. तसे मी 10-11 लेख मिळवले एका मैत्रिणींनी, तेव्हा ती 84 होती. मी त्यांना म्हटलं की तुम्ही असा एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहितो, तर मग तिने सांगितलं की मी विमानात बसले आणि तेव्हा त्याच्या जे विंग असतो त्याला आग लागली होती, आणि तिच्या विंडोतनं तिला दिसलं दूर दूर येताना, आणि शी वॉज द फर्स्ट वन टू टेल ते की अरे तिकडे हे दिसतंय. आणि मग तो प्रसंग कसा झाला ते तिने सांगितलं. म्हटलं मग किती छान आहे, तू सांग मी कुठे लिहिते, मला नाही आहे, म्हणजे मी बसते बस लिहून काढलं. तिला एवढा आनंद, नेक्स्ट इयरला तिचं तिने लिहून दिलं. पण समहाऊ आय कुड मेक 60 पेजेस मॅगझिन त्यावेळेला, आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी काढलं, फटाफट आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की ए मग मला पण द्यायचं आहे, मग मला पण द्यायचं आहे. मग मी म्हटलं की अशुद्ध नाही, मला चालत नाही ते. मग ते सगळं प्रूफ रिडिंग मी करायचं सगळं घेऊन, की त्यात हे चुकीचं आहे किंवा हे नको, हे चुकीचं आहे, हे नको घालूस. पण मला तो आनंद होता की मी ते गाठलं, आणि स्पंदन हे नाव मीच ठेवलेलं आहे. तर आज सगळ्यात तिकडे मासिक चालू आहे तो. आणि स्पोर्ट्सचे मी घ्यायची, सगळ्या म्हाताऱ्या लोकांचे स्पोर्ट्सचे मी 3 दिवस घ्यायची, त्यांना जे जमतील ते स्पोर्ट्स घ्यायचे, बसून करायचे, बौद्धिक काही चाचण्या द्यायच्या. आणि इतका आनंद हॉल भरून म्हातारे लोक यायला लागले, तो वेगळा आनंद असतो. म्हणून म्हटलं की आम्हाला एक ऐहिक दृष्टीने असतात त्या आनंदात थोडा आनंद असतो, असतो आनंद, वडा खा, आईस्क्रीम खा, आनंद आहे, त्याला एक लिमिट आहे, या आनंदाला तोड नाही. आणि हे तुम्ही मिळवू शकता जर तसं नजरिया तुम्ही ठेवलात, तुमचा दृष्टिकोन ठेवलात तर.
1: आता मी थोडं गझल या विषयाकडे वळते.
0: शुअर,
1: प्रत्यक्षात गाणी लिहिणं किंवा कविता लिहिणं यापेक्षा गझल लिहिणं हे कठीण आहे, कारण ते साचेबद्ध असतं. तर हा काय फरक आहे 2 गोष्टींमध्ये नक्की?
0: पहिला बेसिक फरक असा आहे की कविता ही डोक्यात सुचली की तुम्हाला ऐच्छिक असतं, वृत्तबद्ध लिहा किंवा लिहू नका. तुम्ही नुसती कविता लिहू शकता, मुक्त छंदात लिहू शकता, कडव्यांमध्ये वृत्त नाही वापरलं तरी लिहू शकता, त्यामुळे तुम्हाला मुक्त विहार असतो, त्याला बंधन नसतं, तुम्हाला जे सुचलं ते तुम्ही त्याच्यात मांडू शकता. पण जिथे आपण कडवं म्हणतो तसं गझलमध्ये शेर असतात, मिनिमम 5 शेरांची एक गझल होते, 5, 7, 9 असे किती, तर प्रत्येक शेर हा एका कवितेचा विषय असू शकतो, की पूर्ण एक कविता तुम्ही त्या एका शेरावर लिहू शकता, इतका तो आशय घन असला पाहिजे की त्याच्यावर तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आणि तो नेसेसरीली वृत्तामध्येच असतो, वृत्ताशिवाय गझल असूच शकत नाही. 500 वृत्त आहेत, त्याची पुन्हा लगावली असते, म्हणजे त्या ऑर्डरमध्येच अक्षर आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आता गागा लगा म्हटलं तर 2 दीर्घ 1 ऱ्हस्व 1 दीर्घ असंच शब्द आला पाहिजे. गागा लगा लगा गा, मग 1 ऱ्हस्व 2 दीर्घ असंच लिहिलं पाहिजे, अर्थ झाला पाहिजे, कलाटणी मिळाली पाहिजे. शेराच्या नेहमी पहिल्या वेळी आशय सांगायचा, आणि दुसऱ्या ओळीमध्ये कलाटणी असली पाहिजे.
1: अच्छा.

0: चमत्कृतीपूर्ण, तुम्हाला त्याचा अंदाज नाही आला पाहिजे काय असेल, इकडे वेगळं असलं पाहिजे, ते साधायचं त्या लगावलीत, त्या वृत्तामध्ये. त्यामुळे कविता लिहिणारे काही लोकांचं असं मत आहे की गझल ही बांधीव असते, तुम्ही बांधून ती सादर करता. पण माझ्या मते आता मी दोन्ही लिहिते, त्यामुळे मी असं म्हणेन की गझल ही निश्चितच कवितेपेक्षा कठीण असते. म्हणजे कठीण बांधायची म्हणून नाही, त्याच्यामध्ये 5 कविता लिहू शकाल एवढा आशय पाहिजे. त्याच्यात सुद्धा मुसलसल गझल म्हणून असते की जी एकाच विषयावर असते, पण एकाच विषयावर असली तरी त्याच्यात नाविन्य हवं. पुन्हा कवितेसारखी नसते गझल, त्या प्रत्येक 2 ओळींमध्ये सेकंड ओळीत थोडा धक्का बसला पाहिजे, स्वीट आनंद झाला पाहिजे, आणि कल्पना नसेल ते आलं पाहिजे काहीतरी. त्याच्यामध्ये रदीफ असतो, त्यात काही टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळल्या पाहिजेत. कवितेत तसं नाही, कवितेत मुक्तविहार, एक बुडबुडा दिसला तरी मी कविता लिहू शकते. मी लिहिलेली आहे की मला त्याच्यावरनं जे काही जीवनातले बुडबुडे सुचले मी ते लिहून मोकळी झाले. पण ह्याच्यात लिहायला मला बांधायला पहिली गोष्ट शब्दसंग्रह तुमचा मजबूत पाहिजे. त्याच्याशिवाय बारीक बारीक शेड्स तुम्हाला माहिती पाहिजेत, आणि टिपायची वृत्ती पाहिजे. तुम्हाला टिपता आलं पाहिजे, कशातनंही तुम्हाला तुमचा आशय मिळाला पाहिजे. मला तर रात्र मी झोपत नाही, मला झोप कमी आहे, आनंदात जाते माझी. रदीप म्हणजे शेवटचा शब्द जो सगळ्या गझलमध्ये रिपीट होईल, सगळ्या शेरामध्ये रिपीट होईल, लास्ट वर्ड त्याला रदीप म्हणायचं. तो नेसेसरी नाही घ्यायला पाहिजे, पण चांगले गझलकार तो घेतात. मग मी तो घेणार, मी घेऊनच ट्राय करणार, घेऊनच प्रयत्न करणार. मग तो रदीपच्या अलीकडचा शब्द आपल्या मराठीमध्ये यमक म्हणजे काय, शेवटचं दिसते, बसते, फसते, झालं यमक. पण बसते फसते हे खरं यमक, बसते दिसते हे खरं यमक नाही. तो दी नाही, बसते, मग गळते आणि बसते हे यमक नाही. पण ते त्याच्यामध्ये आम्हाला इतकं बारकाईने लक्ष द्यायला लागतं, म्हणून ती कठीण आहे.
1: मग या काव्यप्रकारामध्ये नक्की भावनेला जास्त महत्त्व आहे की शब्दांना जास्त महत्त्व आहे?
0: माझ्या मते भावनेला महत्त्व तर आहेच, पण तू मांडता कसं त्याला आहे महत्त्व. आता प्रेम ही भावना छानच आहे, विरह त्याच्यावर छान लिहिता येतं, पण नुसता विरह म्हणून तुम्ही 4 शब्द लिहिलेत तर ते अपील होत नाहीत. हा माझा अनुभव आहे की तुम्ही कोणी एखादी सेम शब्द वापरून दुसरी केली ती नाही होत अपील. तुम्हाला प्रॉपर मांडणी त्याची जमली पाहिजे, नक्कीच महत्त्वाची आहे. आणि मांडणी करताना तुम्हाला शब्द तर लागतातच ना, शब्द तुमचे कमी पडले, भावना खूप काय इंटेन्स आहे तर ते पोचणारच नाही ना. तुम्ही जे शब्द वापराल ते बोथट असतील, ते शार्पण पाहिजे तर ते पोचतं जाव. असं
1: तुमची अशी एखादी गझल आहे का जी तुम्हाला स्वतःला जास्त भावली आहे?
0: येस.
1: आम्हाला ऐकवाल का?
0: येस, नक्की. वणव्यात संकटांच्या सारे जळून गेले, लांबून आप्त परवड, गरिबीत वाटले की पैशात सौख्य सारे, वैभव मिळून सुख का मृगजळ बनून गेले, माता पित्यास आता फुरसत नको नकोशी, फिरकत न लेक रूही डोळे थिजून गेले, तात्पर्य जीवनाचे अंती खरे उमजले, मानापमान वैभव नश्वर ठरून गेले, बघुनी निसर्ग किमया सागर नद्या नि तारे, त्यांच्या पुढे स्वतःचे मी पण विरून गेले, होऊन वेगळी मी आले परत खुशीने, जगणे तुझ्या विना मग मरणे पटून गेले, जगणे तुझ्या विना मग मरणे पटून गेले. धन्यवाद.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच.
0: आणि आपली परमिशन असेल तर माझी एक सलग मुसलसल गझल ऐकवते.
1: नक्की नक्की.
0: आनंद कंद वृत्तामधली गझल आहे आणि माझी फार आवडती आहे, कारण मी सुद्धा त्या फेजमध्ये आहे म्हणून असेल कदाचित. गझलचं नाव आहे बोलून जा जरासा, ऐकायला तरसतो बोलून जा जरासा, हातात हात माझा घेऊन जा जरासा, आठव सरी बरसती कातळ सुका मनाचा, स्पर्शातल्या झऱ्याने भिजवून जा जरासा, संवाद ना कुणाशी दिनरात एकटामी, गप्पा लहानपणच्या मारून जा जरासा, येणार तू कधी ते सांगून जा जरासा, खोटा तरी दिलासा देऊन जा जरासा.

0: वाटेकडेच डोळे लावून जागतो मी, ये एकदा अचानक सुखवून जा जरासा. शेवटचा शेर आहे, घरटे अतारिकामे, घरटे अतारिकामे होतात भास तुमचे, वणवे मनातले तू विझवून जा जरासा, वणवे मनातले तू विझवून जा जरासा. धन्यवाद.
1: कमाल कमाल, खूपच छान. कुंदाताई, आज तुम्ही 80 पार केली आहे, तरीही तुम्ही इतक्या ऍक्टिव्ह आहात, इतक्या क्रिएटिव्ह आहात, तर ही क्रिएटिव्हिटी जिवंत राहावी यासाठी तुम्ही काही खास करता का?
0: दोन गोष्टी आहेत. एक तर काहीतरी नवीन सतत शिकण्याचा ध्यास माणसांनी ठेवावा असं मला वाटतं. नवीन म्हणजे काय, मोठी लँग्वेज फ्रेंच शिकावं असं नाही, कुठली छोटी गोष्ट सुद्धा नव्याने शिकलं. एक साधं यूट्यूबवर मी परवा बघितलं, एक चमच्यानी एक रांगोळी एवढी टाकतात, संस्कार भारतीचा एक थेंब, आणि त्याला चमच्यानी असं असं केलं की किती छान फुलं होतात. ते शिकायला काय पैसे द्यायला नको, काय मोठं काय भांडवल नको. माझं मन तिकडे जातं की मी हे करू शकते का, मग मला बसता येत नाही. खाली कसं बसणार, ट्रे घेऊन बस टेबलवर. करू शकते, ठरवलं तर करू शकतो. सो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायची आणि काही ना काही नवीन शोधत राहायचं. कशातही तुम्ही मन रमवू शकता. आणि जिंदा दिली टिपणं, बाहेरून टिपत राहिलं पाहिजे माणसाने. इंटलेक्च्युअल खेळ आम्ही खेळतो हे मी सांगू इच्छिते, की साधे साधे म्हणजे आता एक बाराखडी येते आपल्याला, तर काही तुम्ही अचे शब्द सांगा, मग यू मेक युअर ब्रेन थिंक अबाउट इट. मग मी सुडोकू सोडवते दिवसातनं 3-4 तरी वेळा, हार्डेस्ट जे सर्वात हार्ड आहे, म्हणजे मी बरेच दिवस आज तेच सोडवते. माझा अर्धा तास छान जातो, त्याच्यात 12 मिनटं असतील ठीक आहे, माझं वय जास्त आहे, मला 20 मिनटं लागत, काही नथिंग रॉंग इन दॅट. पण त्यात माझं माइंड बिझी राहतं, दमतं. गाण्याची मला खूप आवड आहे, त्यामुळे काही नाही तर ती अगदी तोंड पाठ गाणी होती. मग ते आठवायचं, झोप नाही आली तर आठवायचं, अरे याच्यामध्ये ही वैजयंती मला होती, मग ते काय होतं. यू पास युअर टाईम नाईसली, रादर दॅन मला हे होत आहे, मला हे दुखत आहे, त्याला हे होत आहे, मग तो असा वागला, त्यामुळे मग सुखी दिसतो. बाबा आनंदी कसे तुम्ही. मी नेहमी मुंग्यांच्या वारुळाचं उदाहरण देते, की तुम्ही मुंग्यांच्या वारुळात हात घालून ठेवायचा, मला दुःख होतं, दुःख कशाला, बाजूनी जा ना बाबा. ते मुंग्यात तुम्ही हात घालून बसला तर दुःखच होणार. तुम्हाला एक दुःख आहे काय, ते कोणाचा मुलगा गेलेला आहे, तुम्ही तेच आठवत बसला तर दुःख रडूच येणार. नको आठ, दुसऱ्याची मुलं बघ ना, दुसऱ्याच्या मुलाला दे काहीतरी खायला, तुझं दुःख तू विसरतो.
1: जाता जाता एक शेवटचा पण अतिशय महत्वाचा असा माझा प्रश्न आहे. निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत असताना शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहावं यासाठी खास काही करायला हवं का?
0: निश्चितच. शारीरिक स्वास्थ्य थोडं ढेपाळलेलं असतंच, की ते प्रॉब्लेम असतो, लोकांनाही असतो, आपल्या आजूबाजूच्यांना जास्त असतो. तर तुम्ही मानसिक स्वास्थ्य जास्ती जपावं, म्हणजे ते बिझी ठेवणं हा पहिला मार्ग आहे त्याला. आणि माझं आजूबाजूच्यांनाही असं एक सांगणं आहे की त्यांना फक्त फूड दिलं, त्यांना छप्पर दिलं म्हणजे झालं असं नाही. त्यांच्याशी दिवसाकाठी 2 शब्द तुम्ही गोड बोललात तर दॅट ॲड्स टू टॉनिकसारखं वर्क करतं. त्यांना कुठे पाहिजे तिथे तुम्ही घेऊन गेलात, मला जरूर नाही आहे पण मला जरा हात लावून नेलं, मला पाहिजे असं नाही, मी मागणार नाही पण तुम्ही आलात तर मला बरं वाटेल. तुम्ही आता यंग मुली आलात, मी देऊ का, आणून देऊ का, मला फार बरं वाटतं, मी मागणार नाही. पण तेवढं केल्याने तुम्हालाही त्रास होत नाही पण तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही बिझी असता, खरंच बिझी असता. म्हणजे मी खोटं म्हणत नाही की एवढं वेळ कुठे असतो, बरोबर आहे, पण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा 2 शब्द एवढं बोललं तरी ते फार त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून तेवढं प्रत्येकाने करावं, प्रत्येकजण आपापल्या परी करत असतो पण करत नसला तर प्रयत्नपूर्वक करावं. कधी कधी नसला वेळ, माझा एक बाचा होता तो आईला सांगायचा, आई कशी आहेस, ती म्हणे अरे बाबा हे दू, ते सगळं मला रात्री झोपताना सांग. आत्ता मी आलो आहे ना, मी छान आहे म्हण मला, तर त्यानेसुद्धा तिला हसू यायचं तोंडावर, अरे वा, म्हणजे मला बरं नाही तरी रात्री सांग, रात्री मी ऐकतो, आत्ता आलो आहे ना, तर तिच्याशी 2 शब्द बोलून तो पुढे जायचा. ते लोकांनी राखायची मेंटल हेल्थ आहे, पण ज्याची त्यांनी स्वतः जास्ती राखावी असं मला वाटतं. आणि लेट गो करावं, कशाने तरी दुःख होत असेल ते दुःख मुंग्यांचं वारूळ समजून पुढे जावं आपण, त्याच्यात हात घालून बसू नये, पुढे जा.
1: कुंदाताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या आयुष्याचा जीवनपट आमच्यासमोर मांडलात, तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह आणि अशी ऊर्जा तुमच्यामध्ये आहे ती तुम्ही आम्हाला सुद्धा दिलीत, याबद्दल आकाशवाणीतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते.
0: धन्यवाद.

इंद्रधनुष्य या कार्यक्रमात माझा जीवन प्रवास ज्येष्ठ गजलकार कुंदताई बापट यांच्याशी रेडिओ सखी कश्मीरा सावंत यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रम सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत, बेला शेंडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया फुगे या चित्रपटासाठी जान्हवी प्रभू अरोरा, स्वप्नील बांदोडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं हे गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

0: अगं आहेस कुठे?
1: हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती

0: नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच, म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
0: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
0: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
0: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की ये हा. कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
0: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
0: चल ग, चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
0: हो हो नक्की.
3: कार्यक्रमात आता ऐकूया खुर्ची या चित्रपटासाठी अभय जोधपूरकर, अमिता घुगरी आणि सहकलाकार यांनी गायलेलं प्रशांत मधुकर यांचं हे गीत, संगीतकार अभिषेक काटे.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया ऋषिकेश रानडे, योगिता गोडबोले आणि सहकलाकार यांनी गायलेलं तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं। या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीतकार अजय अतुल।

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातल्या ऋषिकेश रानडे, योगिता गोडबोले आणि सहकलाकार यांनी गायलेल्या गुरु ठाकूर यांच्या या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोतेहो, आता नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरीवादन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी बासरीवादनात सादर केलेला राग भैरव आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात पंडित देवेंद्र मुर्डेश्वर यांचं बासरीवादन आत्ताच आपण ऐकलं. बासरीवादनात त्यांनी सादर केलेला राग भैरव आम्ही प्रसारित केला. सकाळचे 11 वाजता आहेत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: लवलीन निगम.

0: नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी आपल्याला हे आमच्या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण.
1: अगं आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
1: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.
0: आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना या कार्यक्रमाचं हे निमंत्रण. श्रोते हो, आज आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन, तसंच आज आहे राष्ट्रीय डेंग्यू दिन. या दिनाच्या निमित्ताने आपण जागरूकता बाळगूया आणि असा दिवस साजरा करूया की जेणेकरून या दिनाचं औचित्य आपण सांभाळू शकू. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्याविषयी. मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 या दिवशी झाला. भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज उर्दू शायर आणि गीतकार असे हे मजरूह सुलतानपुरी. त्यांचं मूळ नाव असरार अल हसन खान असं असलं तरी त्यांना टोपण नाव होतं ते मजरूह. त्यांनी 50 वर्ष 350 जास्त चित्रपटांसाठी अजरामर अशी गीतं लिहिली आहेत. त्यांना 1993 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सुलतानपूर या जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील पोलीस दलात होते. 1946 शाहजहान या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून पदार्पण केलं. त्यांनी 50 आणि 60 बॉलिवूड राज्य करणाऱ्या दिग्गज गीतकारांच्या चौकडीत, म्हणजेच साहिर लुधियानवी, शकील बदायूनी आणि शैलेंद्र यांच्यासोबत स्थान मिळवलं. 1965 प्रदर्शित दोस्ती या चित्रपटातील चाहूंगा मैं तुझे या गीतासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ऐकूया दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत, संगीतकार

ऐकूया मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम

0: 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोतो, शाहजहान या 1946 प्रदर्शित चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांनी प्रथमतः गीतलेखन केलं. या चित्रपटाला नौशाद यांनी संगीत दिलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीत

मजरूह सुलतानपुरी यांनी प्रथमतः गीतलेखन केलं. या चित्रपटाला नौशाद यांनी संगीत दिलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीत 1950 दशकात आणि 1960 पूर्वार्धात मजरूह सुलतानपुरी हे आघाडीचे प्रमुख गीतकार होते आणि त्या काळात गाजलेल्या अनेक चित्रपटांच्या सांगीतिक यशात त्यांचा मोलाचा असा वाटा होता. शाहजहाननंतर मेहंदी, अंदाज तसंच आरजू या चित्रपटांसाठी त्यांनी गीतं लिहिली. मात्र त्यांचे खरे सूर जुळले ते चित्रपट निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्याशी. त्यांच्या पेईंग गेस्ट या चित्रपटाची गीतं मजरूह सुलतानपुरी यांनी प्रथमतः लिहिली आणि नंतरच्या काळात त्यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी गीते लिहून रसिकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं. फिर वही दिल लाया हूँ, तिसरी मंजिल, बहारों के सपने, प्यार का मौसम, कारवा, यादों की बारात, हम किसी से कम नहीं, कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर, अशा अनेक चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांची गीतं लोकप्रिय झाली. दोस्ती, CID, आरपार, अभिमान, पाकिजा अशा इतर चित्रपटातील गीतंही रसिकप्रिय अशी ठरली. ऐकूया किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं अभिमान या चित्रपटातलं हे गीत, संगीतकार SD बर्मन.

0: श्रोतेहो, सोमवारी 18 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका होम स्कूलिंग याविषयी नुपूर पटवर्धन यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: होम स्कूलिंग म्हणजे काय? तर आपण घरातच पालक म्हणून थोडी जास्त जबाबदारी घेऊन आपल्या मुलांना घडवण्याचं काम करणं.
0: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 18 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया धरम करम या 1975 प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं मुकेश आणि सहकलाकार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

प्रणयभावना, राष्ट्रभक्ती, निसर्गसौंदर्य, कौटुंबिक जिव्हाळा अशा अनेकविध विषयांवरती उत्तमोत्तम अशा गजला लिहिल्या. उर्दू काव्यक्षेत्रात मजरूह यांना गजलकार म्हणून महत्त्वाचं असं स्थान आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात विपुल गीतं आणि कविता लिहिल्या. मात्र 1945 पासून गजल लेखनावर त्यांनी विशेष लक्ष असं केंद्रित केलं. त्यांनी लिहिलेल्या गजलांचा संग्रह उर्दू गजल या शीर्षकानं 1953 मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यात वेळोवेळी नव्या गजलांची भर घालून त्यांच्या अनेक आवृत्त्या काढण्यात आल्या. गजल या रचना प्रकाराचा पारंपरिक तसंच सांकेतिक बाज आणि अभिजात बहुढंगी समृद्ध वारसा त्यांनी आपल्या गजलातून जोपासला आणि त्याचवेळी त्यांच्या आशयाची व्याप्ती आणि अभिव्यक्तीचं सामर्थ्य देखील वाढवलं. गजलेला त्यांनी नवी दिशा दिली. मानवी प्रतिष्ठेचं भान आणि जग बदलण्याचा विश्वास त्यांनी गजल रचनेतून व्यक्त केला. 1945 पासून प्रागतिक लेखक चळवळीलाही त्यांनी भरीव असा पाठिंबा लिहिला. कार्यक्रमात आता ऐकूया तिसरी मंजिल या 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले तसंच सहकलाकार यांनी गायलेलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोते हो, मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली चित्रपट गीतं एका टोकाला अर्थहीन तालबद्ध स्वरव्यंजनांपासून ते अर्थघन अशा शाब्दिक अभिव्यक्तीपर्यंत विस्तारलेली आपल्याला दिसतात. त्यामध्ये भावगीतापासून सखोल जीवनदर्शनापर्यंत अभिव्यक्तींचा पट मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांमध्ये आपल्याला दिसतो. त्यांच्या चित्रपट गीतलेखनाच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 300 अधिक चित्रपटांसाठी 1000 अशी गीतं लिहिली आणि त्या काळातील आघाडीच्या नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांची गीतं स्वरबद्ध केली. त्यामध्ये रोशन, आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल इत्यादींचा समावेश आहे.

ऐकूया कुदरत या 1981 प्रदर्शित झालेल्या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत, संगीतकार राहुल देव बर्मन.

श्रोतेहो, रसिकांच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या या गीतकाराचं म्हणजेच मजरूह सुलतानपुरी यांचं वयाच्या 81व्या वर्षी 24 मे 2000 रोजी मुंबईत निधन झालं. त्यांच्या पवित्र स्मृतींना आमचं विनम्र अभिवादन.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं प्रसारण या सभेत आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा या सभेतून आम्ही आपला आता निरोप घेतो आहे. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

कारिका दांडगे. कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांची मुलाखत आणि त्यानंतर चला कुटुंब जपूया हा संवाद. चला तर मग सखींनो कार्यक्रमाची सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच एका छानशा गीतानं.

0: सखींनो, निर्जीव धातूला जेव्हा कलाकाराच्या स्पर्शाची ऊब मिळते तेव्हा त्यातून जन्म घेतो एक जिवंत भावविश्व. हातातील कौशल्य, मनातील कल्पकता आणि संस्कृतीची जाण यांचा सुंदर संगम म्हणजे शिल्पकला. दगड, धातू किंवा माती यांना आपल्या कला साधनेतून आत्म्याचा स्पर्श देतो तो एक शिल्पकार. तेव्हा मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील शिल्पकार रेखा रमाकांत सूर्यवंशी. मैत्रिणींनो, गेल्या 40 वर्षांपासून त्या सातत्यानं शिल्पनिर्मिती करत असून त्यांच्या कलेमध्ये भारतीय संस्कृतीची गोडी, श्रद्धा आणि सौंदर्याची सूक्ष्म जाण स्पष्टपणे दिसून येते. नुकताच त्यांना कला संचलनालय महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, जो त्यांच्या कलेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा गौरव आहे. चला तर मग आपण रेखाताई यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: आपल्या कलेच्या माध्यमातून आपण भारतीय संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्याचं अत्यंत मोलाचं कार्य करत आहात. आज आपल्या सुंदर प्रवासाविषयी श्रोत्यांना सुद्धा जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर ताई, आम्हाला सुरुवातीला सांगा की आपल्या या शिल्पकलेच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, की लहानपणापासून आपल्याला याची आवड होती किंवा तुम्हाला कोणाकडून या कलेची प्रेरणा मिळाली, त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: लहानपणापासून माझं फक्त 7वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर इथे जे जे स्कूलला शिक्षण झालेलं होतं त्यांचं, जी डी 8 झालं त्यांचं. लग्न झाल्यानंतर मग इथे आल्यानंतर मिस्टरांसोबत काम करता करताच मला कामाची आवड निर्माण झाली, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली.
0: बरं.
1: आणि मी सुरुवात केली कामाला.
0: बरं, म्हणजे तुमचं लग्न झाल्यापासून या शिल्पकलेमध्ये तुमचा रस वाढायला लागला.
1: हो.
0: आणि तेव्हापासून तुम्ही तुमच्या पतींसोबत ह्या कामाला
1: सुरुवात केली.
0: कुठल्या वस्तू बनवायला तुम्ही सुरुवात केली, जे तुमचे पती बनवत होते त्याच्यापासूनच सुरुवात केली की तुम्हाला काही नवनवीन कल्पना सुचत गेल्या?
1: ते गणपतीच्या मूर्त्या वगैरे करायचे, मला याच्यातलं काही शिक्षण नव्हतं, त्याच्यासाठी मी फक्त

0: मदत करायची म्हणून त्यांना हात लावू लागायचा. मग त्यांनी सांगितलं की थोडं थोडं आता अशी मदत करते तू, तर याच्यामध्ये तू करू शकशील म्हणे, शीख म्हणे. त्यांच्याकडनंच प्रेरणा मिळत गेली आणि त्यांच्या हाताखाली मी तयार झाले.
1: बरं, आणि मग सुरुवातीपासून तुम्ही गणपती बनवायला सुरुवात केली.
0: आधी गणपतीच्या मूर्त्या करायचे, मोडायचं, ते सर्व असं करत करत करत 5-6 वर्ष प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मला छान जमायला लागलं.
1: वा, खूपच छान. म्हणजे तुमच्या पतींनी तुम्हाला हे काम शिकवलं आणि त्यांच्याकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही नवनवीन या कलेमध्ये रस तुम्हाला येत गेला आणि तुम्ही अशा प्रकारे शिल्प निर्मिती करत गेल्या. वा, खूपच छान. ताई, आता गेल्या 40 वर्षांपासून तुम्ही ही शिल्पकला करता आहात, त्याच्यापासून नवीन नवीन शिल्प तुम्ही बनवत आहात. मग या प्रवासामध्ये तुम्हाला कोणते महत्वाचे टप्पे अनुभवायला मिळाले?
0: आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रदर्शनच केले मूर्त्यांचे, त्यामुळे वेगवेगळे राज्य बघायला मिळाले, वेगवेगळी संस्कृती बघायला मिळाली. त्यांच्यासोबत शिक्षण नसताना मला जयपूरचं रत्न प्रशिक्षण ते शिकायला मिळालं.
1: वा,
0: तर हे 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं आहे त्यांच्यासोबत.
1: ताई, जसं तुम्ही सांगितलं की पूर्ण भारत तुम्ही फिरले आहात तुमच्या पतींसोबत, विविध प्रदर्शनं तुम्ही बघितली, तुमच्या ज्या शिल्पकलेचं प्रदर्शन तुम्ही सुद्धा विविध राज्यांमध्ये जाऊन भरवलं, तर मग ताई, आता पूर्ण भारतामधले जे जे राज्य आहे तिथली लोककला आणि आपल्या खानदेशातली लोककला यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का?
0: हो.
1: जो तुम्ही तुमच्या कलेमध्ये साकारण्याचा प्रयत्न केला.
0: हो, पूर्ण राज्यामध्ये जे शिल्प बघितले, जी कला संस्कृती बघितली, ती आपल्या खानदेशपेक्षा खूप वेगळी आहे. खानदेशची कला ठळक वैशिष्ट्य आहे तिची, आणि जी खानदेशची कला आता पूर्ण लयाला गेलेली होती.
1: बरं,
0: आता आमच्या शिल्पामध्ये पूर्ण खानदेशचेच शिल्पे आम्ही करतो, ती पूर्ण खानदेश आर्ट म्हणूनच आमची ओळखली जाते.
1: ओळख,
0: कारण जे बारीक काम असतं इथे खानदेशमध्ये, डोळे, कान, नाक जरा उठावदार असतात. बाकी राज्यामध्ये नक्षीदार बारीक काम असतं, आपलं खानदेशचं काम थोडस ठळक उठावदार असतं इथे. तर हा फरक जाणवला मला, म्हणून आम्ही खानदेशचे शिल्प, खानदेश आर्ट जी पूर्ण लयाला गेलेली आहे ती पूर्ण जीवन करून आम्ही खानदेश आर्ट म्हणून आता आमची कला शिल्पामध्ये उदयास आणतोय.
1: वा, खूपच छान ताई. आणि तुम्ही हे जे आपल्या भागातली जी कला तुम्ही पूर्ण भारताला म्हणाव किंवा आपण पूर्ण विश्वाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मग ताई, आता पारंपरिक धातू शिल्पकला निवडण्यामागे तुमचं काही विशेष कारण होतं का?
0: मिस्टर तेच पारंपरिक धातू शिल्प तयार करायचे, त्यांचं बघूनच मी पारंपरिकच बनवायचे, कारण आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे.
1: हो, आणि आपला भारत देश विविध संस्कृतीने नटलेला आहे.
0: भारतीय संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे.
1: हो,
0: त्या संघानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवी देवताची पूजा होत राहते.
1: हो, हो.
0: तर त्या पूजेचं महत्व भरपूर आहे, त्याच्यासाठी आम्ही हे देवी देवताचं मूर्त्यांचं क्षेत्र निवडलं मी.
1: बरं, खूपच छान. आता ताई, मग तुलसी पूजेची परंपरा आणि स्त्रीची भूमिका आपण आपल्या कलाकृतींमध्ये कशा प्रकारे साकारतात?
0: आता प्रत्येक स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये असली तर सकाळी उठल्यानंतर तिचं देवपूजा, तुळशी पूजा कार्यक्रम असतोच.
1: हो, तिची ती दिनचर्या
0: असते. तर मग मी ते असं एक विषय घेतला की आपण तुळशी पूजेचं महत्व आधी ऋषी मुनी पासून चालत आलेलं आहे,
1: पूर्वजांपासून.
0: तर त्याच्यासाठी मग मी तुलसी वृंदावन केलं, सर्व ज्या स्त्रिया ज्या क्षेत्रामध्ये त्याचं सर्व मूर्ती तशी तयार केली, गणपतीची मूर्ती तयार केली आणि ती तशी शिल्प तयार केली आणि तो विषय घेऊन मी ते शिल्प तयार केलंय.
1: वा, खूपच छान. तुमच्या कलेवर ताई प्राचीन मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्प परंपरेचा प्रभाव आहे का? तर तो कशा प्रकारे?
0: हो, भारतीय कले 1000 वर्षापासून इतिहास आहे. मोहनजोदडो आणि हडप्पा आपली भारतीय संस्कृतीचा छोटासा भाग आहे.
1: हो,
0: त्याच पद्धतीनं आम्ही हे काम करतो, कारण एक संघ वन पीस त्याला म्हणता की पूजेमध्ये गणपतीची मूर्ती नाहीतर देवी देवताची मूर्ती जोड म्हणून असं ठेवायची नसते, म्हणून आम्ही एक संघ पद्धतीनं काम करतो. म्हणून जे मोहनजोदडो हडप्पा संस्कृतीमध्ये

0: वन पीस कास्टिंगचं महत्व आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करतोय.
1: बरं, आणि मग मोहन जोदड संस्कृती काळातील शिल्पकलेचा प्रभाव अशा प्रकारे तुमच्या कलेवर पडलाय. ज्या क्षणी माहिती पडलं की तुम्हाला राज्य पुरस्कार साठी तुमचं नाव घेण्यात आलेलं आहे, मला क्षण कसा होता तुमच्यासाठी?
0: मला तर विश्वासच वाटत नव्हता की मला पुरस्कार मिळालाय, पण माझ्यापेक्षा माझ्या पतींना जास्त आनंद झाला. जे मी सांगत होतो की तू मूर्तिकलेमध्ये पुढे चांगलं शिल्प बनवून आपण हे करू, खूप छान वाटलं, आनंद झाला. परत नातेवाईकांचे फोन आले, त्यांनी अभिनंदन केलं, त्याच्यात अजून भर पडली, खूप छान वाटलं. एक अनुभव आहे माझा, मी तुम्हाला सांगते. आता इथे गेलो होतो आम्ही मुंबईला पुरस्कार घ्यायला, आम्ही गेलो होतो तर तिथे सर्व खुर्चीवर नाव टाकले होते ज्या लोकांना पुरस्कार मिळाले होते. तर सरांना मी जाऊन माझ्या खुर्चीचं नाव वाचलं आणि तिथे बसलो आम्ही. तेव्हा ज्या मॅडम होत्या तिथे, त्यांनी सांगितलं म्हणे या ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्यासाठी खुर्ची आहे. तर मी सांगितलं की हो मला माहिती आहे. नाही म्हणे तुम्हाला कळलं नाही म्हणे मॅडम ज्यांना पुरस्कार मिळाला. म्हटलं मॅडम मलाच पुरस्कार मिळाला आहे मी म्हणून ह्या खुर्चीत बसलेली आहे. तर त्यांना विश्वास वाटत नव्हता. मी साधारण आपल्या याच्यामध्ये गेली होती, मग माझ्या शेजारी ते ठाण्याचे होते, त्यांनाही पुरस्कार मिळाला होता. त्यांनी मला सांगितलं त्यांना विश्वास वाटत नाही आहे तुम्हाला पुरस्कार मिळाला म्हणून. म्हटलं मला नाही मिळालाय, माझ्या कलेला पुरस्कार मिळालेला आहे असं सांगितलं. तो अनुभव खूप याचा होता.
1: आपलं व्यक्तिमत्व कसंही असो पण आपल्या कलेवर आपलं प्रेम हवं. आणि ताई, आता हा जो तुमचा जो शिल्पकलेचा प्रवास आहे, तुम्ही सांगितलं जसं की या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमचे पती सुद्धा आहेत आणि त्यांच्याचकडनं तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी, मुलं बाळ यांना सांभाळून सगळं काम करणं, मग याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा आधार तुम्हाला कसा मिळतो?
0: आधी सासू सासरे होते, त्यांच्या मुलं लहान होते तेव्हा. तेव्हा जेव्हा आम्ही प्रदर्शनाला जायचे, आमची सासूबाई मुलांना सांभाळायची, माझी आई येऊन माझ्या मुलांना सांभाळायची. आईनं इतकं सांगितलं की बघ तुझे मिस्टर इतकं छान काम करताय. मला रांगोळीची आवड होती लग्नाच्या आधी, तेव्हा आईने सांगितलं होतं की तू जशी रांगोळी मन लावून अंगणामध्ये घालते तसं हेही काम तू काही अवघड नाही आहे तुला. तर हेही तू मन लावून काम केलं ना तर 100% सक्सेस होशील याच्यामध्ये. तर आईची प्रेरणा तर जास्त होती आणि पाठिंबा पण होता आणि सासूबाईचा बी पाठिंबा होता म्हणून हे श्रेय त्यांच्यासाठी आहे.
1: खूपच छान, तुम्हाला सासूबाईंचा पाठिंबा मिळाला, आईचा पाठिंबा मिळाला. आणि एक स्त्रीला स्त्रीच आधार किंवा पाठिंबा असते आणि ती तिला पुढे करते तर याच्यापेक्षा विशेष गोष्ट कुठलीही नाही. आणि त्याच्याचमुळे स्त्रीमुळे तुम्ही पुढे गेलेल्या आहात, आईमुळे आणि सासूमुळे. तुम्हाला ही प्रेरणा, तुम्हाला मदत सुद्धा त्यांनी केली ताई. आता ताई, आजच्या या आधुनिक काळामध्ये पारंपरिक कलेचं जतन करण्यासाठी काय प्रयत्न करणे आवश्यक आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल?
0: मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सर्व आपल्याजवळ असलं ना तर कुठल्याही कला क्षेत्रामध्ये आपण श्रीमागे राहू शकत नाही. आता मी कमी शिकलेली असताना सुद्धा इतकं छान काम करू शकते. आता शिकलेल्या मुली आहे, त्यांना खूप सरकारचं स्कीम आहे, त्याच्यामध्ये खूप करू शकता. चिकाटी, मेहनत, जिद्द सर्व हे असलं तर यश मिळू शकतं.
1: आता धातू शिल्पकलेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
0: या कला क्षेत्रामध्ये उलट जितकी स्त्री पुढे जाईल तितकं छान आहे. ते स्त्री बारीक डिटेल काम या शिल्पकलेमध्ये करू शकते. तिचे बोट नाजूक हे असता छान छान कलाकृती घडवू शकते.
1: हो,
0: ज्या आता तरुण पिढी आहे त्यांनी तर आवर्जून याच्याकडे कल हे करायला पाहिजे त्यांचं.
1: बरं ताई, आता तुम्ही ही जी शिल्पकला साकारली, मग ह्या ज्या शिल्पकला तुमच्या आहेत ताई, तर मग याचं प्रदर्शन तुम्ही भारतामध्ये कुठे कुठे घेऊन गेलेला होतात?
0: आम्ही चंदीगडला नेलाय, चेन्नईला नेलाय, दिल्लीचे सुरेशकुंड मेला आहे, आग्रा आहे, लुधियाना आहे, मुंबई आहे, पुणा आहे, औरंगाबाद आहे. सर्व दूर आम्ही भारतामध्ये, बाहेरच्या राज्यामध्ये ना महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी प्रदर्शनं भरवले.
1: बरं, आणि मग तुम्ही विविध राज्यांमध्ये तुमच्या कलेचं प्रदर्शन भरवलं, मग तुम्हाला तिथले अनुभव कसे आले?
0: वेगवेगळं काहीतरी नवीन शिकायला

0: आलं. वेगवेगळ्या राज्यात गेलो तर आम्ही संग्रहालय बघितले, जुने मंदिरं बघितले, आधीचे जे मंदिरं कसे जडणघडण केलेले आहे. आधीच्या लोकांना जेव्हा तंत्रज्ञान नाही होतं, हाताने जे काम केलेलं आहे तर किती छान पद्धतीनं आपले जुने पारंपरिक मंदिर आहे ते बघून इतकं छान वाटतंय. ते उलट ते संवर्धन जतन आपल्या ह्या नवीन पिढीनं ते जतन करायला पाहिजे. ते सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याजवळ वारस हक्कानं आलेलं आहे ते छान सांभाळून ठेवायला पाहिजे. त्याच्यात काम करायला पाहिजे. थोडं नवीन पिढी आहे, आता तरुण मुली आहे, त्यांनी ते जुनं ते सोनं म्हणतो आपण, ते खूप छान आहे.
1: खरंय खरंय. परत आई, आपल्या शिल्पकलेद्वारे समाजाला तुम्ही कुठला संदेश देण्याचा प्रयत्न कराल?
0: नवीन पिढीने पुढे जाऊन शिल्पकलेमध्ये हिरेहिरीने भाग घ्या, छान काम करा, स्वतःच कला कौशल्य सर्वांना दाखवा.
1: तुमची स्वप्न काय आहे की मी या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवनवीन करू शकेल?
0: आता मला पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळाल्यानंतर थोडं चांगलं काम करायची हे असते, आपली चांगलं काम केलं हे पोच पावती असते की खूप छान काम करताय म्हणून. मग ते पुरस्कार मिळाला तर अजून छान वाटतं की अजून काहीतरी नवं करायचं म्हणून चांगले चांगले शिल्प बनवायचे. त्याचं सरांचं माझं स्वप्न आहे की संग्रहालय करायचं, आर्ट गॅलरी करायची आताच्या पिढींसाठी, की असं काम अशा पद्धतीनं होत होतं. आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन मला आपल्या ह्या पारंपरिक याचं प्रचार प्रसार सर्व करायचं आहे, असं स्वप्न आहे माझं.
1: एकंदरीतच जुनं ते सोनं असतं हे तुम्हाला आजच्या पिढीला दाखवून द्यायचं आहे ताई. तुम्हाला असं वाटतं की मी संग्रहालय करावं, की माझी भारतीय संस्कृती कशी महान आहे, त्यानी त्या संस्कृतीला तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन जवळून त्या संस्कृतीला पाहिलेलं आहे, तिथला जो वारसा आहे लोककलेचा, शिल्पकलेचा, जी कला आहे ज्या राज्यामध्ये, ते तुम्ही तिथे भेट देऊन ती जवळून पाहिलेली आहे, आणि तुम्हाला कळकळीनं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीसाठी मी ते संग्रहालय बनवावं आणि त्यांना पारंपरिक कलेची ओळख करून द्यावी. नक्कीच ताई, हे स्वप्न तुमचं खूपच छान आहे की आजच्या या नवीन पिढीनं खरोखर की जुनं ते सोनं आहे हे नक्कीच ओळखावं. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण पारंपरिक धातू शिल्पकलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ शिल्पकार रेखा सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कलेतून भारतीय संस्कृतीचं जतन, परंपरेचं संवर्धन आणि आधुनिकतेशी साधलेला सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळाला. गेल्या 4 दशकांपासून ताईंनी अत्यंत निष्ठेनं केलेले कार्य आणि त्यांना प्राप्त झालेला हा राज्यस्तरीय सन्मान हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कलेतून समाजाला संस्कार, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश मिळतो हे नक्कीच. ताई, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल आकाशवाणी जळगावच्या वतीनं आपले मनपूर्वक मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते.
0: नमस्कार.
1: धन्यवाद ताई, थांबूया.
0: धन्यवाद.
1: शिल्पकला क्षेत्रातील कला कौशल्य याविषयी रेखा सूर्यवंशी यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत सखींनो आता आपण ऐकलीत.

कुटुंब हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा आधारस्तंभ असते. कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळे जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे.

0: कुटुंबातील नाती, जिव्हाळा आणि एकोप्यामुळं जीवन अधिकच आनंदी आणि समृद्ध बनत जातं. कुटुंबाचं बदलणारं रूप हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. तेव्हा मैत्रिणींनो, जागतिक कुटुंब दिवसाच्या अनुषंगानं ऐकूया संवाद, चला कुटुंब जपूया. संवादाचं लेखन केलंय प्रिया सफळे यांनी आणि संवादात त्यांच्यासोबत सहभाग आहे सारिका दांडगे यांचा.
1: हो हो, आले आले छोटी, वा वा, आज काय एकदम सरप्राईज.
0: अग ताऊ ताऊ, कसला सरप्राईज आणि कसला सनराईज ग ताई. शाळेला सुट्टा आहे की नाही सध्या? पण जाऊ दे. अग इतकी वैतागली ना मी, नुसता कंटा आलाय बघ मला, आणि बोर तर इतकं होतंय ताई, विचारू नको.
1: वैताग कंटाळा बोर झालीस की मग माझी आठवण येते हो ना.
0: नाही ग असं काही नाही ताई, आणि फोनवर बोलतो ना ग आपण. पण ते किती
1: स्पष्टीकरण असं ग, यावं अधून मधून, एका गावात असून लवकर भेटत नाही. घे पाणी घे, निवांत राहता, 2 दिवस सुट्ट्या आहेत ना शाळेला.
0: हो ताई, दे दे पाणी दे ग. अग उन्हातून आल्यावर असं कसं तरी होऊन येत ताई, काय हे ऊन ग बाहेर. आणि काय म्हणते तुम्हाला, 2 दिवस राहा?
1: 2 दिवस
0: अग, 2 तास थांबायला मिळाले तरी पुष्कळ आहे.
1: बाईसाहेबांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय.
0: अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस ग तू?
1: काहीच नाही ग, बाईसाहेब का वैतागल्यात, अहोंशी भांडल्यात, ही सासूबाईंशी नगझ.
0: काही नाही ताई. अगं हे बघ, घरात ऑल इज वेल. पण ताई आसपास जे चाललंय ना ग, ते पाहून मन अगदी उदास होतय ग.
1: बाप रे, तुला आसपासच्या घटना पाहून उदास होता येत
0: जास्त होते ताई जरा.
1: मोठी झाली ग माझी छोटी.
0: मग काय, तुला काय वाटलं मी लहानच आहे का? ए तायडे. अगो हे तायडे, हे बघ तुला ती माझी कॉलेज फ्रेंड मृणाल आठवते का ग?
1: हा हा, किती सुंदर आणि सुस्वभावी आहे ग. तुझ्याकडे एकदा भेटली होती मला.
0: हा हा अग, हो हो तीच.
1: तिचं काय, ओके आहे ना सगळं?
0: अग तिचं एकत्र कुटुंब, सासू सासरे, मोठे दीर, जाऊ, त्यांची 2 मुलं, हिची 2 मुलं, अधून मधून एक ननन येत असतेच ग.
1: अरे वा, कौतुक आहे ग आजच्या जमान्यात असं एकत्र कुटुंब पाहायला कुठं मिळत.
0: अगं हो ना ताई, दृष्ट लागण्यासारखं. पण लोकांना नाही सहन होत ग. काय रोजच भांडण, नेमकी कारण कळतच नाहीत ग. पण ती खूपच अपसेट आहे बर का ग ताई.
1: खरंच ग, असं आहे ना ग की घर म्हंटल की भांडायला भांड लागायचं.
0: हो ग ते तर आहेच.
1: पण तो आवाज 4 भिंतीतला असेल तर लवकर निपटली जातात.
0: खरंय खरंय.
1: पण त्या भांडांचे आवाज आणि भांड्यांचे आवाज 4 भिंती बाहेर जाऊ लागले की समजावं भिंतीला तडे पडतात.
0: हो ना, आपली कुटुंब पद्धती खर तर जगासमोर आदर्शवत होती. पण
1: आज त्या आदर्शाला तडे पडतायत ग.
0: हो ना.
1: तुला माहितीये काल आपण कोणता जागतिक दिन साजरा केला?
0: कोणता?
1: जागतिक कुटुंब दिवस.
0: अरे हो ताई, काल 15 मे झाला की नाही, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस. चला मग आपण याच विषयावर गप्पा करूया की आज, आणि साजरा करूया तो दिवस.
1: येस, या निमित्तानं माझ्या विचारांचा वारूही जरा धावेल ग.
0: अन काय, माझ्या ज्ञान शिदोरीत सुद्धा भर पडेल.
1: आता कुटुंब म्हणजे काय सांग.
0: सांगते ना, एकाच घरात रक्त संबंधानं एकत्र राहणारी माणसं. हो ना,
1: अगदी बरोबर. तुला रेशमाचा किडा माहित आहेच.
0: मग अर्थातच त्यानंच विणलेल्या कोशात राहतो, अगदी सुरक्षित.
1: अगदी तसंच माणसाच्या आयुष्यात सुरक्षेची ऊब देणारा हा कोश म्हणजे त्याचं कुटुंब.
0: वा काय छान उपमा दिलीस ग ताई तू.
1: नात्यांचे धागे विणून स्वतःसाठी आणि लेकरांसाठी हा कोश तो कुटुंब प्रमुख विणत असतो
0: ना। ताई आईच्या प्रेमाची ऊब, बाबांच्या आधाराची विश्वासक सावली ही तर कुटुंबातच मिळते ना ग।
1: कसं असतं ना छोटी, माणसाच्या आयुष्यात त्याला सुख मिळण्यासाठी फक्त सधन सुसंस्कृत सुहृदयी कुटुंबात जन्मास येऊन नाही भागत।
0: नाही नाही,
1: हाताची पाच बोट सारखी नसतात।
0: नाही,
1: आणि त्याप्रमाणेच एकाच कुटुंबात रक्तसंबंधानं

0: बांधली गेलेली माणसं देखील परस्परांहून भिन्न असतात.
1: हो अगदी.
0: त्यांच्यात मानसिक शारीरिक भावनिक पातळीवर भेद असतो.
1: अगदी खरंय ताई. अन्न या भेदातूनच मतभेद संघर्ष हेवे दावे मत्सर भावनिक तिढे पडतात.
0: अनमक कुटुंबाच्या कोशातील सुरक्षिततेची ऊब कमी पडत जाते किंवा तिला इतके चटके बसतात.
1: काय
0: करायची वेळ येते गो.
1: आणि म्हणूनच वरवर किरकोळ वाटणारी कारण समस्या त्यांची उकल होण्यासाठी सामोपचाराची गरज असते.
0: खरंय सामोपचार हा शब्द खूप छान आहे. पण असं आहे ना,
1: मी
0: का माघार घ्यायची.
1: हो ना ग, तेच तर.
0: एक पाऊल माग का जायचं.
1: अगदी खरंय खरंय.
0: माझी एकट्याची चूक आहे का वगैरे वगैरे. अहंकार दुसरं काही नाही. छोटी माझ्या वाचनात एक मानसशास्त्रीय गोष्ट आली आहे. ती सांग.
1: कोणती ग? सांग सांग.
0: एक फ्रॉइड नावाचा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला.
1: बर.
0: त्यानं मानवी मनाची तुलना कुणाशी केली असेल?
1: कुणाशी ग?
0: हिमनगाशी केली.
1: हो का?
0: हिमनगाचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याखाली असतो आणि उरलेला वर असतो. मानवी मनाची अबोध पातळी हिमनगाच्या पाण्याखाली असलेल्या भागाप्रमाणे असते असं फ्राईड यांना वाटलं.
1: बरं.
0: अगदी तसंच कोणत्याही कुटुंबातील परस्पर संबंधांचा विचार केला तर त्यातील सुख दुःख यांचे संबंध असेच पाण्याखाली असलेले आढळतील.
1: हो.
0: वरवर अत्यंत सुखी वाटणारे गोडगुळ्या गोविंदानं नांदणारं कुटुंब प्रत्यक्षात अनेक प्रकारच्या समस्यांच्या जंजाळात गुंतलेलं असतं.
1: अगदी खरंय ग ताई. तुझं विचार भिन्न, मत वेगळी, भावनिक परिपक्वता भिन्न अशी कारण असतातच गे. आणि मग या साऱ्याचं पर्यावसन
0: भांडण
1: दुसरं काय ग ताई?
0: अगं, आपला समाज अनेक सामाजिक संस्थांनी बनला.
1: हो.
0: आणि आपली कुटुंब संस्था ही सर्वात महत्वपूर्ण.
1: अशा अनेक कुटुंबाचा तर समाज बनतो की. खरं तर ताई, आपल्या भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब रचना ही जगातील अत्यंत आदर्श सुंदर रेशीम बंधांनी गुंफलेली भावभावनांची उच्चतम पद्धती मानली जाते. बरं.
0: आता मानली जायची असं म्हणावं लागेल ग.
1: किती
0: जग बदललंय पाहतीयस ना.
1: तेच तर ना ताई.
0: अगं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून दोन प्रकार सांगितले जातात, माहितच आहे.
1: मग एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त.
0: एकत्र कुटुंब पद्धतीत पती पत्नी आजी आजोबा त्या काका काकू त्यांची मुलं असं रक्त संबंधानं बांधले गेलेले जवळचे दूरचे नातेवाईक असतात.
1: हो ना.
0: एकाच घरात सामायिक खर्च कामाचं वाटप करून मोठं कुटुंब असं छान आनंदात राहत असत.
1: हो हो.
0: पूर्वी एखाद्या कुटुंबाचा एकच व्यापार किंवा उद्योगही असायचा.
1: हो ना ताई.
0: त्यामुळं अशा प्रकारची रचना सर्वांना सर्व दृष्टीनं उपयुक्त ठरायची.
1: मग हो ना. एकाच छताखाली राहणं, घरातील सर्व उत्पन्न एकत्रित करणं, खर्चही एकत्रितपणेच करणं, मोठ्या व्यक्तीचा सन्मान करणं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाचे निर्णय घेणं, किती छान. आणि यामुळेच कुटुंबाला शिस्त आणि कुटुंबाचा एकोपा टिकून राहायचा.
0: खरंय बघ. एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे आहेत.
1: हो आहे.
0: सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे काय? परस्पर सहकार्य, अडचणीत कुटुंबातील सदस्य एकमेकांना आधार देतात, कठीण प्रसंगात मॉरल सपोर्ट हवाच ग.
1: हो ना.
0: एकमेकांची काळजी घेणं, प्रेम माया देणं आणि हे नात्यातील स्नेहबंध पाहत मुलं मोठी होतात. आपसुकच संस्कार मिळतात. आजी आजोबांच्या संस्कारात वाढणाऱ्या मुलांची जडणघडण किती छान होते.
1: हो ना.
0: आपलंच उदाहरण घे.
1: मग
0: आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरतं.
1: हो ना. आणि
0: खर्च वाटून घेतला जातो.
1: मग आणि ताई, आपण अशाच परिस्थितीत अशाच एकत्र कुटुंबात वाढलोय की नाही ताई? पण ही एकत्र कुटुंब मोडकळीस येण्याची कारण नेमकी कोणती होती ग?
0: हे बघ, अनेक लोक एकत्र मग मतभेद होऊ शकतात.
1: हो ना.
0: प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य कमी मिळतं.
1: बरोबर. मुलांची स्त्रियांची भांडणं आणि हेही कारण आहेच ना ताई त्याला.
0: मुख्य कारण आहे बघ. प्रत्येक पुरुषाची कमाई भिन्न आणि मिळणाऱ्या सुखसोयी सारख्या.
1: हो.
0: मग ज्यादा आर्थिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये हाच विचार.
1: हो ना.
0: माझा पगार जास्त पण त्यात इतके वाटेकरी.
1: बरोबर. आणि त्याच्या पत्नीला हे वाटेकरी अकारणी आले म्हणून तिचा काय तर त्रागा. मग आणि भांडणं.

0: असंच ना?
1: हो अगदी असंच बघ.
0: अगं एकत्र कुटुंबात प्रत्येक पालक आपल्या मुलांचं संगोपन आपल्या मनाप्रमाणे करू शकतोच, असं नाही ग?
1: हो ग, आणि स्त्रियांना स्वतःचं मन मारून राहण्याची वेळ अनेकदा येते.
0: हो ग, हो ताई.
1: पण याला ना अपवाद काही कुटुंब आहेत बरं, आजही समाजात दिसतात.
0: हो मग,
1: तुला माहितीये माझ्या मैत्रिणीला 5 काका 2 आत्या.
0: बर,
1: तिचे आजी आजोबा देवाघरी जाऊनही बरीच वर्ष झाली, पण या साऱ्या भावंडांचं गोकुळ आजही एकत्रित राहतंय.
0: वा किती छान
1: बंगलाय, प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या, पण किचन एकच.
0: वा,
1: मोठ्या काकांनी आणि काकूंनी हे कुटुंब इतकं छान बांधून ठेवलंय ना.
0: हो ना ताई, खरंच ग, किती कौतुक वाटत ना त्यांचं.
1: आणि माहितीये का, ही सारी चुलत भावंड त्यांची पण लग्न झाली आहेत, त्यांची मुलं सारेच गुण्यागोविंदानं राहत आहेत आजच्या काळात बरं. आणि तुला सांगायची गंमत म्हणजे गेल्याच वर्षी एका मोठ्या सामाजिक संस्थेनं यांचा आदर्श कुटुंब म्हणून
0: सत्कार
1: केला
0: ना ताई, किती भारी ना ग. आणि ताई तुला सांगू का, हे बघ ना, सण समारंभात लग्न कार्यात त्यांच्याच कुटुंबातील किती जण ग एकत्र, इतर पाहुण्यांची तर त्यांना गरजच नाही.
1: हो ना.
0: अगं खर तर कुटुंबातील प्रत्येकानं आपल्या स्वभावास मुरड घालून त्याग करून परस्परांशी समायोजन केल्यास या समस्या सहज सुटू शकतात ग.
1: पण पेशन्स आहेत का आजकाल? फास्ट लाईफ झालंय.
0: मग तेच तर नाही ना ग आजकाल.
1: मॉडर्नायझेशनच्या काळात आम्ही दोघं, आमचं एक किंवा दोन,
0: हम दो हमारे दो. मग काय, शहरीकरणामुळं नोकरीच्या निमित्तानं लोक मोठ्या शहराकडे धाव घेत आहेत, आई वडील गावी, छोट्या शहरात, खेड्यात. मग यातूनच निर्माण झाली ती विभक्त कुटुंब पद्धती.
1: अगदी खरंय बघ, आर्थिक संगोपनात्मक दृष्टिकोनातून ही रचना पद्धती अत्यंत सोयीची सुटसुटीत वाटते.
0: स्वतंत्र राहणं, उत्पन्न, खर्च आणि कुटुंबातील निर्णय दोघं घेतात. काही ठिकाणी तर ताई फक्त तोच घेतो.
1: पण ती जर नोकरी करत असेल ना तर एकमेकांच्या सल्ल्यानं निर्णय होतात.
0: हो हो,
1: आणि वैचारिक स्वातंत्र्य असतच ग.
0: मग असत ना. आणि पती पत्नीवरच घरकाम, मुलांचं संगोपन, अर्थार्जन यात येणाऱ्या सर्व समस्या सोडवणं दोघांच्या हातीच असत ना.
1: आणि दोघही जर नोकरी करणारे असतील तर कामाची श्रम विभागणी होते.
0: मग
1: आणि ती विभागणी सोय आणि तडजोड या तत्वावर जर केली ना तर घरात शांतता आनंदत.
0: अगदी खरंय ताई तुझं, ही काम बायकांची मग तीनच करावीत असा अट्टहास नको ना ग ताई.
1: नकोच. आणि ती जर सकाळी उठून जॉब साठी लवकर बाहेर पडत असेल तर तिच्या अपरोक्ष मुलांची जबाबदारी त्यानं घ्यायलाच हवी.
0: हवी, अगदी खरंय. आणि त्यात कमीपणा न बाळगता हातभार लावायलाच हवा ना,
1: कारण ती पण कमावती आहे ना.
0: मग
1: हे लक्षात घ्यायला हवं.
0: हो,
1: हे बघ, सुसंवाद असेल तर विसंवाद होणारच
0: नाहीच. आणि कुटुंबातील आई बाबा नोकरीचे आहेत ना, मग हे म्हटल्यावर वाढती मुलं आपोआपच छोटी छोटी कामं करू लागतात.
1: एकूणच काय तर एकमेकांच्या सहकार्यानं कामं यू पार पडतात.
0: अगदी, आर्थिक नियोजन चांगलं होतं हाही एक त्यातलाच भाग आहे ताई.
1: पण ना विभक्त कुटुंबाचे काही तोटेही
0: आहेतच ग.
1: हे बघ, अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणं कठीण होऊ शकतं.
0: हो,
1: मुलांना घरात आजी आजोबांचा सहवास मिळत नाही,
0: नाही
1: त्यामुळे संस्कारांवर परिणाम होऊ शकतो. आणि आजचं हे मोबाईलचं जग आणि त्याच्यात जर ते मूल एकटंच असेल तर एकटेपणाची भावना निर्माण होण्याची
0: शक्यता असतेच. हो ग ताई, एकूणच काय, कालाय तस्मय नमहा.
1: आजच्या आधुनिक अनवेगवान जीवनशैलीत विभक्त कुटुंब लोकप्रिय झाली आहेत. नोकरी, शिक्षण, स्थलांतर ही कारण तर आहेत आणि आधुनिक जीवनशैलीशी ते सुसंगती आहे.
0: आणि अगं ताई, तिचे तोटे आहेतच ना, पण जर योग्य समतोल राखला ना तर ही पद्धती आनंदी आणि समाधानकारक जीवन जगू शकते आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. ताई, आज नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ग, आई बाबा बाळाला पाळणा घरात ठेवतात पण त्यांना घरात आजी आजोबा नको आहेत ग.
1: हे वास्तव आहे आणि खूप गंभीर समस्या.
0: खरंय ना ग ताई,
1: उदाहरणं पाहायला मिळतात. खर तर यालाही अनेक कारण आहेत, वाढणारं शहरीकरण, फ्लॅट संस्कृती.
0: हो ना.
1: मग वृद्ध आई वडिलांची अडचण वाटते.
0: खरंय,
1: त्यांनी खर तर कष्टानं मुलांना शिकवून शहरात नोकरीसाठी पाठवलं.
0: हो,

0: मग मुलांची लग्न होतात आणि त्यांना स्वतंत्र राहण्याची सवय होते. विचारांच्या कक्षा दिशा भिन्न असतात ग.
1: काय मग हा जनरेशन गॅप.
0: अगदी खरं. आणि एकत्र राहिली की भांडणं आणि भिंतीला
1: तडे. आपल्या लहानपणी ताई नाती कशी जपायची हे आई बाबांकडून शिकत शिकत असता आपण मोठे झालो ग.
0: पण आज प्रत्येक घरात एक किंवा दोन अपत्य. ही नात्यांची साखळी मुलांना आवडतच नाही.
1: हो ना.
0: पै पाहुणे आले तर त्यांना नाही चालत.
1: अजिबात नाही ग.
0: कोणाकडं जायलाही नाही आवडत. याला कारण काय?
1: अर्थातच ग ताई, घरातलं वातावरण.
0: घरातील प्रौढांनी संस्कृतीचे मानदंड घालून द्यायला हवे.
1: हो हो.
0: जन्मतः मुलांमध्ये कोणतीच नैतिकता नसते. परंतु बरं वाईट, इष्ट अनिष्ट, नैतिकता अनैतिकता यांचे जे मानदंड आहेत ते प्रत्येक समाजात असतात.
1: हो.
0: मोठ्यांचं अनुकरण लहान मुलं करत असतात.
1: हो मग. आणि ताई म्हणूनच कुटुंबातील मोठ्यांनी आचरण असं ठेवावं ना की मुलं सुद्धा तेच अनुकरण करतील. वेळीच मुलांना नैतिक मूल्य समजावून द्यावीत. घरातलं वातावरण हे हस्तखेळतं ठेवावं. प्रसंगी मुलांचंही मत घ्यावं. म्हणजे घर फुलतं, आनंद तिथे नांदतोच ग ताई.
0: खरंय ग. छोटी एक समाजशास्त्रज्ञाच्या मते मानवाच्या आयुष्यात दोन प्रकारच्या कुटुंबाची निर्मिती होत असते.
1: हो.
0: सांग बरं, तुला सांगता येते का?
1: लहानपणी आई बाबा भावंडांबरोबर राहणे ते एक कुटुंब.
0: आणि त्या कुटुंबात प्रत्येकाच्या भावी जीवनाचा पाया रचला जातो. हे कुटुंब मानवी जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
1: हो ना. तेवढंच महत्व विवाहानंतर आपले जे कुटुंब तयार होतं ना, आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी जे सासर माहेरचे संबंध जोडले जातात त्यालाही असतंच ग.
0: कुटुंब पालकत्व हे एक समीकरणच आहे. आई बाबांनी दोघांनी पालकत्वाची जबाबदारी घेणं आणि पार पाडणं ही कसोटीच आहे बघा.
1: हो. अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा, आणि त्या भागवणं म्हणजे पालकत्वाची धुरा निभावणं असं नाही बरं का?
0: खरंय बघ. त्यांना मानसिक आधार देणं, अपयश येता खचून न जाता पुन्हा धडाडीनं उभं राहण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हे खरं पालकत्व आहे.
1: हो. आई फक्त प्रेमळ क्षमाशील, मुलांचे 100 अपराध ती पोटात घालते अशी पारंपरिक समजूत आपल्यात आहे ग.
0: पण ती देखील कडक, शिस्तप्रिय आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांसाठी वेळीच कान उघडणी करू शकते.
1: आणि वडील सुद्धा नेहमीच धाकात ठेवणारे, मार देऊन सरळ करणारे असेच नाही तर कनवाळू, प्रेमळ आणि मातृहृदय असतात अशी उदाहरणं आपल्या आसपास सुद्धा दिसतात ताई.
0: एकंदरीत काय तर आई बाबांचा समजूतदारपणा, सहानुभूती, मानवता, तारतम्यभाव, जबाबदार प्रवृत्ती या गुणांनी युक्त आणि मुलांना आदरयुक्त भीती वाटणारे आणि तसंच मुलांचे मित्र मैत्रीण होणं आवश्यक आहे. आणि हेच तर सुजाण पालकत्व आहे. हो ना.
1: हो ना ताई. कुटुंबात आई वडील मुलं यांच्यातील संबंध निकोप हवेत. आई बाबांनी मुलांमध्ये तुलना अजिबात करायला नको बरं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. कुणी खेळात हुशार, कुणी अभ्यासात.
0: अगदी बरोबर. एकूणच काय तर कुटुंबात आनंदी वातावरण राहण्यासाठी सामंजस्य असणं, दुसऱ्याच्या मताचा आदर करणं, समजून घेणं, प्रेम स्नेह देणं आणि शेवटी काय
1: जे पेराल तेच उगवेल.
0: म्हणूनच आई बाबांनी त्यांच्या आई वडिलांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची सेवा शुश्रूषा करावी. आणि हे सारं पाहतच तर आपली मुलं मोठी होतात.
1: हो.
0: आपलं आचरण ते करत असतात.
1: अगदी खरंय ना ताई. मग आपलं बघून तर त्याचं ते अनुकरण करत असतात की नाही.
0: कुटुंब म्हणजे आपला परिवार एवढीच सीमित संकल्पना नको.
1: अजिबात नको.
0: तर वसुधैव कुटुंबकम हा व्यापक विचार करायला हवा.
1: अगदी वा. हा विचारही लहानपणापासूनच रुजवायला हवा सर्वांच्या मनामनात.
0: वसुधा म्हणजे पृथ्वी.
1: हो.
0: सारी पृथ्वी हेच एक कुटुंब ही आपल्या भारतीय संस्कृतीतील उदात्त आणि मानवतावादी विचारसरणी अंगीकारायला हवी.
1: बालपणी घर, शाळा, सामाजिक संस्थांनी हे बाल मनावर अगदी बिंबवायला हवं ताई.
0: खरंय बघ. हे बघ, जगातील सर्व मानव प्राणी एकमेकांशी जोडलेले आहेत.
1: हो.
0: नाना जाती, धर्म, पंथ, भाषा, देश, खंड या पलीकडे जाऊन सर्वांशी समानतेनं प्रेमानं वागायला
1: हा उदात्त दृष्टिकोन

0: केवळ सहिष्णुता शिकवत नाही बरं ताई, तर परस्पर आदर, सहकार्य आणि बंधुभाव वाढवत असतो.
1: छोटी, आज हे जे युद्धाचं चित्र दिसतंय ना,
0: हो ग ताई, खरे खरे, अगदी
1: पाहून असं विषण्ण होऊन जात मन. अगं कितीतरी निष्पाप जीव बळी जात आहेत का या युद्धात
0: ताई. आणि काय मिळणार आहे ग, अगदी बातम्या रोजचे ते पेपर वाचून अगदी मन उदास होत ग ताई. काय मिळणार ग हे युद्ध करून, सांग ना. हा सर्वसामान्यास आज पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे ताई.
1: आणि म्हणूनच वसुंधैव कुटुंबकम ही संकल्पना जगाला एकत्र बांधणार जीवन मूल्य
0: हो ना.
1: छोटी, जर प्रत्येकानं हा विचार आचरणात आणला तर मग का होतील युद्ध?
0: हो ना, खरंय ताई.
1: निष्पापांचे जीव जातील?
0: नाही ना, अजिबात जाणार नाही ताई. कुटुंब दिवसावरून वसुधैव कुटुंबकम या विचारांच्या गप्पात ना वेळ कसा गेला ग ते समजलंच नाही ग ताई. पण काही म्हण बर का, असं बौद्धिक खाद्य व्हायलाच हवं, त्याशिवाय काय विचारांची शिदोरी भरणार आहे का.
1: छान छान, खूप छान वाटलं ग, गप्पा पण छान झाल्या.
0: हो ना.
1: आणि आता भूक लागली आहे ना. जागतिक कुटुंब दिवस तर आपण गप्पातून साजरा केला.
0: हो हो.
1: पण आता बाकी जरा पोटात कावळे ओरडतात, चल आपण मस्त लस्सी पिऊया
0: ताई.
1: आणि तुझ्या आवडीचा नेहमीचा खाऊ आहेच.
0: हो हो ताई, चल चल, आणि तो मस्त पैकी फस्त करूया.
1: येस, चलो.

चला कुटुंब जपूया हा संवाद सखींनो आपण ऐकलात. संवादाचं लेखन केलं होतं प्रिया सफळे यांनी आणि त्यांच्यासोबत संवादात सहभाग होता सारिका दांडगे यांचा. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथेच संपत आलीये. तेव्हा मैत्रिणींनो, सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या या सुंदरशा नोटवर कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतेय. पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे.

0: मध्यम लहरी 537.6 meters तसंच 558 kilohertz. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्ष निमित्तानं कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे आपत्कालीन परिस्थिती आणि आकाशवाणी. लेखक आणि सादरकर्ते सतीश रेवे.

0: मेरे दुखी भाइयों और बहनों, मुझे कोई पता नहीं है कि सिवाय आपके मुझको कोई भी सुनता है या नहीं। ये अनुभव मेरी जिंदगी में मेरे लिए दूसरा है। पहला अनुभव इंग्लैंड में हुआ था जब मैं राउंड टेबल कॉन्फ्रेंस में गया। मुझको पता ही नहीं था कि मुझको इस तरह से कुछ बोलना है। मैं तो एक अनजान पुरुष हूँ, मैं कोई दिलचस्पी भी नहीं लेता हूँ।
1: श्रोते हो, हा आवाज तर ओळखलात ना? जनमनांच्या हृदयात वसलेला हा आवाज आहे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा। त्यांच्या आवाजातील ही तळमळ आणि आर्तता आहे त्यांनी 12 नोव्हेंबर 1947 साली दिल्ली येथील आकाशवाणी स्टुडिओमध्ये दिलेल्या संदेशाची। पण का आपल्या राष्ट्रपित्याला आपला हा संदेश आकाशवाणीतून द्यावा लागला?
2: अरे तू बघा, तू पडतोय, पकडा त्याला, पकडा, मारा मारा त्याला,
1: फाणी एक कटु सत्य। भारताच्या इतिहासातील अत्यंत भयावह रक्तरंजित कालखंड, मृत्यूचा खेळ, चहूबाजूंनी पसरलेला रक्ताचा सडा आणि सर्वत्र शवांचा ढिगारा। कित्येकांना या फाळणीत आपली प्रस्थापित घरं सोडावी लागली, तर कित्येक जण या फाळणीत मृत्युमुखी पडले। उरलं होतं ते फक्त हताश, भकास आणि मृत्यूचं भय सतावणारं बेघर जगणं। फाळणीनंतर विस्थापित झालेल्या लाखो शरणार्थ्यांनी आपले प्राण वाचवण्यासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील शिबिरामध्ये आश्रय घेतला। तेव्हा गरज होती त्या सर्व लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचून त्यांना सांत्वना देऊन त्यांचं मनोधैर्य वाढवण्याची, आणि हे काम केलं आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी रेडिओच्या माध्यमातून। त्यांच्या या संदेशातून प्रसारणाच्या तंत्रज्ञानाला थेट समाजाच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलं।
0: दुःख के साथ मिल जाना, वो तो मेरा जीवन भर का प्रयत्न है, जीवन भर का मेरा पेशा है। जब मैंने सुना कि आप लोगों ने करीब 2.5 लाख रिफ्यूजी पड़े हैं, और मैंने सुना कि अभी भी लोग आते ही रहते हैं, तो मुझको बड़ा दुख हुआ, मुझे चोट लगी, और मुझको ऐसा ही हुआ कि मैं आपके पास पहुंच जाऊं।
1: म्हणतात ना, परिस्थिती सांगून येत नाही। सुखानं आयुष्य जगत असलेल्या व्यक्तींच्या जीवनात कुठलं मानवी किंवा नैसर्गिक संकट डोकावेल याचा काही नेम नाही। अशात गरज असते ती अशा एका सोबतीची जी आपल्याला हे सांगू शकेल की या परिस्थितीतून तुम्ही काय करावं आणि काय करू नये। एका अशा मित्राची जो या संकट काळात तुमच्या पाठीशी सतत उभा राहून तुमचं मार्गदर्शन करेल, आणि सोबतच जी माहिती मिळते आहे ती तितकीच खरी आणि विश्वासार्ह असायला हवी। आणि हेच काम वर्षानुवर्षे दशकानुदशके आकाशवाणीने एक हाती पार पाडलं। नैसर्गिक आपत्ती असो व मानवनिर्मित संकट, तेव्हा दळणवळणाची आधुनिक साधनं निकामी होतात तेव्हा एकच माध्यम आशेचा किरण म्हणून उभं राहतं, आणि ते म्हणजे आकाशवाणी। आजही डिजिटल युगात जेव्हा मोबाईलचे टॉवर कोसळतात आणि इंटरनेट बंद पडतं, तेव्हा आकाशवाणीची विश्वासार्हता आणि पोहोच तिचे महत्त्व अधोरेखित करते। आपत्कालीन परिस्थितीत अचूक माहिती मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं। भूकंप, पूर, वादळ किंवा युद्धासारख्या परिस्थितीत लोकांना काय करावं, कुठे जावं आणि सुरक्षित कसे राहावं याची माहिती आकाशवाणीवरून सतत दिली जाते।
3: नमस्कार, मी समाधान शिकेतोड, धाराशिव। नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटाच्या काळात संवाद आणि अचूक माहिती ही जीवनरक्षक ठरते। अशा वेळी आकाशवाणी हे

0: माध्यम आपत्ती व्यवस्थापनात एक भक्कम कणा म्हणून उभे राहते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा पूर यांसारख्या संकटांची माहिती आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केली जाते. यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. संकटात सापडलेल्या लोकांना धीर देण्यासाठी आकाशवाणीवरून प्रेरक संदेश प्रसारित केले जातात. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून आकाशवाणी काम करते. 1993 मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आकाशवाणीने अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. पहाटेच्या भूकंपाची बातमी काही तासातच प्रसारित करून परिस्थितीची जाणीव संपूर्ण देशाला करून दिली होती. मदत कार्य आणि पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय राखण्यासाठी आकाशवाणीचे केंद्र रात्रंदिवस कार्यरत होते. लातूरच्या भूकंपग्रस्तांसाठी आकाशवाणी जीवनवाहिनी ठरली होती. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पूर परिस्थितीत विशेषतः जेव्हा मोबाईल नेटवर्क व वीज पुरवठा खंडित झाला होता तेव्हा आकाशवाणी म्हणजेच ऑल इंडिया रेडिओने महत्वाची भूमिका पार पाडली होती. आकाशवाणी हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आपत्तीच्या काळात ते लोकांचा मित्र आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करते. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य जपून संकटाच्या काळातील अंधारात आकाशवाणी माहितीचा प्रकाश पसरवण्याचे मोलाचे काम करत आहे. धन्यवाद.
1: भारतासारख्या देशात काही दुर्गम भागात इंटरनेट किंवा टीव्ही पोहोचला नाही, तिथे बॅटरीवर चालणारा रेडिओ हा त्यांचा खरा मित्र. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा हेच रेडिओ सेट लोकांना जगाशी जोडून ठेवतात. आकाशवाणी केवळ बातम्या देत नाही तर तज्ज्ञांचे सल्ले, प्रशासकीय सूचना आणि मदत कार्यातील अपडेटही पोहोचवते. पुराच्या काळात पाण्याचे स्तर, सुरक्षित निवारा केंद्र, मदतीसाठी संपर्क क्रमांक आकाशवाणीवरून सातत्याने प्रसारित केले जातात. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आकाशवाणीने स्थानिक केंद्राद्वारे दिलेल्या सतर्कतेचे इशारे, चक्रीवादळाच्या वेळी आकाशवाणीनं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे दिलेले सल्ले आणि किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने, उष्णतेच्या लाटेसंबंधींच्या सूचना, कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि सरकारी नियमावली याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आकाशवाणीने केलेले विविध कार्यक्रम, पुरामुळे आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कसे करावे, सरकारची मदत कशी मिळवावी आणि रोगराई टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयीची माहिती, अशा अनेक उदाहरणातून आकाशवाणीने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे.
2: मी वैशाली मेहर. जेव्हा कोरोनाची लाट सर्वत्र जगात पसरलेली होती तेव्हा माझे पती व सासूबाई यांना कोरोना झाला होता. तसेच आमच्या वेटाळामध्ये सुद्धा भरपूर जणांना कोरोनाची लागण झाली होती. आम्ही रोज पेपर वाचायचो की आज कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले, एवढ्या लोकांना कोरोनाची लागण झाली आणि कोरोना एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे संपूर्ण घरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. तर अशा या वातावरणामध्ये आम्हाला रेडिओ ऐकण्याची खूप सवय होती आणि माझ्या पतीने स्वतःला क्वारंटाईन केले होते आणि माझी दोन लहान मुलं सुद्धा त्यावेळेस आमच्या सोबत होते. पण आम्ही नेहमी ते रेडिओचे कार्यक्रम त्यावेळी ऐकायचो आणि या कार्यक्रमात जे मार्गदर्शन, सूचना आणि जे काही सल्ले तज्ज्ञ सांगायचे त्याचे काटेकोरपणे पालन करायचो. आणि असा एकही दिवस गेला नाही की आम्ही त्या काळात रेडिओ ऐकला नाही किंवा प्रशासनाकडून ज्या सूचना रेडिओ प्रसारित होत होत्या त्या सर्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. काही दिवसात माझे पती व सासूबाई या कोरोना रोगातून बाहेर पडल्या तर मला असे वाटत होते की या कोरोना काळात आकाशवाणीच्या कार्यक्रमातून ज्या काही सूचना दिल्या गेल्या, जे काही आकाशवाणीद्वारे प्रयत्न केले गेले ते अत्यंत सराहना होते. त्यामुळे आम्हाला काय करावे आणि काय करू नये याचे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि त्यासाठी मी

0: आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते आणि अशी आशा करते की आकाशवाणीने हे काम निरंतर करत राहावे. धन्यवाद.
1: थोडक्यात आकाशवाणी ही आपत्ती काळात केवळ माहिती देत नाही तर प्रादेशिक केंद्राच्या विस्तृत जाळ्याद्वारे स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये तात्काळ धोक्याची सूचना देऊन लोकांना सावध करून योग्य दिशा दाखवून जीव वाचवण्याचे काम करते. सन 2019 साली ओडिशातील फानी चक्रीवादळात किनारपट्टीतील भागात आकाशवाणी केंद्रांनी लवकर आणि सातत्यपूर्व सूचना दिल्या ज्यामुळे अनेक मच्छीमार आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित होणे शक्य झाले. 2015 सालची तमिळनाडूतील पूरपरिस्थिती, बेलथगंडी कर्नाटक येथील मुसळधार पावसात सापडलेल्या लोकांना केलेली मदत, 2014 सालच्या काश्मीर येथील महापूर, उत्तराखंड येथील भूस्खलनाच्या वेळी ओढावलेली आपत्कालीन परिस्थिती, अशा अनेक नैसर्गिक आपदांच्या वेळी आकाशवाणी आपत्तीपूर्व इशाऱ्यांपासून ते आपत्तीनंतरच्या पुनर्वसनापर्यंत आपत्तीच्या प्रत्येक टप्प्यात मदत करते आणि यातून एक प्रमुख पूर्वसूचना प्रणाली म्हणून तिची भूमिका जगप्रसिद्ध आहे. युद्ध असो वा फाळणीनंतर उद्भवलेली स्थिती, आणीबाणी ते हिंदी महासागरातील सुनामी, या सर्व आपदांमध्ये जेव्हा भारतीय जनता निराशेच्या गर्तेत गेली तेव्हा त्यांचं मनोबल उंचावण्याचं कार्य आकाशवाणीनं केलं. राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री यांच्या जनतेला उद्देशून केलेले संदेश किंवा समाजातील दुर्बल घटकांनी केलेल्या कार्याचा प्रसार, यात रेडिओची महत्ता एक छत्री आहे. श्रोते हो, जेव्हा इतर प्रसारमाध्यम प्रसारणाची अस्मिता पणाला लावतात त्यात आपल्या आकाशवाणीनं आपल्या संस्कृतीला आजही जपून ठेवलं आहे आणि कायम जपत राहणार. कुठलीही आपत्ती आली तरी हा रेडिओ सतत तुमच्या पाठीशी उभा राहून लोकसेवा प्रसारणाचं कार्य अविरत करत राहील.

श्रोतेहो, सूर आणि शब्द असे जेव्हा एकत्र सोबतीने येतात तेव्हा त्यामधून सुरेल असं गाणं निर्माण होतं आणि मग ते गाणं रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोचतं, हृदयाच्या तारा झंकारून जातं. अशा सुरांमधून जणू अमृतधाराच बरसतात की काय असा भास होतो आणि त्या धारा मनाला चिंब करून जातात.

श्रोत्याहो, असाच एक अमृतमयी मधाळ आवाज असणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस. जन्मशताब्दी वर्षाची ही पूर्तता. 16 मे. माणिक वर्मा यांच्या निखळ आणि निर्व्याज गाण्याची मोहिनी आजही आपल्या तनामनावर रेंगाळते आहेच. पारिजातकाचं बहरणं आणि माणिकताईंचं गाणं यामध्ये फारसा फरक नाहीच. माणिकताईंचं गाणं म्हणजे जणू एखाद्या सुरेख असं रांगोळीसारखं, असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर वपू काळे यांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर पाण्यावरच्या तरंगांना जलाशयापासून वेगळं करता येणार नाही, त्याचप्रमाणे माणिकताईंपासून सूर वेगळे करता येणार नाहीत.

माणिकताईने कुठला गीतप्रकार हाताळला नाही हे विचारायलाच नको. भावगीत असो भक्तिगीत असो नाट्यगीत ख्याल ठुमरी अभंग लावणी अगदी सगळ्या प्रकारातून त्यांचा आवाज सहजतेनं वावरला आणि आपल्या मनाचा त्यांना ठाव घेतला. सावळाचं रंग तुझा शरदाचं चांदणं या दोन्ही गीतांनी एकेकाळी उच्चांक गाठला होता तर गळ्याची शपथ हसले मनी चांदणे ह्या पुल देशपांडे यांच्या गीतानंतर त्या चित्त सोरट्याला सांगू कशी मनाची व्यथा या गाण्यांनी एक काळ गाजवला आणि उभ्या महाराष्ट्रानं कौतुक केलं ते ह्या गाण्यानं.

श्रोते हो, माणिकताईंनी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली आपण म्हटलं, तर या सगळ्यावर कळस चढला तो म्हणजे गीतरामायणानं. गदिमा, सुधीर फडके आणि माणिकताई या त्रिवेणी संगमातून प्रसवलेलं संगीत म्हणजे अमर संगीतच. तसंच ज्ञानबा तुकारामांची रसाळ अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तमिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी, अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून तर उमटलाच, पण त्याचबरोबर शृंगार रसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला.

0: अभंगवाणी देखील माणिकताईंच्या गळ्यातून निखळपणे प्रगटली. अमृताहुनी गोडसारखं जे गीत होतं, जो अभंग होता, तो तमिळ भाषेतून गाऊन तामिळनाडू जिंकलं गेलं. तर अशी अनेक गाणी, अभंगातला भक्तिभाव त्यांच्या स्वरातून तर उमटलाच, पण त्याचबरोबर शृंगारसही तितक्याच ताकदीनं त्यांनी सादर केला. माणिकताईंनी लावणी ढंगाचं गाणं देखील इतक्या सहजतेने गायलं की मनापासून त्यात दाद ही द्यावीशीच वाटेल.
1: नाही चिंता, त्यांचे तिने सांग पातुरा.

अनेक दिग्गजांच्या रचना माणिकताईंनी गायल्या. सुधीर फडके म्हणजे बाबूजी असोत, दशरथ पुजारी, पु ल देशपांडे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, बाळ माटे, अनेक जण. प्रत्यक्ष बालगंधर्वांचा आशीर्वाद त्यांना लहानपणी मिळाला होता, त्यामुळे नाट्यसंगीत देखील माणिकताईंपासून वंचित राहिलं नाही. गाण्याचं हे बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालं होतं. त्यानंतर अनेक गुरुजनांकडून त्यांनी गायकी आत्मसात केली. ही आत्मसात केलेली चतुरस्थ गायकी गीताच्या प्रकारानुसार श्रोत्यांना मुग्ध करण्याची किमया आणि ह्या सगळ्याला सामावून घेणारा निरालसपणा म्हणजे माणिकताई आणि माणिकताईंचा स्वर. माणिकताईंच्या या जन्मदिनी त्यांना आदरांजली. बालगंधर्वांचे आशीर्वादच असे होते की माणिक मोती आहेत बरं का तुझ्या गळ्यात, मोठी होशील, मोठी गायिका होशील. या अनमोल माणिक मोत्यांना माणिक वर्मा ह्यांना मानाचा मुजरा आणि विनम्र आदरांजली.

0: श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा 2 महाराष्ट्रासह 4 सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.

0: या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील. तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300 अधिक डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाया करणं थांबवावं असं द्विवेदी म्हणाले.
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं.
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील. सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे. 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली. या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे. तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल.

0: यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पीव्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाउत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा 2 महाराष्ट्रासह 4 सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिन विविध कार्यक्रमांनी साजरा. आणि CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलाचा राज्यात प्रथम क्रमांक.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
3: परभणी जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यात समावेश करण्याचा शासन निर्णय गेल्या महिन्यात नियोजन विभागानं जारी केला. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी आता राज्य योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांमधून प्राधान्यानं निधी मिळणार आहे. परभणी पोलीस मुख्यालयात उभारलेल्या संरक्षणगड किल्ल्याचं उद्घाटन आणि पोलीस दलात नव्यानं दाखल होणाऱ्या 31 लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. या वाहनांमुळे गस्त वाढेल, प्रतिसादाचा वेळ कमी होईल आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची क्षमता अधिक बळकट होईल असं त्या यावेळी म्हणाल्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गंगाखेड पंचायत समितीच्या वतीनं तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सभापती मनोज मुंडे यांनी या अभियानात सर्व गावांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं. परभणी जिल्ह्यात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणी

0: मध्ये संबंधित केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. परभणी तालुक्यातल्या सुलतानपूर आणि पूर्णा तालुक्यातल्या सातेगावनं 100% स्वगणना पूर्ण केली आहे. प्रशासनानं गावपातळीवर नियोजनबद्ध जनजागृती करत नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित केला. आगामी पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले आहेत. मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. विविध कामांचा आढावा घेत आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्र दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. पोलीस पथसंचलनानंतर त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. तसंच पोलीस महासंचालक यांनी जाहीर केलेल्या पदकाचं वितरण यावेळी करण्यात आलं. बालविवाह प्रतिबंधक जनजागृती चित्ररथाचं आणि लघु चित्रपटाचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं. हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांच्या स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आलं. हिंगोली इथं खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढती मागणी लक्षात घेता रासायनिक खतांचा कोणत्याही परिस्थितीत तुटवडा पडता कामा नये, खत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेऊन साठा वितरण आणि उपलब्धतेवर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली CCTNS अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्हा पोलीस दलानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी कमलेश मीना यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश मिळाल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम 2015 प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा राज्य सेवा हक्क आयोगामार्फत विशेष सन्मान करण्यात आला. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या कार्यपद्धतीची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत कळमनुरी औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूगर्भातून आवाज आणि भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. गेल्या 2 महिन्यातला हा 5वा धक्का आहे. हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणी मोहिमेत अनियमितता आढळून आल्यानं 46 खत निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागानं ही कारवाई करताना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मंगेश पाडगावकर यांची रचना शोभा जोशी यांच्या आवाजात.

0: मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेली नीलकांत ढोले यांची रचना आपण ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पान उलटताना या मालेत वेगवेगळ्या मराठी साहित्य प्रकारांचा आढावा घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
2: नामशेष झालेल्या गोष्टी हा पांडुरंग सुतार यांचा चौथा काव्यसंग्रह वर्णमुद्रा प्रकाशनचा. पांडुरंग सुतार यांची कविता गेल्या 3 दशकातली महत्वाची कविता आहे. नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाची स्मरणमुद्रा वेगळी आहे. ही कविता आत्मपर खरी, पण ती काळाचा मागोवा घेते. आई वडील, त्यांचं जगणं आणि त्यांचा मृत्यू, त्यांच्या असण्या नसण्याच्या या उदासरम्य पार्श्वभूमीवर त्यांनी या कालबदलाचा शोध घेतला आहे. कुटुंब, आई वडील, गाव, डोंगर, रान ह्या पटावर भूतकाळातल्या असंख्य हरवलेल्या गोष्टींचं हे पद्यकथन आहे. वडिलांच्या सुतारकामाचे असंख्य तपशील या कवितेत आहेत. काळाच्या उदरात ते संदर्भ लोप पावलेले आहेत. एका अर्थानं ही लाकूड निष्ठेच्या स्पंदांची कविता आहे. या कवितेतले लाकूडकामाचे तपशील कवितेचे रूप घडवत जातात. दादा आणि आईच्या

0: मरणाची अनेक रूपं या कवितेत आहेत. अंधाराला डोळे शरण गेल्याची जाणीव या कवितेत उमटलेली आहे. निंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा किलकिलाट, आखजी गौराईची गाणी, नद्या, डोंगर, ओढे हे सारे काही कालोघात वाहून गेले आहे, पण कवीच्या स्मृतीपटलावर ते अजूनही ताजे टवटवीत आहे. गाव आणि निवेदकाच्या बालपणाशी निगडीत असंख्य कथा ह्या कविता रूपात इथे आहेत. देव देव्हाऱ्यात बसले आणि आमचा संसार सुरू झाला इथपासून आईला माहेर नव्हते. चिमण्यांना ती ओसरीत आढ्यात खोपा करून देत असे. ते बाया सुपात धान्य घेऊन त्याच्याभोवती नाच पाहत उभ्या होत्या. इथपर्यंतच्या हळव्या स्मृतीसंवेदना या कवितेत आहेत. या कवितेत दादांच्या सुतारकामाची ठकठक आहे आणि केसरा आजीचा चुकलेल्या बकऱ्यांना मारलेल्या हर्र हर्र हाकांचा आवाजही आहे. भूतकाळातल्या अशा असंख्य कथास्मृतींची गुंफण या कवितेत आहे. काल परवाच्या गोष्टी होत्या, त्याच आता सापडत नाहीत. शहर परक वाटतं, लगतचं सगळं काही झपाट्याने वाहून गेलंय. ही निसटून चालल्याची जाणीव या कवितेत अधोरेखित झालेली आहे. राख होणे, सुकून जाणे, आटून जाणे, निघून जाणे, उडून जाणे, मागे पडणे, धूर होणे, वाहून जाणे, सरणे, उन्मळून पडणे, बुजलेल्या पायवाटा, डोंगर नाहीसे होणे, हे सगळे शब्दप्रयोग हेच अधोरेखित करतात. घर, श्वास, लय, गती आणि माणसं हरवल्याची ही गोष्ट आहे. या कविता गोष्ट सांगतात सर्व काही हरवलेल्या प्रेमाचीही. प्रेम परतून येत नाही, प्रेम परतून यावे म्हणून मी कविता लिहितो असं हे भावविश्व. पण ही कविता केवळ हरवण्याची किंवा मरणाची शोकात्मक कविता नाही, तर काळाच्या संक्रमणात नव्या अंकुरण्याचं, उगवण्याचं, बहरण्याचं हिरवं गीत गाणारी ही कविता आहे. हे ऋतुचक्र निरंतर वाहत राहणार या जाणीवेची ही कविता आहे. ज्या झाडांच्या अनेक गोष्टी मी विसरलो होतो, ती झाडं कुठं दिसली नाहीत, पण नव्याने वाढलेल्या झाडांच्या गोष्टीही मला ठाऊक नव्हत्या. किंवा प्रेम उगवते पुन्हा गवताला अंकुर फुटल्यासारखे या संवेदनांची ही कविता आहे. पांडुरंग सुतार यांची भाषा प्रवाही, नितळ आणि प्रतिमांनी समृद्ध आहे. ते अलंकारांच्या आहारी जात नाहीत, उलट साधेपणातूनच ते तीव्र परिणाम साधतात. अवघ्या 33 कविता, पण त्या हरपलेल्या भूतकाळाचा सांगोपांग शोध घेणारे आहेत. या कविता केवळ स्मरणरंजनाच्या भिंगातून भूतकाळाचं चित्रण करू जात नाहीत. प्रेम, करुणा, अथांग मानवता आणि कालबदलाची यथार्थ जाणीव ही तत्वे या विलक्षण कवितांची बीजसूत्रे आहेत.
1: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात पांडुरंग सुतार यांच्या नामशेष झालेल्या गोष्टी या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजच्या कार्यक्रमात पिकांना खत देण्याच्या पद्धती याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, खतांचा वापर करताना योग्य खतांची निवड, योग्य मात्रा, योग्य पद्धत आणि योग्य वेळ या चार प्रकाराने काळजी घेतल्यास आपण रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो. त्यासाठी खतं देण्याच्या काही पद्धतींचा अवलंब करावा. आता या खत देण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. यातली पहिली पद्धत म्हणजे खतं योग्य खोलीवर देणं. मंडळी, पाण्यात विरघळणारी खतं पृष्ठभागावर न पसरवता ती जमिनीत मोगड्याच्या साह्याने 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर आंतरपिकांना देतात किंवा भाजीपाला पिकांना 1/2 फूट बाजूने कुदळीच्या साह्याने चरी घेऊन खतं माती आड करतात. खतामधील अन्नघटक क्रियाशील मुळांच्या सान्निध्यात आल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढते, नत्राचा ऱ्हास कमी होतो, स्फुरदाचं स्थिरीकरण होतं. ही पद्धत पेरणीपूर्वी तसंच पेरणीनंतर खत देण्यासाठी वापरता येते. अविद्राव्य रासायनिक खतं आणि जमीन सुधारक यांच्यासाठी ही पद्धत मात्र वापरू नये. यानंतरची पद्धत म्हणजे आळे पद्धत. ही पद्धत बांगडी पद्धतीसारखी आहे, फक्त आळं कमी खोलीचं असतं. ही पद्धत विशेष करून फळझाडं, फळभाज्या,

तसंच फुलांच्या शेतीसाठी वापरतात. फळझाडांची दुपारी 12 वाजता जी सावली पडते त्याच्या आतल्या बाजूने 9 इंच चर काढून त्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतं देऊन चर मातीने झाकून टाकावेत. यानंतरची पद्धत म्हणजे ब्रिकेटच्या स्वरूपातला खतांचा वापर. भात पिकासाठी युरिया DAP ब्रिकेटचा वापर हा फायदेशीर दिसून आलेला आहे. साधारणतः 2.7 ग्रॅमची ब्रिकेट तयार करतात. युरियाचं प्रमाण 60% अधिक DAPचं प्रमाण 40% असं एकत्र करून यंत्रामध्ये टाकतात. यातून ब्रिकेट तयार होते. भात पिकासाठी हेक्टरी 170 किलो प्रति हेक्टरी दिल्यास 59 किलो नत्र आणि 31 किलो स्फुरद प्रति हेक्टरी ब्रिकेटद्वारे दिलं जातं. त्यामुळे रासायनिक खतात 40% बचत होते. भात लावणीच्या वेळी दर 4 ओळींच्या मधोमध हाताने 1 ब्रिकेट गोळी 8 ते 10 सेंटीमीटर खोलवर खोचावी. ब्रिकेटचा वापर ऊस खोडवा व्यवस्थापन तसंच भाजीपाला पिकांनाही केल्यास फायदेशीर ठरतो. खतांची कार्यक्षमता यामुळे वाढायला मदत होते. ब्रिकेटचा वापर इतर बागायती पिकांमध्ये सुद्धा फायदेशीर दिसून आला आहे. पिकामध्ये ब्रिकेट वापरायचं असल्यास पारंपरिक लागण पद्धतीत थोडा बदल करून पिकांची लागण ब्रिकेटजवळ कशी येईल त्याप्रमाणे ओळीतील आणि रोपातील अंतर बदलावं. यानंतर ठिबकद्वारे खतं देणं. मंडळी, विद्राव्य खतामध्ये नत्रासाठी युरिया, युरिया फॉस्फेट, स्फुरदासाठी फॉस्फरिक ॲसिड तसंच पालाशसाठी पांढरे पोटॅश आणि इतर विद्राव्य खतं ही ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास पीक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करता येतं. जमिनीचे रासायनिक गुणधर्मही चांगले राहतात. तेव्हा मंडळी, पिकांना खतं देण्याच्या या ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर करून जर आपण खतं दिली त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात पिकांना खत देण्याच्या पद्धती याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो या भागात आपण टेनिस एल्बो म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात. टेनिस एल्बो हा कोपराचा एक वेदनादायी आजार आहे जो की मनगटाच्या व हाताच्या अतिवापरामुळे होतो. टेनिस एल्बोच्या कारणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर हाताच्या वारंवार होणाऱ्या हालचालीमुळे हातांच्या स्नायूंना थकवा येतो. हातांचे सर्व स्नायू एकाच टेंडॉनद्वारे कोपराला चिटकलेले असतात. त्यामुळे वारंवार हालचालीमुळे जेव्हा स्नायू थकून जातात तेव्हा सर्व भार त्या एकाच टेंडॉनवर येतो. मग त्यावर सूज येते व टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात. टेनिस एल्बोच्या लक्षणाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर कोपराच्या बाहेरील बाजूस वेदना व जळजळ होते. हाताची पकड कमी होते किंवा त्रास होतो. विशिष्ट हालचालीमध्ये हा त्रास जास्त जाणवतो. जसे की टेनिस खेळणाऱ्यांना बॅकहँड मारायला त्रास होतो. बांधकाम करणाऱ्या मिस्त्री बांधवांना प्लास्टर करताना त्रास होतो. घरातील रोजच्या कामातही गृहिणींना त्रास होतो. जसे की झाडू मारणे, भांडे धुणे, कपडे पिळणे इत्यादी कामामध्ये विशिष्ट स्नायूची हालचाल झाली की वारंवार अशी हालचाल झाली तर टेनिस एल्बोची लक्षणे दिसायला लागतात.

0: वेदना सुरुवातीला सौम्य असू शकतात व वारंवार हाताच्या त्याच हालचालीमुळे त्याची तीव्रता वाढते. अशी लक्षणे दिसल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ञाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला हवे. टेनिस एल्बोचे निदान हे मुख्यतः क्लिनिकल एक्झामिनेशनद्वारे म्हणजेच बाह्य रुग्ण विभागामध्ये ओपीडीमध्ये रुग्णांची तपासणी केल्यानंतर होते. तसेच गरज पडल्यास एक्सरे किंवा MRI आवश्यकता भासू शकते. टेनिस एल्बोच्या उपचाराबद्दल बोलायचं झाल्यास 80-90% रुग्ण विना ऑपरेशननेच ठीक होतात. यामध्ये योग्य औषधोपचार, वेदना कमी करण्याची औषधे, सूज कमी करण्याची औषधे, तसेच फिजिओथेरपी, मशीन थेरपी जसे की लोकल अल्ट्रासोनिक थेरपीज किंवा विशिष्ट शारीरिक व्यायाम, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काम करताना किंवा कृती करताना टेनिस एल्बोचा कोपराच्या जवळ पट्टा लावणे, तसेच कार्यशैलीमधील काही विशिष्ट बदल हे देखील टेनिस एल्बोला कमी करण्यामध्ये मदत करतात. ऑपरेशनद्वारे देखील उपचार केलेले जातात. आता आपण एक विशिष्ट आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया ज्याला म्हणतात कार्पल टनल सिंड्रोम. हा हाताचा व मनगटाचा असा एक आजार आहे ज्यामध्ये हाताच्या अंगठा व बाजूच्या दोन बोटांना संवेदना देणाऱ्या मेडियन नर्व म्हणजेच मेडियन मज्जातंतूवर दबाव आल्यामुळे हाताला मुंगे येतात, बोटं सुन्न होतात, बोंद पडतात व ठणक लागते. जेव्हा ही महत्वाची मेडियन नर्व मज्जातंतू मनगटाच्या कार्पल टनलमध्ये म्हणजे बोगद्यामध्ये दाबली जाते तेव्हा ही लक्षणे दिसायला लागतात. लक्षणामध्ये हात, मनगट व बोटांच्या टोकामध्ये टिपमध्ये वेदना होणे, नसांची वेदना होणे, बोधपणा येणे, मुंग्या येणे, तसेच बोधपणामुळे मुंग्यामुळे हाताची पकड ढिली होणे ही लक्षणं दिसायला लागतात. सुरुवातीला ही लक्षणे प्रामुख्याने रात्री दिसतात. नंतर जसे जसे हा आजार वाढायला लागतो तशी तशी ही लक्षणे दिवसाही दिसायला लागतात. श्रोते हो, ज्यांचा हातांचा व बोटांचा वापर जास्त आहे अशांना हा आजार जास्त प्रमाणात होतो किंवा डायबिटिकच्या रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचाराबाबत बोलायचं झालं तर नसेवरील दबाव कमी करण्यासाठीची योग्य औषधे, ठराविक फिजिओथेरपी व व्यायाम सुरुवातीच्या टप्प्यात उपचार करू शकतात. जीवनशैलीतील बदल देखील या कार्पल टनल सिंड्रोमच्या उपचारामध्ये मदत करतो. ऑपरेशन करून मनगटामध्ये जी मेडियन नस दबलेली आहे ती खोलण्याचेही ऑपरेशन करू शकतो. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत टेनिस एल्बो याविषयी मणकी विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता श्रोते हो कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: 2:10 होत आहेत. आता पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. राज्यस्तरीय परिसर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, सौर चूल हे थेट सूर्यप्रकाशातील उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारे एक पर्यावरणपूरक साधन आहे. यात लाकूड, गॅस किंवा वीज यासारख्या पारंपरिक इंधनाची गरज नसते. आता सौर चुलीचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे फायदे देखील आहेत. तर हे सगळं आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपण सौर चूल याविषयी माहिती ऐकूयात. लेखन धनंजय मुदगलकर, निवेदन सीमंतिनी कुंडीकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण सौर चूल याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. सौर चूल ही सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवणारी एक पर्यावरणपूरक, इंधनमुक्त आणि किफायतशीर पद्धत आहे. श्रोतेहो, हे उपकरण सूर्यप्रकाश थेट उष्णतेमध्ये रूपांतरित करतं, ज्यामुळं गॅस किंवा लाकडाची बचत होते. सौर चुलीची काही वैशिष्ट्य आणि माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊयात. सौर कुकर मधील आरसा किंवा परावर्तक धातू सूर्यकिरण एका लहान जागेवर केंद्रित करतो, ज्यामुळं पेटीतील तापमान वाढतं आणि अन्न शिजत. या सौर चुलीचे 2 प्रकार आहेत, जसं की पेटी सौर चूल आणि पॅराबोलिक सौर्य चूल. पेटी सौर चूल घरगुती वापरासाठी, डाळ भात भाज्या शिजवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आणि पॅराबोलिक चूल जास्त तापमानासाठी, म्हणजे तळणं किंवा भाजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

0: श्रोते हो, या चुलीचा वापर केल्यामुळं इंधनाची बचत होते, यातून शून्य प्रदूषण निर्माण होतं, अन्नातील पोषक तत्व टिकून राहतात आणि वापरण्यासाठी अत्यंत सोपी अशी ही सौर चूल आहे. सूर्याच्या प्रकाशावर चालणारी ही चूल असल्यानं सूर्यप्रकाश असतानाच आपण यावर अन्न शिजवू शकतो. या चुलीवर अन्न शिजवण्यासाठी 1 ते 3 तास आपल्याला लागू शकतात. आणि हो, सौर चुलीवर जेव्हा आपण अन्न शिजवतो तेव्हा काही गोष्टी पाळणं खूप आवश्यक आहे, जसं की पाण्याचं प्रमाण योग्य राखणं खूप आवश्यक असतं. श्रोते हो, ही पद्धत पूर्णपणे धूरमुक्त आणि पर्यावरण पूरक आहे. यामुळं श्वसनाचे आजार होण्याचा धोका कमी होतो. विशेषत ग्रामीण भागात जिथे चुलीचा वापर अधिक होतो त्या ठिकाणी सौर चूल अतिशय उपयुक्त आहे. एकदा सौर चूल खरेदी केल्यानंतर तिचा इंधन खर्च शून्य असतो. आरसे स्वच्छ ठेवण्याव्यतिरिक्त त्याला फारशा देखभालीची गरजही नसते. आणि हो, यात उघड्या ज्वाला नसतात, त्यामुळं आगीचा धोकाही नाही आणि यात अन्न जळण्याची शक्यताही नाही. फक्त वरण भात शिजवण्यापुरतंच याचा वापर होत नाही, तर भाज्या बनवणं, शेंगा दाणे, रवा भाजणं, बासुंदी बनवण्यासाठी या सौर चुलीचा वापर आपण करू शकतो. श्रोते हो, सौर चुलीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं ही काळाची गरज आहे, कारण यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि पैशांची बचत दोन्ही होतं. एकदा आपण या सौर चुलीसाठी खर्च केला की आपल्याला आयुष्यभर मोफत इंधन मिळतं. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून आपली सुटका होऊन आपला मोठा फायदा होऊ शकतो. सौर चूल आरोग्याच्या दृष्टीनं देखील आपल्याला खूप फायदेशीर आहे. सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच झाडांची कत्तल थांबवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच पर्यावरण पूरक अशी ही सौर चूल प्रत्येकाच्या घरोघरी असावी, हो ना? तेव्हा श्रोते हो, सौर चुलीचा वापर घरोघरी व्हावा यासाठी चला जनजागृती करूया. सूर्य देतो मोफत ऊन, सौर चूल वापरा मनापासून. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण सौर चूल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, निवेदन सीमंतिनी कुंडीकर, सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात. दुपारचे 2:15 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: दादब्रह्म अंतर्गत कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गायत्री कृष्णाचंद्रन यांचं गायन ऐकलं. राग नागस्वराली, पूर्वकल्याणी आणि रागमालिका आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती श्रीनाथ अय्यर यांची आणि मृदंगम साथ केली होती शंकर नारायणन सुब्रमण्यम यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: दुपारचे 3 वाजतात, ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र काही क्षणातच.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय राजस्थान झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महा TET परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा

0: डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काही वेळांपूर्वी बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले. नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली. नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत. अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गो

0: ओह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21 22-20 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार कृती समितीनं देखील टोलला विरोध केला असून रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल वसूल केला जाऊ नये अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 3:10 आणि 30 सेकंद होत आहेत. याबरोबरच अस्मिता वाहिनीची

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यमलहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी वैष्णवी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सायंकाळचे 5 वाजतायत, आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली। मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे। IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। सायंकाळचे 5:02:33 झाली आहेत। गीतसंध्यामध्ये आज आपण आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा। सुरुवातीला ऐकूया हुप्पा हुया या चित्रपटातील बाबा चौहान यांचं गीत। स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे अजित परब यांचं।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सुनील बर्वे यांच्या आवाजातील हे गीत होतं किशोर कदम यांचं. ऑन ड्युटी 24 तास या चित्रपटाकरता संगीत होतं अशोक पत्की यांचं. यानंतर ऐकूया हापूस या चित्रपटातील उर्मिला धनगर राहुल सक्सेना यांच्या आवाजातील संदीप खरे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये आज आपण ऐकणार आहात युवा मार्गदर्शन या सदरात 10वी 12वीनंतर करिअर कसं बनवावं याबाबत राधिब अहमद यांचं मार्गदर्शन. तर ऐकूया कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आदर्श शिंदे सोनाली सोनावणे यांनी गायलेलं हे गीत होतं प्रणित कुलकर्णी आणि कुणाल करण यांचं. नवरदेव बीएससी ॲग्रिकल्चर या चित्रपटाकरता संगीत होतं कुणाल करण यांचं. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: नमस्कार, सत श्री अकाल खम्मागणी, राम राम दोस्तांनो, मी धनश्री
1: आणि मी दर्शन घेऊन आलोय तुमच्यासाठी तुमची आपली आवडती युवा वाणी.
0: स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे
1: युवा मार्गदर्शन. काय गे धनश्री, तुला दिसत नाही का माझा चेहरा उतरला येते? एवढी पण माणूस की नाही का तुझ्यात की विचारावं दर्शन काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे? तू आली आणि लागलीस कार्यक्रम सुरू केलास.
0: अरे तुझा चेहरा काय, माझा आणि जळगाव जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांचा चेहरा उतरलेला असतो.
1: म्हणजे
0: सकाळपासून जे उनतापायला सुरुवात होते ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत गरम वारा फक्त चेहराच काय अख्खं शरीर लाही लाही करत. आणि तू तुझा चेहरा पडलाय म्हणून एवढी हळहळ व्यक्त करतोय?
1: तसं नाही, मला 2 दिवसांपूर्वी ऊन लागलं होतं म्हणून म्हटलं जरा माझा चेहरा जास्त वाईट दिसतोय का बघ.
0: बघू. हो आता वाईट दिसतोय तर आहेच, त्याला कोणी काय करू शकत नाही का. हो पण तू एक करू शकत होतास.
1: काय?
0: आपण सगळीकडे एवढं ऐकतो की उष्णतेपासून वाचण्यासाठी काळजी घ्या, टोपी, सनकोट, छत्री, रुमाल, खिशात कांदा, शीत आहार, भरपूर पाणी प्या, दुपारच्या वेळी शक्यतो बाहेर पडूच नका.
1: हो हे ऐकलंय मी पण.
0: मग नुसतं ऐकण्यापेक्षा त्याचं पालनही केलं असतं तर नसतं पडलास तू आजारी.
1: ते जरा चुकलंच, पण आता जरा बरं वाटतंय आणि आता काळजी घेतोय मी तशी.
0: नाहीतरी माणूस ठेच लागल्यावर शहाणा होतो. असो मित्रांनो, दर्शनचं सोडा पण तुम्ही त्याच्यासारखी चूक करू नका हा. उन्हाची तीव्रता सध्या खूप जास्त आहे त्यामुळे योग्य ती पूर्ण काळजी घ्या आणि थंड राहा. हे गाणं ऐकत ऐकत चिल

0: अर्ज किया है?
1: इरशाद इरशाद।
0: पर्सनैलिटी टाइट, रहता हूँ क्वाइट, वेट है लाइट, पर कोई बता दे राइट, कौन सा क्षेत्र करेगा मेरे फ्यूचर को ब्राइट।
1: वाह वाह वाह, क्या बात है क्या बात है।
0: अगं मी माझं दुखणं सांगतो आहे आणि तू काय वाह वाह वाह करते आहे।
1: हे बालका, तुझा दुःखाचा भार कमी करण्यासाठीच मी इथे आली आहे।
0: म्हणजे?
1: बालक, तुला गरज आहे योग्य करिअर गायडन्सची।
0: हो, अगदी अगदी बरोबर।
1: चिंता नसावी बालक, मी तुला वरदानात एक मार्गदर्शक देते।
0: अगं नाटकी रोलच्या बाहेर निघ आणि नीट बोल।
1: अरे कळलं नाही वाटत तुला मला काय म्हणायचंय ते। मित्रांनो, ह्याला जरी कळलं नसलं ना तरी तुम्हाला मात्र लक्षात आलंय आणि हे मला माहितीये। चला तर मग ऐकूया, 10वी आणि 12वी नंतर करिअरची निवड कशी करायची याबाबत रागीत अहमद यांनी केलेलं मार्गदर्शन।
2: नमस्कार युवा मित्रांनो, आज आपण करिअर कसं निवडावं आणि करिअर म्हणजे काय, कारण 12वी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। नेमक्या या समस्या कशा असतात? कारण एका संशोधनात असं सिद्ध झालेलं आहे की 80%पेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयात असताना एकापेक्षा जास्त वेळा आपली दिशा बदलतात, किंवा 80% विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो, ते एखादा कोर्स करत असतात पण ते करत असताना सुद्धा त्यांच्या मनातली संभ्रमावस्था जात नाही आणि मग त्याचे परिणाम अनेकदा विपरीत घडायला लागतात। सर्वप्रथम जर आपण योग्य करिअर निवडलं नाही तर काय समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण बघूया। त्यामध्ये प्रमुखतः आपल्याला स्विचिंग द मेजर्स करावं लागतं, म्हणजे आपल्याला कोर्सेस बदलावे लागतात। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतो, वर्षभर त्याचा तो अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या काळामध्ये त्याला जेव्हा ते अवघड वाटतं किंवा त्याला ते करावंसं वाटत नाही तेव्हा ते सोडून देतो आणि मग तो परत दुसऱ्या कुठल्या तरी कोर्स संदर्भात विचार करायला लागतो। अनेकदा त्याने ते सोडलं नाही तरी मी या कोर्समध्ये अडकलो आहे अशी भावना त्याच्या मनात असते आणि त्याला अपेक्षित असं यश कधीच मिळत नाही। अनेक विद्यार्थी कॉलेज ट्रान्सफर घेतात, म्हणजे त्याला असं वाटतं की मी हे महाविद्यालय घेतलेलं आहे हे चुकीचं आहे किंवा ह्या कोर्ससाठी हे महाविद्यालय चुकीचं आहे। प्रॉब्लेम त्या महाविद्यालयात नसतो, समस्या त्या महाविद्यालयात नसते, तर समस्या ही त्या कोर्स संदर्भात असते, त्याच्या मनातल्या त्या शंका कुशंकांच्या बाबतीत असते आणि म्हणून ते विद्यार्थी कॉलेजबद्दल असमाधानी असतात। अनेकदा विद्यार्थी ड्रॉपआउट होतात। ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी हे अनेकदा एक एक दोन दोन असे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतात आणि मग त्यांच्या वाट्याला अपयश येतं। आर्थिक कुचंबणा या विद्यार्थ्यांची व्हायला लागते, कारण एखाद्या कोर्सला फी भरलेली असते, नंतर दुसऱ्या कोर्सला त्यांना फी भरावी लागते, परत तिसऱ्यासाठी त्यांना, आणि अशामध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होऊ शकते। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, मला काहीच करता येत नाही, मला काही जमत नाही, अशा भावनेने हे विद्यार्थी ग्रासतात। आणि म्हणूनच ह्या सगळ्या परिस्थिती जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला जीवनामध्ये करिअर निवड करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग सुरुवातीला आपण बघूया की नेमकं जेव्हा आपण करिअरबद्दल बोलतो तर करिअरची व्याख्या काय आहे किंवा करिअर म्हणजे काय। करिअर हा एखाद्या व्यक्तीचा निवडलेला व्यवसाय ज्यामध्ये सामान्यतः नोकरी, भूमिका किंवा विशिष्ट क्षेत्र किंवा उद्योगातील पदांची मालिका असते। एखादे करिअर हे एका महत्त्वपूर्ण कालावधीत पसरू शकते आणि त्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि कामाच्या अनुभवाद्वारे विशेष कौशल्ये आणि ज्ञानाचा विकास समाविष्ट असू शकतो। लोक त्यांच्या आवडी निवडी, मूल्य, कौशल्य आणि शिक्षण यावर आधारित करिअर निवडतात। जर या व्याख्येमध्ये आपण बघितलं तर करिअर निवडताना काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्याख्येमध्ये दिलेलं आहे। जीवन जगत असताना मला नेमकं काय करायचं आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःला उपस्थित झाला पाहिजे आणि त्याची उत्तरं इतर कोणी देण्यापेक्षा जर ती उत्तरं मीच शोधण्याचा प्रयत्न केला, मीच माझ्यातले गुण, माझी कौशल्य किंवा माझ्या आवडीनिवडी याचा सारासार विचार केला तर मित्रांनो आपल्याला करिअर निवडताना खूप मदत होऊ शकते। असं लक्षात आलेलं आहे की करिअर निवडीवरती

अनेक बाह्य घटक हे परिणाम करत असतात. म्हणजे करिअर निवडत असताना नेमकं विद्यार्थी काय विचार करत असतात किंवा कुठल्या गोष्टींच्या आधारे करिअर निवड करतात आणि त्याच्यातनं त्यांची फसगत होऊ शकते हा मुद्दा आपण आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये मुख्यतः TV किंवा प्रसारमाध्यम, TV, पिक्चर्स, सिरियल्स याच्यातनं एखाद्या विशिष्ट व्यवसायाला खूप वलयांकित केलं जातं. त्या संदर्भातलं खूप गुढीगुढी असं चांगलं चित्र या तरुणांच्या मनात निर्माण केलं जातं आणि मग प्रत्येक तरुणाला ते सिरियल बघताना, ते पिक्चर बघताना त्यांना असं वाटायला लागतं की आपण हे करिअर केलं पाहिजे. अनेकदा करिअर निवडत असताना आपल्या आवडीनिवडीपेक्षा विद्यार्थी आपले मित्र कुठल्या क्षेत्रात जात आहेत, आपले मित्र काय करत आहेत या संदर्भात जास्त दक्ष असतात, त्या संदर्भात ते माहिती घेतात आणि मग मित्र गेला, मित्रासोबत राहायला मिळायला पाहिजे म्हणून त्याच महाविद्यालयात त्याच कोर्सला जाण्याचा ते अट्टहास करतात. 3, लाईफ इंटरॅक्शन. म्हणजे काय तर तुम्हाला एखाद्या विशिष्ट अशा व्यवसायाबद्दलचं आकर्षण असतं पण दुर्दैवानं त्या व्यवसायात काय करावं लागतं याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे नसते. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर BDS, जनरली आपण असं बघाल की 12वी नंतर जेवढे विद्यार्थी नीटची तयारी करतात ते MBBS साठी तयारी करत असतात नीटची. मग नीट नाही लागलं MBBS तर BDS, BDS नाही लागलं तर BAMS, BAMS नाही लागलं तर BHMS आणि मग कुठंतरी मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला कुठं डॉक्टर व्हायचं आहे एवढं त्यांचं डोक्यात असतं आणि फक्त मग डॉक्टर होताना कुठलं डॉक्टर व्हायचं हे सगळं विचार न करता ते जे मिळेल त्यामध्ये प्रवेश घेत असतात. अनेकदा पालकांच्या भूमिका या तुमच्या करिअर निवडीवरती परिणाम टाकत असतात. म्हणजे एखाद्या पालकांना जर आयुष्यात डॉक्टर व्हायचं असेल आणि ते होऊ शकले नाही तर मग ते त्या मुलांवरती दबाव टाकतात की तू डॉक्टर झालं पाहिजे. एखाद्या आईला वाटत असतं की मला हे करायचं होतं आणि ते आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न ती मुलांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, आता आपण बघितलं की नेमकं करिअर निवडीवरती काय परिणाम करत असतं. आता करिअर निवडताना तुम्ही काय केलं पाहिजे हे आपण महत्वाचं बोलणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इस्टॅब्लिश युअर गोल. गोल शुड बी बिग, चॅलेंजिंग अँड रिअलिस्टिक. जीवनामध्ये 3 गोष्टी करा. 1, ध्येय ठरवा. ध्येय मोठं असलं पाहिजे, ध्येय आव्हानात्मक असलं पाहिजे आणि ध्येय हे वास्तववादी असलं पाहिजे. सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे जे तुम्हाला आतून वाटतं ते ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की एखादं ध्येय ठरवत असताना ते कोण काय सांगतं, कोण काय माहिती देतं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला आतून काय वाटतं, तुम्हाला काय करायचं आहे. एकदा का तुम्हाला इन्स्पायरेशन भेटलं, तुम्हाला तुमचा ध्येय सापडला आणि का ठरवणं गरजेचं आहे तर मी एक छोटंसं उदाहरण देईन की समजा उद्या तुमच्या महाविद्यालयामध्ये अशी घोषणा झाली की आपल्याला एक दिवसीय सहलीला जायचं आहे. अशी घोषणा जेव्हा केली जाते तेव्हा तुम्ही पहिला प्रश्न विचारतात आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे. आणि नेमकं कुठं जायचं आहे हा प्रश्न का विचारतात कारण त्या प्रश्नाच्या आधारे अनेक प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही कुठं जायचं आहे याचाच प्रश्नाचं उत्तर नाही घेतलं तर बाकीची समस्या निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ कधी जायचंय, कुठल्या वाहनानं जायचंय, तिथं जेवणाची व्यवस्था काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळवायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एक प्रश्न विचारावा लागतो ते म्हणजे आपल्याला कुठं जायचंय. जर एका दिवसाच्या सहलीसाठी मला कुठं जायचं आहे हा प्रश्न महत्वाचा असेल तर या जीवनाच्या प्रवासामध्ये 12 वर्ष शिक्षण झाल्यानंतर, 10 वर्ष शिक्षण झाल्यानंतर मला खरंच माहिती आहे का मला कुठं जायचं आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले माझी विनंती असेल विद्यार्थ्यांना की आपण पहिले ध्येय ठरवा. मग ध्येय कसं असलं पाहिजे, तो स्मार्ट असला पाहिजे. SMART. एस स्पेसिफिक, मला डॉक्टर व्हायचंय, बरोबर आहे, पण कसलं डॉक्टर व्हायचंय. BHMS पण डॉक्टर आहे, BAMS पण डॉक्टर आहे, BDS पण डॉक्टर आहे, हे आपल्याला ठरवलं पाहिजे. ते स्पेसिफिक बोलता आलं पाहिजे. मला इंजिनियर व्हायचंय, मग बिल्डिंग बांधणारा पण इंजिनियर आहे, मग IT कंपनीमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे, ऑटोमोबाईलमध्ये काम करणारा पण इंजिनियर आहे. मला इंजिनियर व्हायचं हे स्वप्न असू शकत नाही, हा करिअर असू शकत नाही. तर करिअर किंवा ध्येय हा स्पेसिफिक असला पाहिजे, म्हणजे त्याला स्पेसिफिक तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय, मला दातांचं डॉक्टर व्हायचं, मला हाडाचं डॉक्टर व्हायचंय, मला मेंदूचं डॉक्टर व्हायचंय, नसतज्ञ व्हायचंय, हे तुम्हाला स्पेसिफिक केलं पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं ध्येय तुम्हाला मोजता आलं पाहिजे. आपण कुठं आहोत, कुठं जायचं आणि किती अंतर चाललो हे सुद्धा आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्यानंतर अटेनेबल म्हणजे ते तुम्हाला अचीव करण्यासारखं असलं पाहिजे. अचिवेबल म्हणजे मी जेव्हा ध्येय ठरवतो तेव्हा आज माझी हाईट जर 5'1" असेल किंवा 5'1" असेल आणि मी स्वप्न ठेवलं आहे की नाही मला एअरफोर्सला स्क्वॉड्रन लीडर व्हायचं आहे,
हे अटेनेबल किंवा अचीवेबल आहे का?

कारण मी ऑलरेडी 18-23 वर्षाचा झालेलो आहे, माझी वयोमर्यादा मी क्रॉस केलेली आहे, माझी हाईट त्या मानाने कमी आहे, पण मी गोल ठरवलं म्हणून खूप मोठं ध्येय ठरवायचं, त्याच्यापेक्षा ते अचिवेबल असलं पाहिजे, ते साध्य करता येणारं ध्येय असलं पाहिजे, रिअलिस्टिक, ते वास्तववादी असलं पाहिजे आणि टाईम बाउंड असलं पाहिजे, म्हणजे ते वेळेमध्ये आपल्याला गाठता आलं पाहिजे. मला डॉक्टर व्हायचंय पण मी गेली 6 वर्ष नीटची परीक्षा देतोय. मग तू म्हणणार सर रगडिता कण वाळूचे तेलही गळे, बरोबर आहे, पण किती त्याला रगडायचं याला काहीतरी मर्यादा आपल्याला घालावे लागते आणि म्हणून ते टाईम बाउंड असलं पाहिजे, ते वेळेचं बंधन असलं पाहिजे. आणि म्हणून ध्येय ठरवताना आपण बघितलं की सगळ्यात पहिली गोष्ट गोल ठरवता आला पाहिजे, 2 तो स्मार्ट असला पाहिजे, तो सेल्फ इन्स्पायर्ड म्हणजे मला आतून काय वाटतं याच्यावरती असला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे समजायला त्रास होत असेल किंवा तुम्ही गोंधळलेल्या मनस्थितीत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मानसशास्त्रज्ञ एज्युकेशनल सायकोलॉजिस्टना भेट देऊन त्यांच्याकडनं विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेऊन ते अभ्यासू शकतात की तुमची नेमकी आवड काय आहे, तुमची अभिवृत्ती काय आहे, त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. मग आपण बघितलं की सगळ्यात पहिले ध्येय ठरवलं पाहिजे. 2, मी नेहमी सांगतो की तुम्ही जो काही ध्येय ठरवतात मित्रांनो त्याच्यात नेमकं काय करावं लागतं हे तुम्ही जाऊन बघा. उदाहरणार्थ मला BDS करायचंय, मला दातांचा डॉक्टर व्हायचंय, पण तुम्हाला खरंच माहिती आहे का की दातांचे डॉक्टर काय काम करतात? मला ऑटोमोबाईल इंजिनियर व्हायचंय, ऑटोमोबाईल कंपनीमध्ये काम करायचंय. पण तुम्ही कधी जाऊन बघितलं का की ऑटोमोबाईल इंजिनियर मध्ये गेलेला कर्मचारी तो इंजिनियर काय काम करतो, एक्झॅक्ट काय काम करावं लागतं हे करिअर निवडण्याआधी ठरवावं लागतं. अनेकदा फक्त आपल्या समोर एक सुंदर दृश्य असतं, त्या सुंदर दृश्याला आपण बघून, ग्लोरियस पिक्चर आम्ही त्याला म्हणतो, ते बघून आपण त्याच्याकडे आकृष्ट होतो आणि जेव्हा आपल्याला ती कामं करावी लागतात तेव्हा आपल्या मनामध्ये निराशा निर्माण होते. आपल्याला तेव्हा वाटायला लागतं अरे मला तर जीवनात हे करायचंच नव्हतं, हे मी काय करतोय. आणि म्हणून मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच विनंती करेल की कुठलाही करिअर सिलेक्ट करण्याआधी ते काम करत असताना किंवा तो करिअर मला निवडायचा आहे ती लोक काय काम करतात ही प्रत्यक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी बघा, तिथल्या लोकांशी, अशा यशस्वी लोकांशी चर्चा करा, त्यांच्या संघर्षाची कहाणी समजून घ्या. कारण आज मी उठलो मला वाटलं आणि मी झालो असं कधीच होत नाही. आणि 3 आणि अत्यंत महत्वाचं, करिअर निवडत असताना असाच करिअर निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान लाभू शकत असेल, ज्याला मनापासून आनंद मिळत असेल. आणि आम्ही त्याला एका शब्दात असं म्हणतो की तुमचं पॅशन काय आहे ते ओळखा. मग असं सांगणं खूप सोपं असतं सर, पण ते पॅशन कसं ओळखायचं ते कोणीच सांगत नाही. आज मी तुम्हाला सांगतो नेमकं हे पॅशन कसं ओळखायचं. जे काम करत असताना तुम्हाला थकवा वाटत नाही, जे काम करत असताना तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो, जे काम करण्यासाठी तुम्ही आतुरलेले असतात, जे काम करत असताना तुमच्या मनामध्ये नवीन नवीन कल्पना निर्माण होतात, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळतो, ते काम म्हणजे तुमचं असलेलं पॅशन किंवा तेच तुमची आवड असं आपण मानू शकतो. तुम्ही आता स्वतःला विचारा की असं कुठलं काम आहे की अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्या बाबतीत माझ्या मनात उत्कंठ इच्छा आहे. मग मला ग्रहतारे बघायला आवडतात, मग मी युट्यूबवरती तेच चॅनल बघत असतो, मला त्याच्याबद्दल माहिती मिळवायला आवडते, मला त्याच्यामध्ये ते करत असताना कधी थकवा येत नाही, मी त्याला कधी बोर होत नाही, मला त्या विषयावर बोलायला, ऐकायला, इतरांना सांगायला आवडतं. ह्या अनेक गोष्टी जर तुमच्यासोबत आणि एकदा नाही त्या फक्त काही क्षणासाठी नाही तर वारंवार तुमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जर उद्भवत असतील तर मी 100% सांगू शकतो की हे तुमचं पॅशन आहे. मग पॅशन हे कुठल्याही अपयशानं कधी कमी होत नाही, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीचं जेव्हा पॅशन असतं आपण म्हणतो की ती त्याची आवड आहे असं म्हणतो, तर ती आवड कामाच्या तासांनी, वेळेच्या अभावी, थकव्याने किंवा अपयशानं कधीच कमी होत नाही. या संदर्भात मी खूप मोठं उदाहरण देत नाही, पण स्टीव जॉब्स यांनी ॲपल कंपनी फॉर्म केली आणि काही वर्षानंतर काही कारणास्तव त्यांना त्या कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं. पण स्टीव जॉब्स हे फ्रस्ट्रेट झाले नाही, निराश झाले नाही, पण तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी ही त्यांचा आत्मा होती आणि म्हणून त्यांनी लगेच काही वर्षात नेक्स्ट नावाची कंपनी बनवली आणि तेच तंत्रज्ञान तिथं विकसित केलं. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली तरच मी करेल, मला हे कॉलेज मिळालं तरच करेल, मला असं झालं तरच मी हे करू शकेल असं म्हणण्यापेक्षा ते मला करायला आवडतं, मी ते करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे. हे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार तयार होतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं करिअर आहे, ती तुमची आवड आहे असं मानायला हरकत नाही.
आणि म्हणून पहिलं म्हटलं की करिअर

निवडताना तुमची आवड बघा. दोन, त्या संदर्भातला अभ्यास, त्या संदर्भातली इत्यंभूत माहिती मिळवा. आणि आज ते माहिती मिळवणं खूप कठीण झालेलं नाही. आणि तुम्ही सगळे तरुण मित्र, युवा मित्र जे आहेत, ते आज गुगल, यूट्यूब असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतात. तर त्याच्यामध्ये काय शोधायचं ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या करिअर संदर्भातल्याच गोष्टी सर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल. चार, मग एकदा घेतलेला निर्णय बदलायचा नाही. स्टिक अप टू युअर आयडियाज, म्हणजे मी ध्येय ठरवलेलं आहे, आता हे ध्येय मी कुठल्याही सबबीवर बदलणार नाही, एवढं मजबूत असलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. काय होतं की आपल्याकडं सल्ले देणारे भरपूर असतात. तुम्ही एखाद्या कोर्सला गेलात, तुम्ही अभ्यासाला लागलात, तुम्ही त्या संदर्भातलं बोलायला लागलात की आपल्याकडं, म्हणजे मी गमतीत त्यांना रायचंद असं म्हणत असतो, म्हणजे सल्ले देणारे, राय देणारे, मग ते काय करतात, अरे बाबा नाही नाही, अरे आता कुठे याच्यात अपॉर्च्युनिटी आहे, अरे ते खूप पडलेले आहेत, अरे आता काही चालत नाही, अरे जमाना बदल गया भाई, तू कोणचा कोर्स लेके बैठा आहे, असं काहीतरी लोक म्हणून तुमच्या मॉरलला डाऊन करायला बघतात. तुमचा जो एक उत्साह असतो, तुमचा जो त्या करिअर प्रती एक तुमचं आवड असते, त्याच्यावरती विजरण घालण्याचं काम हे अनेकदा इतर लोक करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला, कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याशी वादविवाद न करता, ही माझी आवड आहे, हे करिअर माझं आहे आणि मला आवडतं म्हणून मी हे करतो, एवढंच उत्तर आपण दिलं पाहिजे. कारण अनेकदा आपल्या उत्साहावरती पाणी टाकण्याचं काम हे इतर लोक करत असतात. अशा लोकांची माहिती आपल्याला असणं आणि त्यांच्यापासून दुरावा निर्माण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आता चार गोष्टी बघून घेतल्या की आपलं करिअर कसं निवडायचं. दोन, करिअर निवडताना कुठल्या कुठल्या बाबी आपण बघितल्या पाहिजे. करिअर निवडलं नाही तर काय होऊ शकतं आणि करिअर निवडल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे. आता अत्यंत महत्त्वाचं, या सगळ्याला परिश्रम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स हे नाव आपण सगळ्यांनी कधीतरी ऐकलं असेल. मायकल फिलिप्स हा जगातला उत्कृष्ट स्विमर आहे. आता तुम्हाला मी करिअरमध्ये यश कसं प्राप्त करायचं किंवा करिअर निवडल्यानंतर काय महत्त्वाचं असतं ते सांगतोय. मित्रांनो, मायकल फिलिप्स आपल्याला माहिती आहे की त्यानं 29 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलेले आहेत, त्याच्यात 23 गोल्ड मेडल आहेत. एका ऑलिम्पिकला 7, एका ऑलिम्पिकला 8 आणि एका ऑलिम्पिकला 9 गोल्ड मेडल जिंकलेला हा जगजेत्ता जलतरणपटू आहे. त्याची एक पत्रकार परिषद चाललेली असताना एका पत्रकारानं त्याला असं सांगितलं की मायकल, हा तुझा भाग्याचा दिवस आहे. आता खरं तर यशस्वी व्यक्तीला जर कोणी सांगितलं की हा तुझा भाग्याचा दिवस आहे, यशस्वीतेच्या दिवशी, तर त्याला आनंदच होईल. पण मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मायकल फिलिप्सला राग आला. त्यानं त्या पत्रकाराला मंचवर बोलवलं आणि रागात विचारलं, परत बोल, तू काय बोललास. पत्रकार घाबरला. तो म्हटला, मी एवढंच बोललो की तुझा भाग्याचा दिवस आहे, तुला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, मायकल फिलिप्सनं दिलेलं उत्तर आज तुम्ही सगळ्यांनी शिदोरी म्हणून तुमच्याजवळ ठेवणं महत्त्वाचं आहे. मायकल फिलिप्स म्हणाला, मित्रा, हे मला मिळालेलं यश हे फक्त माझं भाग्य म्हणून मला मिळालेलं नाही, तर मागील 4 वर्षात 1 गोल्ड मेडलची संख्या वाढवण्यासाठी मी 10,000 तास पोहण्याचा सराव केलेला आहे. मित्रांनो, कल्पना करू शकतात, 4 वर्षात 10,000 तास. तुमचं गणित चांगलं असेल तर वर्षाला 2,500 तास आणि अजून गणित चांगलं असेल तर प्रत्येक दिवशी 8 तास. तो म्हणतो, हे माझ्या 10,000 तासांचा परिपाक आहे की आज मला एवढे गोल्ड मेडल मिळाले. मित्रांनो, एकदा का ध्येय ठरलं तर मग त्याच्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि मेहनत हे लादलेली अट आहे. फक्त मी ध्येय ठरवलं म्हणून यशस्वी होऊन जाईल, माझ्यात आत्मविश्वास आहे म्हणून मी यशस्वी होईल, असं शक्य कधीच होत नाही. तर निवडलेल्या करिअरसाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं, रोज किती तास आपण त्या करिअरला देतो आहोत, जे ध्येय आपण ठरवलं, जे यश आपल्याला साध्य करायचंय त्याच्यासाठी किती तास अभ्यास करतोय, त्यासाठी किती मेहनत घेतोय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि आत्मविश्वास सुद्धा महत्वाचा आहे. आणि फक्त आत्मविश्वासावरती सगळं यश मिळत नाही, तर आत्मविश्वासाला ज्ञानाची आणि कौशल्याची जोड असते हेही बघा. कारण आजकाल यूट्यूबवर अनेक मोटिवेटर, मोटिवेशनल स्पीकर्स ना तुम्ही ऐकतात, हे करा, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागा करा. पण आत्मविश्वासाला जर ज्ञान आणि कौशल्याची जोड नसेल तर, उदाहरणार्थ माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, मी काहीही करू शकतो, बरोबर आहे, मी काही करू शकतो. परंतु जर मला एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला सांगितलं तर मी पोट कापू शकेल, पण नेमकं ऑपरेशन काय करायचं आहे, ते शिवायचं कसं आहे, ह्याचं ज्ञान आणि कौशल्य मला अपेक्षित आहे, पण फक्त आत्मविश्वास आहे की मी काही करू शकतो. मित्रांनो, आत्मविश्वासाला ज्ञान आणि कौशल्याची जर जोड मिळत असेल तरच जीवनात यश हे लाभत असतं. सर्व विद्यार्थ्यांना एकदा परत

0: यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद.
1: ए रड्या, तूच सांग काय वाटलं तुला हे मार्गदर्शन ऐकून.
2: अगं काय वाटलं काय विचारतेयस, असं वाटतंय डोक्यावरचं ओझं उतरलं. आता मला कोणी जर विचारलं ना
1: काय मग पुढे काय करणार,
2: तर या प्रश्नाचं त्रासिकपणे नाही तर अगदी विचारपूर्वक आनंदात उत्तर मी देऊ शकतो.
1: याचा अर्थ प्रॉब्लेम सॉल्व.
2: येस, राघीब अहमद यांना खूप खूप थँक्यू. मित्रांनो, तुमच्याही अनेक अडचणी या मार्गदर्शनातून नक्कीच दूर झाल्या असतील. आता जोमाने भविष्याच्या तयारीला लागा.
1: तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

0: मित्रांनो, या छानशा गाण्यानंतर आता कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर. संपर्कासाठीचा पत्ता आहे,
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: आणि मित्रांनो, आपली आकाशवाणी आता अपडेटेड झाली आहे, त्यामुळे सोशल मीडिया हँडल्स वरच्या आकाशवाणी जळगावच्या सगळ्या पेजेसला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी.
1: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटू या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत टाटा,
1: बाय,
0: सी यू अगेन. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार

0: मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

पुढील गीत आहे हॅपी न्यू इयर या चित्रपटातील. नीती मोहन आणि विशाल दादलानी यांनी गायलेले हे गीत आहे इर्शाद कामिल यांचं आणि याला संगीत आहे विशाल शेखर यांचं.

नीती मोहन, विशाल दादलानी, के आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त झाला.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 6:20 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सायंकाळचे 6:03 आणि 18 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, अर्थात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सायंकाळी 6:35 लोकसंगीत. वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल 7:15. 7:30 आमचं घर आमचं शेत यामध्ये निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती याविषयी डॉक्टर वर्षा भाटकर यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती. रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकाल पंडित कैवल्य कुमार गुरव यांचं गायन. उद्या रविवार दिनांक 17 मे 2026 आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:55. सकाळी 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणी. यामध्ये स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न आणि मका लागवड याविषयीच्या माहितीचं वाचन करतील गायत्री भरणकर. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 6:45 आरोग्य धनसंपदा. यामध्ये योग आणि आरोग्य याविषयी माहिती देतील तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे. 6:50 परिसर. यामध्ये पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि आपली जबाबदारी याविषयी माहिती देतील आनंद देशमुख. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. 7:40 भावधारा. उद्या सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. सकाळी 9:00 लखलख चंदेरी अंतर्गत आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. 9:30 बालजगत. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथील विद्यार्थ्यांनी केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम याचं निवेदन केलं आहे चेतना जोशी यांनी. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीत. यामध्ये विदुषी भारती वैशंपायन यांनी गायलेला राग भूपाल तोडी. 11:05 आपली आवड. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 12:00 वनिता मंडळ. यामध्ये दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तसंच हार का मानायची हे मनोगत व्यक्त करतील उर्मिला असगेकर. 1:05 गीतबहार. यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 2:30 नादब्रह्म. आमच्या सायंकाळच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या. यामध्ये हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी. यामध्ये कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी CA आणि CS अभिजित कुलकर्णी यांच्याशी बातचीत. 6:10 गीतबहार. यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 6:30 गंमत जम्मत. सायंकाळी 6:55 आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. वृत्तविशेष प्रसारित होईल 7:15. 7:30 आमचं घर आमचं शेत. यामध्ये कीर्तन एक एक पैसा समृद्धीचा वसा. एक एक पैसा समृद्धीचा वसा. कीर्तनकार आहेत कांचन नाचपांडे. रात्री 8:15 लोकसंगीत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम याप्रमाणे. रात्री 9:15 स्पॉटलाईट. 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य ज्यांचं त्यांचं कुरुक्षेत्र. याचं मूळ हिंदी लेखन केलं आहे ऋतुपर्णव दास यांनी. मराठी अनुवाद केला आहे प्राचार्य डॉक्टर रमेश कुमार गवळी यांनी. आणि ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. रात्री 10:00 अखिल भारतीय रविवार.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होती, तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, सायंकाळचे 6:35 आणि 32 सेकंद झाली आहेत. आता आनंद घेऊया लोकसंगीताचा.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

शाहीर साबळे यांनी गायलेलं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुजाता यांनी गायलेलं अरुण भोईर शहाडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अनिरुद्ध काळे यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

उत्तरा केळकर यांच्या आवाजातील हे गीत होतं कल्याण इनामदार यांचं संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर पंडित यांनी. आता ऐकूया कृष्णा शिंदे यांच्या आवाजातील आता ऐकूया रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील हे गीत.

हे गीत संगीतबद्ध केलं होतं देवदत्त साबळे यांनी. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. राज्यातल्या शासकीय निमशासकीय तसंच खासगी आस्थामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत. राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे. महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे. सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत. मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न

0: कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. IPL क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात अमरावती इथं 45.6 इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक.

0: गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचा आत्मसमर्पण आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सायंकाळचे 7:10 आणि 33 सेकंद झाली आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोते हो, सोमवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 8:40 आपण ऐकाल बाभ बोरकर यांच्या पायंजणा या कवितेविषयी आमच्या काव्यांजली हितगुज कवितेशी या कार्यक्रमात. तेव्हा अवश्य ऐका काव्यांजली हितगुज कवितेशी हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 मे रोजी सकाळी 8:40.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक

0: श्रोते हो, दररोज 8:40 आणि आपण ऐकणार आहात विविध रंगी कार्यक्रम. तर ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ठीक 7:15 प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो, महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे, पण कांद्याचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असून त्या तुलनेत कांद्याला बाजारात योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कालच 1,235 रुपये प्रतिक्विंटल दराची घोषणा केली आहे. या संपूर्ण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्याशी केलेली ही बातचीत.
1: कांद्याचा हमी भाव, निर्यात धोरण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी भारत दिघोळेजी आपल्याशी बोलत आहेत. राज्यातील कांदा उत्पादकांच्या सध्याच्या परिस्थितीविषयी नेमकं काय सांगाल? या समस्या निर्माण होण्याची कारण काय?
2: महाराष्ट्रामध्ये देशात सर्वाधिक कांदा उत्पादन केला जातो. कांदा हे अवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे आणि या प्रमुख नगदी पिकापासून शेतकऱ्यांचं अर्थकारण हे त्या त्या वर्षाचं साधलं जातं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं ठोस असं धोरण तयार केलं नाही. मग ते कांदा निर्यातीच्या संदर्भात असेल, कांद्याच्या बियाण्याचे उत्पादन असेल किंवा कांदा लागवड आणि कांद्याची काढणी, कांदा साठवणूक या संदर्भात सरकारचं अजूनपर्यंत तरी कुठलंही असं ठोस धोरण नाही की ज्यामध्ये सरकारला जर आज आपण विचारलं की देशात एकूण किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि काही कांद्याच्या संदर्भात सरकारी आकडेवारी जर आपण बघितली तर ती थोडी अंदाजावर आधारित आहे. ती अगदी सत्य परिस्थिती समजेल इतकी अचूक माहिती अजून अद्यापर्यंत तरी सरकारकडे उपलब्ध नाही. सरकारने याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा एकूण उत्पादकांचा आकडा निश्चित होत नाही, देशाची एकूण वार्षिक कांद्याची गरज किती टनाची आहे याची माहिती सरकारकडे उपलब्ध राहत नाही आणि अतिरिक्त कांदा उत्पादन ज्या ज्या वर्षी देशात होईल हा कांदा जास्तीत जास्त निर्यात कसा होईल आणि निर्यातीतून देशाला परकीय चलन कसं मिळेल यासाठी सरकारचं धोरण तयार होणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत झालेलं नाही. आता देश स्वतंत्र होऊन पुढच्या वर्षी 80 वर्ष होत आहे, परंतु कांदा उत्पादकांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कुठल्याही राज्य सरकारने केंद्र सरकारने आजपर्यंत कांदा उत्पादकांसाठी भरीव असं काम झालेलं अद्यापर्यंत तरी दिसत नाही.
1: उत्पादन खर्च, बाजारभाव आणि शेतकऱ्यांचं हित या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालता येईल?
2: हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या महत्वाकांक्षा नाहीये. शेतकऱ्यांच्या कांद्याला शेतकऱ्यांना जो काही दर हवा आहे तो दरवर्षी त्याच्यामध्ये थोडीशी वृद्धी होऊन त्यांचा जो उत्पादन खर्च आहे, आता आपण 2025-26 हंगामातला कांदा काढून शेतकरी बांधवांनी त्यांच्या चाळींमध्ये साठवणूक केलेला आहे, या शेतकरी बांधवांना चालू हंगामामध्ये जो कांदा पिकवण्यासाठी खर्च आलेला आहे तो किमान 20-22 रुपये प्रति किलो इतका खर्च आलेला आहे, म्हणजे क्विंटलला 2,000-2,200 रुपये. अशा वेळी शेतकऱ्यांना नफा होण्यासाठी किमान 3,000 आसपास प्रति क्विंटल बाजारभाव मिळणं आवश्यक आहे. म्हणजे या 30 रुपये किलोचा जो बाजारभाव शेतकऱ्यांना जर मिळाला तर त्यांचा झालेला उत्पादन खर्च त्यात वसूल होईल, काही नफाही त्यांना होईल आणि ग्राहकांना एक माफक दरात कांदा मिळेल. ग्राहकांना, भारतीय ग्राहकांच्या अलीकडच्या काही वर्षातली जर आपण एकूण परिस्थिती बघितली तर देशातला ग्राहक जो आहे अगदी सर्वसामान्य शेतमजुरापासून मोठमोठ्या नोकरी उद्योग व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचा आपण याच्यात जर विचार केला तर आता एक सक्षमता त्या तुलनेत वाढत चाललेली आहे. 40-50 रुपये किलोने देशातल्या ग्राहकांनी कुटुंबासाठी लागणारा कांदा खरेदी केला तर त्या कुटुंबावरती काही मोठं आर्थिक संकट कोसळेल अशी कुठलीही आता परिस्थिती राहिलेली नाही. आता आपण जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर साधारणतः पुढच्या काही कालावधीमध्ये 8वा वेतन आयोग लागू करण्याचा सरकार विचार करत आहे. अनेकदा राज्य कर्मचारी असतील किंवा केंद्रीय कर्मचारी असतील, महागाई भत्ता वाढला जातो. खासगी नोकऱ्या करणारे असतील, व्यवसाय असतील, तिथेही नफ्याचं प्रमाण हे त्या वर्षी वाढत चाललं आहे. अशा ग्राहकांची जी खरेदीची जी क्षमता आहे ती पण आता वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतमालच नेमका का स्वस्त हवाय? इतर गोष्टी मात्र देशामध्ये महाग घेतल्या जातात, विकल्या जातात. शेतकरी पण एक ग्राहक आहे. लाखोच्या कोट्यवधीच्या संख्येने असणारे शेतकरी स्वतःला लागणाऱ्या कुटुंबाच्या गरजेच्या सगळ्या वस्तू असतील, शिक्षण असतील, दवाखाना असेल, त्याच्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, शेतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या कृषी निविष्ठा असतील, याही महागड्या पद्धतीने जर शेतकरी खरेदी करत असेल, त्यांनी पिकवलेला कांदा असेल, इतर शेतमाल असेल, त्याला एक उत्पादन खर्चाचा एक माफक दर मिळणं निश्चित गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारचं एक प्रभावी धोरण असलं पाहिजे. दुर्दैवाने ते अद्यापर्यंत सरकारचं प्रभावी धोरण निर्माण झालेलं नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार जरी सत्तेत असलं तरी शेतकऱ्यांना मात्र

0: वर्षानुवर्षे हाच कट अनुभव येत आहे.
1: निर्यात बंदी किंवा शुल्कामुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं?
0: निर्यात बंदी हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा घात होणारा सरकारचा निर्णय असतो. निर्यात बंदीच्या बाबतीत काही मागचे मी दाखले देईन की ज्यामध्ये साधारणतः 2019 मध्ये अतिवृष्टी झाली होती संबंध राज्यभर नोव्हेंबर महिन्यामध्ये, आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा चाळीमध्ये साठवलेला कांदा होता त्या कांद्यावरती देशाच्या कांद्याची गरज निर्माण झाली, आणि मग त्या दरम्यानच्या काळात कांद्याचे दरही खूप वाढले. अगदी क्विंटलला 10,000-12,000 रुपये याच्यापेक्षा अधिकचा दर तो अगदी काही कालावधीसाठी झाला होता. 2020 मध्ये सरकारने कांदा निर्यात बंदी केली, आणि आता अलीकडे 2023 मध्ये पण केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली. 40% निर्यात शुल्क त्याच्यावरती लागू केलं, किमान निर्यात मूल्य $800-850 त्याच्यावरती लागू केलं. या कालावधीमध्ये कधी कधी सरकारने परदेशी कांदाही आयात केला, पण हे जेव्हा निर्णय सरकार घेतात किंवा ती घेण्याची वेळ येते त्यावेळी सरकार हे सोयीस्करपणे विसरून जातं की आपल्याच शेतकऱ्यांचा, राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांचा कांदा अनेक महिने वर्षातले अनेक दिवस हे जर कवडीमोल मातीमोल दराने विकताय, आणि कधीतरी काही कालावधीसाठी जर दर वाढ झाली तर त्या दरवाढीमध्ये त्या कशा कालावधीसाठी देशातल्या ग्राहकांनी 2 पैसे अधिकचे मोजले त्यांनी विशेष काही त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही किंवा पडणार नाही, कारण ज्या ज्या वेळेस कांद्याला दरच नसतात त्यावेळेस शेतकरी आपला मातीमोल कवडीमोल दराने बाजार समितीत कांदा विकून रिकाम्या हाती घरी येतात, त्यांना नफा सुद्धा होत नाही.
1: राज्य आणि केंद्र सरकार जवळपास दरवर्षी कांदा खरेदी करतं, यावेळी देखील कालपासून खरेदी सुरू केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा किती फायदा होतो?
0: राज्य सरकारचं याच्यामध्ये कुठल्याही खरेदीशी संबंध येत नाही. राज्य सरकारने आतापर्यंतच्या कालावधीत जर बघितलं तर साधारणतः 2000 साली बाजार हस्तक्षेप योजनेत कांदा खरेदी केला होता, त्याच्यानंतरच्या कालावधीत एखाद दुसऱ्या वेळेस कांदा राज्य सरकारने खरेदी केला असेल. परंतु राज्य सरकारकडे आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेने गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच पत्रव्यवहार केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की तुम्ही MIS ही स्कीम राबवा, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, थेट बाजारातून कांदा शेतकऱ्यांचा खरेदी करा, बाजार हस्तक्षेप योजना. परंतु यावर्षी सरकारने त्याला काही दाद दिली नाही, आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जे आपण बोलताय तर ते गेल्या अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून नाफेड या संस्थेमार्फत बफर स्टॉक कांद्याचा केला जातो. खूप पूर्वीच्या काळी तो 10,000-20,000 टन 15,000 टन घेतला जायचा. 2019-20 सालापासून मग त्याचे लाखाचे आकडे गाठायला लागले. मग त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख टन कांदा 2020 साली खरेदी केला, मग पुढे जाऊन 1.5 लाख टन 2021 ला, पुढे जाऊन 2.5 लाख टन 3 लाख टन, नंतर 7 लाख टन, असे ते लाखो टनाचे आकडे दिसायला लागले. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आणि सरकारच्या योग्य रीतीने ती योजना न राबवल्यामुळं जी शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना ठरणार होती, शेतकऱ्यांना त्याच्यापासून निश्चित फायदा मिळणार होता, तर तिच्यातल्या भ्रष्टाचारामुळं आणि गैरव्यवहारामुळं त्या योजनेतून सरकारी पैसाही कोट्यवधीचा अपव्यय व्हायला लागला. ग्राहकांनाही न्याय द्यायचं जे काम सरकारचं होतं ते दूर राहिलं, आणि शेतकरी मात्र नाहक त्याच्यामध्ये बळी ठरला. कारण ह्या ज्या खरेद्या त्या त्यावेळीच होत गेल्या, मागच्या 3 वर्षापासून नाफेडला जोडून आता NCCF याही संस्थेला केंद्र सरकारकडून खरेदी दिली जाते. याचं कारण असं आहे की नाफेडच्या बोगसगिरीमुळे आणखीन एका नव्या संस्थेला आपण काम देऊया खरेदीचं, आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल असं सरकारचं धोरण होतं. पण दुर्दैवाने NCCF सारख्या कांद्याच्या क्षेत्रात आलेल्या ह्या संस्थेने NCCF इतर शेतमाल आधीपासूनच खरेदी करते, परंतु कांदा हा त्यांचा मागच्या 3 वर्षाचा अनुभव आहे. पण नाफेडच्या अनेक वर्षाच्या दशकांच्या कामाला सुद्धा 3 वर्षात NCCFने हरवलं आणि त्याच्यावरती मात केली, पण दुर्दैवाने ती शेतकऱ्याच्या हिताची किंवा सरकारच्या हिताची नाही मात केली, तर ती भ्रष्टाचार अधिक करण्यामध्ये मात केली. आणि कागदोपत्री फक्त शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो सरकारला दाखवण्यात आला, दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी न करता आधी स्वस्त दरात व्यापारी बांधव असतील किंवा ज्यांनी तो कांदा खरेदी केला अशा लोकांकडून तो कांदा सरकारी कांदा दाखवण्यात आला, आणि याच्यासाठी कागदपत्र मात्र शेतकऱ्यांचे जोडून याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे, आणि त्याचा आर्थिक जो निधी आहे सरकारचा तोही वाया गेला. ग्राहकांनाही ते न्याय देऊ शकले नाही, आणि शेतकऱ्यांचं तर मात्र एका शेतकऱ्याचं म्हटलं तर मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये किमान 10 ते 15 लाखाचं एका शेतकऱ्याचं कांदा उत्पादकाचं ह्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान झालेलं आहे.
1: कांदा प्रश्नावर दीर्घकालीन उपाय काय असू शकतात?
0: कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाय काय असू शकतात हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, आणि त्याच्यावरतीच शेतकऱ्यांचा पूर्ण फोकस आहे. कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन उपाययोजना अशी आहे की जोपर्यंत नैसर्गिक आपत्ती असेल, मग गारपीट, अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, अतिवृष्टी, हे शेतकरी शेतामध्ये शेतमाल उभा करत असताना त्या पिकाचं उत्पादन घेत असताना त्यांची मानसिकता आधीच झालेली असते की आपल्या शेतमालाचं ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे कधी ना कधी नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्वावर मात करून ज्यावेळेस शेतकऱ्यांचा शेतमाल कांदा असेल किंवा इतर पीक असेल हे व्यवस्थित निर्माण होतं, तयार होतं, उत्पादित होतं, आणि ते बाजारांमध्ये जेव्हा विकण्यासाठी शेतकरी घेऊन जातात त्यावेळेस जो भाव मिळायला पाहिजे तर तो भाव मिळण्यासाठी सरकारचं एक धोरण पाहिजे की यावर्षी कांद्याचा उत्पादन खर्च किती आहे आणि आणि त्या उत्पादन खर्चावर आधारित असा असा दर बाजार समित्यांमध्ये मिळाला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी

दर मिळाला तर तो दरातला फरक सरकार म्हणून आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये भरपाई देऊ. त्याच्यानंतर आपल्या देशाची एवढी मोठी क्षमता आहे, 140 कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या या देशामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, अन्य काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी कांदा जो रब्बी हंगामात होतो, अशा तीन हंगामातील जो कांदा उत्पादित होतो, देशाची गरज भागवून जो अतिरिक्त कांदा उत्पादित होतो, याची कशी निर्यातीची एक व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला, याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर

0: व्यवस्थित अशी पूर्ण सिस्टीम तयार करता येईल सरकारला. याच्यावरती जर निश्चितपणाने काम झालं, जे सरकारी कृषी विद्यापीठ आहे तिथून अतिशय दर्जेदार आणि माफक दरात बियाणं जर शेतकऱ्यांना उपलब्ध झालं तर मात्र उत्पादन खर्च कसा आहे तो निश्चितपणाने त्याच्यामध्ये घट होईल. आणि कमी उत्पादन खर्चामध्ये जेव्हा घट होईल आणि शेतकऱ्याचा चांगला कांदा उत्पादित होईल शेतामध्ये, अशा वेळेस त्या दराची पण सांगड सरकारला घालणं सोपं असणार आहे. कारण आता शेतकऱ्यांचा संताप कशाने होतोय की एकीकडे आमचं दरवर्षी उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि दुसरीकडे आम्हाला भाव मात्र दरवर्षी वाढण्याऐवजी कमी कमी मिळत चाललाय. म्हणून शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय आणि शेतकरी कर्जबाजारी होऊ राहिले. याच्यासाठी तुम्ही जो विचारला प्रश्न आहे की दीर्घकालीन उपाययोजना काय, सरकारने एकूण देशाची कांद्याची गरजेचा जो आकडेवारी काढावी, त्यानंतर एकूण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आकडेवारी किती आहे राज्यात देशात त्याची आकडेवारी निश्चित करावी आणि परदेशी कांद्याची त्या वर्षीची किती मागणी असणार आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांना जर तुम्ही अवगत केलं, शेतकरी त्या पद्धतीने आपल्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतील आणि एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येला सरकारची जी मानसिकता असते की ग्राहकांना माफक दरात कांदा मिळाला पाहिजे तो निश्चित प्रमाणात उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये रास्त बाजारभाव मिळेल. या सर्व याच्यातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मी जी माहिती दिली हीच माहिती आम्ही ह्याच माध्यमातून कांदा संघटनेने वेळोवेळी सरकारकडं ईमेल असतील, प्रत्यक्ष पत्रव्यवहार असतील, मुंबईत मंत्रालयात भेटी देऊन असतील किंवा मंत्री आणि खासदार जिल्हाधिकारी यांच्याही पत्रव्यवहारामध्ये वारंवार ह्या मागण्या आम्ही केलेल्या आहे. अनेक आंदोलनांमधून पण आम्ही ह्या मागण्या केलेल्या आहे. याच्यावरती काम होत नाही. दुर्दैवाने याच्यापूर्वी 2025 मध्ये राज्याचे जे पणन मंत्री आहे जयकुमार रावल साहेब त्यांनी जी कांदा धोरण समिती निश्चित केली होती, स्थापन केली होती, तिचे पाशा पटेल म्हणून अध्यक्ष होते, अशाही समितीने राज्याची प्रमुख किंवा देशाची प्रमुख म्हणून कांदा उत्पादक संघटना म्हणून आम्ही जे काही काम करतो अद्यापर्यंत आमच्याशी कधीही संपर्क केलेला नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी फडणवीस साहेबांनी 25 मार्चला मुंबईमध्ये विधानसभेचं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू असताना कांदा आढावा बैठक घेतली. तिथं आता एक नव्याने सचिवस्तरीय समिती कांद्यासंदर्भात एक आता स्थापन केलेली आहे आणि काल साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 1235 रुपये क्विंटलने म्हणजे 12 रुपये 35 पैसे किलोने शेतकऱ्यांचा कांदा आम्ही खरेदी करू अशी काल घोषणा केलेली आहे. पण दुर्दैवाने आमचा खर्च 2000 पेक्षा 2500 रुपयापेक्षा अधिक असताना त्याच्या निम्म्या बाजार भावात कांदा आमचा शेतकऱ्यांचा खरेदी करून आमचं फायदा होण्याऐवजी सरकारच्या निर्णयामुळे जर नुकसान होत असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा संताप होणार आहे. आणि याच्यापूर्वीचं 2023 मध्ये एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारकडून 2,00,000 मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचं घोषित केलं आणि 2410 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 24 रुपये 10 पैसे किलोचा दर दिला होता. मग जर 2023 ला सरकारनेच आम्हाला कांदा उत्पादकांना 2410 रुपयाचा दर दिलाय तर तेच सरकार आता पुढच्या 3 वर्षानंतर 2410 ऐवजी 3000 भाव द्यायला पाहिजे होता. दुर्दैवाने ते आता 1235 भाव देत आहे. तर ही विसंगती कशासाठी आणि मग शेतकऱ्यांच्याच बाबतीत असे दुर्दैवी निर्णय का होतात हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
1: दिगोळेजी, आपण आकाशवाणीशी या महत्वाच्या विषयावर संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन समन्वय आणि मुलाखत मनीषा देवणे आणि निवेदन श्रद्धा वझे.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 अर्थात 16 मे 2026. मंडळी, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती याविषयी डॉक्टर वर्षा भाटकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, मासेमारी हा आपल्याकडचा एक महत्त्वाचा असा व्यवसाय आहे, पण आता मासेमारीबरोबरच मत्स्य संवर्धन हा सुद्धा आपल्याकडचा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. आणि आपण माशांचं संवर्धन खूप चांगल्या पद्धतीने करून त्यापासून चांगलं उत्पन्न देखील घेत आहोत. आज आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती कशी करायची याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे मत्स्य महाविद्यालय आहे या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर वर्षा भाटकर मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा कोळंबी शेती म्हणजे काय हे आम्हाला सांगा.
2: निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती म्हणजे जे पाणी ज्याची क्षारता 20 ते 25 PPT ज्याला म्हटलं जातं अशा पाण्यामध्ये ज्या कोळंबीचं संवर्धन केलं जातं. याच्यामध्ये दोन प्रजाती आहेत, एक म्हणजे टायगर कोळंबी ज्याला पिनियस मोनोडॉनस संबोधलं जातं, त्याचबरोबर दुसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पिनियस वनामी ज्याला व्हाईट लेग श्रिंप म्हणतात. आणि त्याचं संवर्धन आपल्या कोकण किनारपट्टीवर बऱ्याच ठिकाणी आता सुरू आहे. तर निमखारे पाणी कोळंबी संवर्धन हा जो आपला व्यवसाय आहे हा राज्याच्या आणि देशाच्या मत्स्य व्यवसाय वाढीसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये तुम्ही म्हणाल तर सामाजिक आणि आर्थिक विकास करत असताना ग्रामीण भागातील बेरोजगार किंवा नवयुवक जे आहेत त्यांना याच्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि त्याचबरोबर देशाला परकीय चलन मिळवून देण्यात सुद्धा या व्यवसायाचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर पारंपरिक मत्स्य शेतीतून सुरुवात केल्यानंतर जवळजवळ 1990s या कोळंबीमुळे राज्याच्या आणि त्याचबरोबर देशाच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल झाले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने व्यावसायिक मत्स्य शेती जी आपण म्हणतो ती सुरू झाली आणि कोळंबी संवर्धन प्रकल्प या आपल्या कोकण किनारपट्टीवरती बऱ्यापैकी सुरू झाले. परंतु त्यासाठी जे लागणारे कोळंबी खाद्य त्याचबरोबर काही इतर त्यांची ज्या प्रकारची खतं लागतात त्याचे जे कारखाने किंवा त्याच्या ज्या फॅक्टरीज होत्या त्या व्यावसायिक मत्स्यशेतीच्या सुरुवातीनंतर जेव्हा कोळंबी खाद्य कारखाने किंवा कोळंबी संवर्धन प्रकल्प आणि त्यासाठी त्याचबरोबर त्याला संलग्न व्यवसायसुद्धा देशाच्या पूर्व किनारपट्टीवर म्हणजे आपण 1990-94 दरम्यानची गोष्ट करतोय. हां, तर पूर्व किनारपट्टीवर याचा मोठ्या प्रमाणावरती हा व्यवसाय सुरू झाला आणि त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा कोळंबी प्रकल्प झपाट्याने वाढीस लागले. हां, आणि सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त जे आपले बेरोजगार युवक होते त्यांना यामधून रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
1: एक आर्थिकदृष्ट्या चांगला व्यवसाय,
2: अतिशय चांगला व्यवसाय आहे आणि 3 ते 3.5 महिन्यांमध्ये आपण हे पीक घेऊ शकतो आणि जवळजवळ 50 ते 60% या कोळंबीचं उत्पादनाचं जे मात्रा म्हणजे प्रमाण आहे ते एक्सपोर्ट होतं, त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन मिळतं. आणि जर बघितलं आपण तर 1994-95 या कोळंबीवरती एक विषाणूजन्य रोग ज्याला WSSV म्हणतात, व्हाईट स्पॉट सिंड्रोम व्हायरस आहे, त्याचा एक प्रादुर्भाव झाला आणि तो झपाट्याने पूर्ण आशियामध्ये आशिया खंडामध्ये त्याचा प्रादुर्भाव झाला. फक्त भारतामध्येच ह्याचा आपल्याला एक या व्यवसायाला फटका बसला असं नाही तर संपूर्ण एशियामध्ये टायगर कोळंबीचं जे उत्पादन सुरू होतं तो व्यवसाय ह्यांनी या रोगामुळे जवळजवळ संपूर्णपणे संपुष्टात आला. आणि त्यानंतर या दोन्ही किनारपट्टीवर अतिशय मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि रोग नियंत्रणासाठी याचा येणारा खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये होता आणि हा खर्च भरमसाठ वाढीस लागल्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या जातीची जी कोळंबी आहे जी आपण इम्पोर्ट केलेली होती त्यावेळी ती म्हणजे पिनियस वनामी ज्याला आपण वनामी श्रिंप म्हणतो त्याचं त्या कोळंबीचा आपण इथे बीज साठा करायला लागलो किंवा बीजाचं साठवणूक करायला लागलो. टायगर कोळंबी त्या दरम्यान पाठी राहिली.
1: हां,
2: आणि वनामी कोळंबीच्या शेतीला भारतामध्ये अधिकृत मान्यता 2009-10 या साली मिळाली अधिकृत मान्यता, कारण ही पॅसिफिकमधून इम्पोर्ट केलेली कोळंबी होती. आणि त्यानंतर वनामी शेती पुढील 7

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, आता ऐकूया आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम। यामध्ये आज आपण ऐकणार आहात निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती याविषयी डॉक्टर वर्षा भाटकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत।

0: वर्षामध्ये म्हणजे 17-18 पर्यंत बहरतच गेली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावरती पूर्व किनारपट्टीवर आणि आता जवळजवळ कोरोनाच्या आधीपासून 18-19 पासून आपल्याकडे सुद्धा कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावरती असे म्हणजे ब्रॅकिश वॉटर श्रीम फार्म्स आहेत ते सुद्धा वाढीस लागलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीला वसलेलं आपलं राज्य 887 किलोमीटर त्याची सागरी किनारपट्टी आहे आणि महाराष्ट्र राज्याला 8000 हेक्टरचा खाजणाची जमीन आहे ती उपलब्ध आहे. त्यातली जवळजवळ 14,500 हेक्टर एवढी खाजण जमीन सध्या कोळंबी संवर्धन प्रकल्पाकरता सुयोग्य आहे आणि एकूण उपयुक्त जमिनीपैकी आपण फक्त 1200 ते 1500 हेक्टर जमीनच वापरतोय सध्याच्या काळामध्ये. म्हणजे उरलेली जमीन आपल्याला अजूनही वापरता येण्यासारखी आहे. या प्रकारचे कोळंबी प्रकल्प अजूनही मोठ्या प्रमाणावरती आपण स्थापन करू शकतो.
1: एकूणच बघितलं तर हा अतिशय फायदेशीर
0: असा व्यवसाय आहे
1: आणि तो जास्तीत जास्त वाढू शकतो.
0: हो, आता सध्या आपण पाहतोच आहोत की सागरी जे मत्स्य साठे आहेत ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे समुद्रातली मासेमारी आहे त्याच्यावरती प्रचंड प्रेशर आहे. अशा वेळेला जेव्हा तुम्ही संवर्धनातून हा एक खूप प्रोटीन्स देणारा कोळंबी हा त्याचबरोबर एक डेलिकसी आहे त्याला असा हा व्यवसाय आहे कोळंबी शेती, तो आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये करू शकतो.
1: बरोबर आहे. आता ही कोळंबी शेती करताना जी जागेची निवड आहे ती कशी केली पाहिजे?
0: साधारणपणे आपण पाहतोय की प्रकल्पासाठी खाजण जमीन वापरली जाते पण त्याचबरोबर त्या तुमच्या प्रोजेक्टमधून तुम्हाला जर चांगल्या प्रकारे फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही साईट सिलेक्शन तुमचं जे जागा आहे त्याची निवड अतिशय सुयोग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि जागा निवडताना त्या शेतीचं म्हणजे त्या कोळंबी शेतीची जे स्थळ आहे स्थान आहे त्याचा सामाजिक परिणाम तसंच पर्यावरणावरही काही परिणाम होणार नाहीत याची जबाबदारी घेऊन आपण कोळंबी शेतीसाठी हा जागा निवडली पाहिजे. तसं पहिल्यांदा आपण बघू की सामाजिक किंवा पर्यावरणाचं भान ठेवून कोण कशा प्रकारे
1: जागा निवडणार.
0: याच्यामध्ये मॅंग्रोव्ह क्षेत्र जे आहे ज्याला आपण खारफुटीची झाडं म्हणतो किंवा चिप्पी म्हणतात त्याला लोकल लँग्वेजमध्ये, तर कोळंबी तलावाच्या निवडीसाठी ह्या जागा संपूर्णपणे टाळायच्या आहेत. ते प्रोटेक्टेड हे फॉरेस्ट आहेत. आणि या किंवा सागरी उद्यान सागरी अभयारण्य या सुद्धा जमिनी आपण टाळायच्या आहेत. तिथे तुम्ही आपण कोळंबी शेती शक्य म्हणजे शक्यतो नाही तर तिथे करायचीच नाहीये. आणि मॅंग्रोव्ह क्षेत्रामुळे अनेक प्रकारचे हे मॅंग्रोव्ह जे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारची मासे असतात किंवा इतर जातीची जी कोळंबी असते त्याची ती नर्सरी ग्राउंड्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्या कोळंबीची पिल्लं किंवा माशांची पिल्लं येऊन त्यांची पिल्लांची वाढ तिथे होत असते म्हणून त्याला नर्सरी ग्राउंड्स म्हणतात. आणि आपण पाहिलंय की सुनामीज किंवा इतर काही जे सागरी धूप होते ते किनारपट्टीच्या संरक्षणासाठी अतिशय महत्वाची खारफुटीची झाडं किंवा मँग्रोव्ह असणं आवश्यक आहे. त्यामुळे मँग्रोव्हचं झाड कापणे हे आज खूप मोठा गुन्हा आहे आणि हे क्षेत्र आम्लधर्मीय असल्यामुळे जमीन व्यवस्थापनासाठी जास्त खर्च येतो. पाहिल्यास तर आपल्याकडे हे जे काही खाजण क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ऍसिड सल्फेट सॉइल आहे, त्या अनुषंगाने आपल्याला तिथे वापरायची चुन्याची मात्रा वगैरे जास्त लागते आणि म्हणून खर्च वाढतो आपल्या प्रकल्पाचा. म्हणून शक्यतो अशा जमिनी आपण टाळायच्या. त्याचबरोबर कोळंबी प्रकल्पासाठी कुठल्याही उत्पादन क्षम म्हणजे जसं आपण भात शेतीची जागा आहे किंवा मिठागर जी असतात मीठ उत्पादन करण्याची जी जागा आहे ती सुद्धा आपण या प्रकल्पासाठी वापरायची नाहीये. आणि कोळंबी प्रकल्पासाठी पडीक जमिनीचा शक्यतो वापर करावा. त्याचबरोबर जे नदीमुख असतं किंवा नदीची प्रणाली असते त्याचं शेवटचं टोक असतं त्या जागा आपण कमी किमतीमध्ये आपल्याला लीज वरती किंवा विकत घेऊन शक्यतो बऱ्याचशा जागा ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्याचबरोबर कार्लँडच्या आहेत आणि त्याचबरोबर काही जर प्रायव्हेट ह्या असतील जागा तर त्या वापरू शकतो. आणि जर पर्यावरणाबरोबर जर का आपण त्या जागेची निवड करताना तिथल्या क्षारता म्हणजे जे सॅलिनिटी आहे त्याचा म्हणजे अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि कोळंबी प्रकल्पाचा तिथल्या मानवी जीवनावर
1: काय परिणाम
0: होऊ नये, कधी कधी तिथल्या विहिरींमध्ये पाणी खारं होतं अशा वेळेला
1: ही
0: दक्षता घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेती आणि फलोत्पादन हॉर्टिकल्चर कुठे नियरबाय असेल तर त्याच्यावरही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि शेती किंवा फलोत्पादन क्षेत्रापासून 50 ते 100 मीटर दूर आणि असे प्रकार असू नये.

0: मानवी वस्तीपासून 100 ते 300 मीटर दूर असा
1: अशी जागा
0: प्रकल्पासाठी
1: निवडायची.
0: आपण जागा निवडायच्या आहेत,
1: बरोबर.
0: जेणेकरून कोळंबी तलावामुळे त्या तलावातील जे क्षारयुक्त पाणी, खारं पाणी असतं, त्यामुळे आपल्या मानवी जीवनावर पिण्याच्या पाण्यावरती त्याचा काही फरक पडू शकतो, तो टाळावा.
1: हे जागा निवडताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण जागा निवडतो तर लहान, म्हणजे साधारणपणे 2 ते 5 हेक्टर असेल जमीन, तर ती तुम्ही मोठ्या प्रमाणावर तिथे तुमचं कोळंबीचे तलाव करू शकता. आणि ते या तलावांपासून कमीत कमी 50 मीटर, तसंच मोठ्या शेताचं क्षेत्र 200 मीटर दूर असायला हवं.
1: आता जागा कशी निवडायची याविषयी आपण माहिती घेतली, पण कोळंबी शेती करताना पाणी हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, तर या पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: पाण्याचं व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं आपण जमीन बघितलं की ज्या जमिनीमध्ये जे आम्लधर्मीय किंवा ॲसिडिक, ज्याला म्हणतो अल्कधर्मीय, तर तशा जागा आपण टाळाव्यात. तिथे प्रकल्पाला जे आपल्याला खतं द्यावी लागतात किंवा जो चुना वापरला जातो, लाईम, तो जास्त प्रमाणावर लागतो आणि खर्च खूप होतो. त्याचबरोबर जेव्हा त्या कोळंबी प्रकल्पामध्ये 2 प्रकार येतात एक क्षेत्रामध्ये, म्हणजे कोळंबी शेतीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे आम्ही त्याला टाईड फेड म्हणतो. टाईड फेड म्हणजे जसं भरतीचं पाणी खाडीतून येतं, त्याचा तुम्ही वापर तुमचा म्हणजे तलावामध्ये, पॉन्ड्समध्ये तुम्ही तुमचं पाणी घेऊ शकता. दुसरा आहे हा पंप फेड आहे, म्हणजे तुम्ही जर तसं पाणी तुमच्या खाडी क्षेत्र तुमच्या तलावांपासून दूर असेल तर तुम्ही पंपाने पाणी घेऊ शकतो, पंपाने पाणी घेऊ शकतो. आणि एकच खाडी जर असेल तर त्याच्यावरती बरेच कोळंबी प्रकल्प शक्यतो असू नयेत. एखाद्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा रोगाचा जर प्रादुर्भाव झाला आणि त्यांनी जर का ते पाणी पुन्हा खाडीमध्ये सोडलं तर त्यामुळे इतर तलावांमध्ये सुद्धा त्याची फार्म्समध्ये त्याची लागण होऊ शकते. आणि सध्या कसं आहे की जेव्हा आपण आत्ता पाहिलं की जागेची निवड करताना हल्ली नवीन अद्ययावत प्रणालींचा सुद्धा किंवा मशिनरींचा वापर, GPS म्हणा, रिमोट सेन्सिंग, त्याचा सुद्धा वापर केला जातो. आणि जलप्रताचं आता आपण बोलतोय त्याप्रमाणे योग्य माती आणि उच्च दर्जाचा जर पाणी पुरवठा असेल, पाण्याचा सप्लाय असेल, तर ती जागा आपण नक्कीच निवडावी. आणि त्या पाण्याचे जे गुणधर्म आहेत त्याच्यात आपण बघतो की तापमान शक्यतो 28 ते 33 किंवा 32 पर्यंत, नंतर हो पारदर्शकता जी आहे, जास्त टर्बिड किंवा गढूळ पाणी असू नये, ते 25 ते 45 सेंटीमीटर. नंतर पाण्याचा जो आपण सामू किंवा pH म्हणतो तो 7.5 ते 8.2 पर्यंत असावा. नंतर त्याबरोबर आपण विद्राव्य प्राणवायू, ज्याला आपण डिझॉल्व्ह ऑक्सिजन म्हणतो, पाण्यामध्ये जो विरघळलेला ऑक्सिजन असतो त्याचं प्रमाण सुद्धा 1.5 ते 7 किंवा त्याही वरती चालू शकतं, असावंच, 5 च्या खाली नसावं शक्यतो. त्यानंतर क्षारता आहे जी 15 ते 35 पर्यंत तर नक्कीच असावी. आणि एकूण जर आपण बघितलं तर नायट्रोजन नायट्रेट याचं प्रमाण त्याचे 0.01 वगैरे PPM मध्ये तर त्या दरम्यान असावं. अमोनिया नायट्रेट नायट्रेट याचा मात्र प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर याचा प्रादुर्भाव होऊन म्हणजे आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात कोळंबीसाठी. म्हणून त्याची माती आणि पाणी हे दोन्ही गोष्टी अतिशय योग्य प्रकारे त्याची गुणवत्ता राखणं आवश्यक आहे.
1: बरोबर मॅडम. आता कोळंबी संवर्धनात BMP हे कोणकोणते आहेत आणि त्याचा अवलंब कसा केला जातो?
0: कोळंबी संवर्धनामध्ये BMP बेटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत आणि त्याचा वापर केला जातो. सगळीकडेच त्याचा वापर करणं हल्ली आवश्यक आहे, कारण तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर तुमचे जर का कोळंबीचं क्षेत्र काही हेक्टरमध्ये असेल, तुमचे 10-15 पॉन्ड्स असतील, तर अशा तलावांमध्ये ह्या BMP चा म्हणजे उपयोग चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉडक्शन घेऊ शकता.
1: बरोबर.
0: आणि परंतु निसर्गाचा समतोल राखूनच सामाजिक, नैसर्गिक आणि कायदेशीर मार्गाने आपण या सगळ्या कृती करायच्या आहेत. आता बांधकाम करताना तलावाचं बांधकाम हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. आपल्याकडे आपण बघतो की आपली जी जमीन आहे त्याच्यामध्ये पर्कोलेशन रेट जे म्हणतो, लॅटराइट सॉइल आहे आपली, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता फार कमी आहे. अशा वेळेला तलावामध्ये पाणी भरतोय आणि त्याचा निचरा होऊन जातोय, तर असं असू शकतो. हल्ली पॉन्ड्स आहेत किंवा फार्म्स आहेत ते लाइनर वापरतात, HDPE लाइनर 400-500 मायक्रॉन्सचा टाकला जातो आणि त्यामुळे पाण्याचा असा प्रश्न येत नाही, उद्भवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा पण एक BMP मधलाच एक घटक आहे. आणि तलावाची जी आपण पूर्वतयारी करतो, म्हणजे जसं शेतीची मशागत असते, भात शेतीमध्ये आपण मशागत करतो, नांगरणी म्हणा किंवा इतर जे काही खतं देणं

0: हा जो प्रकार आहे तसाच सेम प्रकार आपण इथे राबवत असतो.
1: बरं.
0: पिकाची आखणी केली जाते की आपण किती पिकं घ्यायची आहेत. वर्षाला 2 पिकं घेतली जातात आणि भविष्यात त्या योजनेप्रमाणे त्याची तयारी 2 महिने आधीपासून करावी लागते.
1: हां.
0: पूर्वतयारी केव्हा करायची, पाणी केव्हा घ्यायचं किंवा बीज केव्हा आणायचं. आपल्याकडे पश्चिम किनारपट्टीवरती हॅचरीज नाहीत, म्हणजे बीजोत्पादन केंद्र नाहीत. आपण त्या विशाखापट्टणमपासून जवळजवळ नेल्लोर आणि चेन्नईमधून आपलं सीड येतं किंवा श्रीम सीड आपलं बाय एअर एअरपोर्ट म्हणजे वरती गोव्याला येतं. गोव्यावरून आपण ते रत्नागिरीमध्ये आणतो किंवा पुढे मुंबईवरून रायगडला किंवा असं. बीज आणायचं झाल्यास आपल्याला किमान 1-15 दिवस तरी आपल्याला त्या बीजोत्पादन केंद्रामध्ये हॅचरीमध्ये तसं आपल्याला ऑर्डर द्यावी लागते की आपलं बीज कसं असणार आहे, आपल्या पाण्याची प्रत काय आहे, आपल्या पाण्याचं जो क्षारता आहे सॅलिनिटी आहे ती आपल्याला सांगावी लागते. नाहीतर आपल्या इथे जर 35 असेल आणि त्यांच्याकडे 15 असेल तर इथे आल्यानंतर त्याची मरतूक मॉर्टॅलिटी होऊ शकते. मग आपल्या पाण्याची क्षारता आणि पीएच त्यांना कळवावा लागतो. मग त्याप्रमाणे ते अक्लमटाईज करतात. त्याचं त्या तिकडच्या पिल्लांचं तसं
1: संगोपन
0: केलं जातं आणि त्यानंतर आणि नंतर त्याचं अनुकूलन करून आपल्याकडे ते पाठवलं जातं.
1: म्हणजे ही एक पूर्वतयारी
0: हो ही पूर्वतयारीच आहे. आणि त्यानंतर तर बीज सोडल्यानंतर आपण फीड आणायला जायचं नाहीये. तर त्याला लागणारे जे लहान आकाराचं खाद्य आहे ज्याला क्रंबल म्हणतो ते खाद्य आपण तयार ठेवायचं आहे. आणि पहिलं जवळजवळ 15 दिवस आपण ब्लाइंड फीडिंग करतो, म्हणजे त्याच्या वजनाच्या हिशोबाने नंतर फीडिंग चालू होतं. आणि खाद्य पुरवठा केंद्राकडे आपल्याला ती नोंद करावी लागते की आपल्याला ह्या ह्या प्रकारचं फीड किती लागणार आहे, किती किलो लागणार, किती टन लागणार आहे ते नोंद करावी लागते. तसंच आपल्याला त्या खाद्याचा साठा करावा लागतो. जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त दिवस खाद्याचा साठा करून चालत नाही, ते फीड खराब होतं, त्याची प्रत खराब होते.
1: बरोबर.
0: हा म्हणून कोळंबी खाद्य जे आहे जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच आपण साठा करायचा आहे. कोळंबीची आकारमान वाढल्यानंतर त्याचं वजन वाढल्यानंतर खाद्याचा प्रकार बदलतो. 4 ते 5 आहे. सुरुवातीला स्टार्टर असतं, नंतर ग्रोअर आहे, नंतर फिनिशर आहे. हे 3 प्रकार आहे. त्यानुसारच आपल्याला त्याच्या तोंडाचा आकार वाढला, त्याचं शरीर वाढलं, त्याची भूक जशी वाढते किंवा त्याला जे जास्त प्रमाणावर आपण खाद्य देतो. सुरुवातीला जर 1 ग्रॅम आपण किंवा 0.1 ग्रॅम वापरत असू तर ते 5 ग्रॅम वर जातं. तर हळूहळू हळूहळू त्याचं फीड वाढतं. त्याचप्रमाणे आपल्याला खाद्यही वाढतं, खाद्याचा प्रकार आणि खाद्याचा आकार दोन्ही बदलतो. आणि नंतर मग आपण बघायचंय की BMP मध्ये दुसरा येतो पूर्वतयारी. पूर्वतयारीमध्ये आपण पूर्ण पाणी आपल्या तलावामधलं काढून टाकायचंय, ड्राय करायचे पॉन्ड. नंतर जर शक्य असेल तर ट्रॅक्टर्स लावून आपण लेबल करून घ्यायचे, त्याच्यामध्ये जो स्लज असेल तो काढून टाकायचा आहे. आणि त्याचा पीएच बघून, पीएच अभ्यास करून त्याचा आपल्याला किती किलो आपल्याला लाईम किंवा चुना मारावा लागणार आहे. पीएच जर का खूपच खाली असेल 5, 4, 3 वगैरे तर त्याला भरपूर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चुनाचं मात्रा द्यावी लागते. आणि त्याप्रमाणे आपण पूर्वतयारीमधला पहिला घटक हा असतो की चुना किती लागणार आहे. ब्लिचिंग पावडर, पाणी थोडं घेऊन आपण ब्लिचिंग पावडर मारतो जेणेकरून अनावश्यक जे काही कीटक मासे किंवा दुसरे काही जीव असतील तर ते त्याचं नायनाट करावा लागतो, नष्ट होतो. मग आपण पाणी घेतलं जातं, पुन्हा चुन्याची मात्रा दिली जाते, खतांचा वापर केला जातो आणि पाण्याला एक हलका हिरवा रंग आल्यानंतर एवढी पूर्वतयारी केली जाते.
1: आता कोळंबी बीजाची जी निवड आहे ती कशी केली पाहिजे, ती करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे का?
0: कोळंबी बीज संवर्धन करताना बीजोत्पादन केंद्रामधून हॅचरीजमधून आपण जेव्हा ते सीड घेऊन येतो तेव्हा त्याचे PCR टेस्ट होते. म्हणजे आपल्याला त्याला कुठलाही रोग नाही आहे ना, विषाणूजन्य रोग नाही आहे ना, पॉलिमेरिक चेन रिॲक्शन ज्याला म्हणतात, PCR टेस्ट केली जाते. त्यानंतर त्याच्या शक्यतो एकाच हॅचरीमधून सीड आणलं जातं, वेगवेगळ्या हॅचरीमधलं सीड स्टॉकिंग केलं जात नाही, एकाच आकाराचं लागतं. त्याला PL6 PL7 म्हणतो, म्हणजे पोस्ट लार्वा सात. म्हणजे PL6 म्हणजे 6 दिवसांचा, 7 म्हणजे 7 दिवसांचा, ते 12 दिवसांपर्यंत. शक्यतो लहान साईजही येते, मोठीही मिळते. असं एका बॅगमध्ये 300 ते 350 PL पोस्ट लार्वा असतो आणि एका मोठ्या थर्माकोल बॉक्समध्ये 4 बॅग असतात पॅक केलेल्या. आणि हे काही इंडिव्हिज्युअली एक बीज मोजत नाहीत, ते चमच्याने किंवा त्यांचं एक ठराविक पात्र असतं, माप असतं, त्याच्याप्रमाणे ते भरलं जातं. इथे आल्यानंतर मग आम्ही 1-2 बॅग उघडून त्याच्याप्रमाणे चेक करतो की ह्या बॅगचा काउंट काय आहे,
1: बरोबर.
0: आणि मग दोन काउंटवरून समजा तुमच्याकडे 20 बॅग येणार असतील, 100 बॅग येणार असतील किंवा 500 बॅग येणार असतील, त्याचा अंदाज येतो आपल्याला 3 ते 4 बॅग काउंट केल्यावर. त्याचं ॲव्हरेज काढायचं, बाबा एकामध्ये मला 3,500 त्यांनी सांगितलं आहे, त्या एकात 3,200 एकात 3,700

0: चे एका खरंच 2,500 साडेतीन हजार असं मिळालं, ॲव्हरेज काढायचं आहे. आणि मग आपल्याला कळतं की आपल्याकडे खरं बीज किती आलं. 10 ते 15% बोनस आपल्याला पाठवतात ते, कारण ट्रान्सपोर्टमध्ये, वाहतुकीमध्ये किंवा साठवणूक करताना सुद्धा मरतूक होत असते त्याची म्हणून. आणि अशा प्रकारे बीज आल्यानंतर ह्या बीजाचं आपण बघतो की बॅगमध्ये सुद्धा पाहिलं जातं की तळाला बसलं नाही आहे ना, ते नीट पोहतंय ना. तळाला बसलं असेल तर कळतं की आपल्याला की इथे मॉर्टॅलिटी झाली, म्हणजे बीजाची मरतूक झालेली आहे, तसं आपल्याला रिपोर्ट करावा लागतो. किंवा आपल्याला खाद्य नियंत्रण करावं लागतं, कारण इथेच जर मॉर्टॅलिटी झाली आहे तर मग आपण ते बीज सोडल्यानंतर काहीच, म्हणजे समजा 100% जर 30% इथेच मॉर्टॅलिटी झाली तर पुढे आपलं किती साठवणूक झाली त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागतं.
1: बरं, मी ही सगळी काळजी बीज
0: हो हो. आणि आम्ही हापा लावतो, हापा हे म्हणजे एक चौकोन असतात कापडी, ते पाण्याच्या तलावामध्ये 2 लावले जातात, 100-100 बीज त्याच्यामध्ये ठेवलं जातं, त्याला खाद्य दिलं जात नाही. आणि 8 दिवसानंतर एक तर आपण काढून ते नग मोजायचे, मोजून 100 टाकायचे, मोजून घ्यायचे, मग त्यावरून आपल्याला अंदाज येतो की 99% जगले, 100% जगले की 30% जगले किंवा 40% जगले. त्याच्यावरून मग आपण आपल्या तलावामध्ये किती बीज असेल आणि त्याला किती खाद्य द्यायचं, कोणत्या प्रमाणामध्ये द्यायचं,
1: केली जाते. मॅडम, बीजाची जी साठवणूक आहे ती कशा पद्धतीने केली जाते?
0: बीज साठवणूक करताना आपण निरोगी सुदृढ बीज घेऊन येतो आणि शासन मान्यता आहे आपल्याकडे की 60 नग/m² प्रमाणे आपण सोडतो. आणि कोळंबी बीजाचं पूर्ण अनुकूलन म्हणजे जे कंडिशनिंग आहे ते केल्यानंतरच, म्हणजे त्याचं पाण्याचं तापमान, त्याचा pH ह्याला त्याला ह्याच्याशी त्याला ॲक्लमटाईज केल्यानंतरच आपण ते बीज सायफन पाईपद्वारे आपल्या तलावामध्ये सोडतो. सुरुवातीला आपण 1 टन किंवा 2 टन FRP टाकीमध्ये, टँकमध्ये ते साठवतो. आपल्या तलावाच्या पाण्यामध्ये त्या बॅग सोडल्या जातात. 15-20 मिनिटं किंवा 1/2 तास त्याचं अनुकूलन केलं जातं, कंडिशनिंग, की ते आपल्या तलावातल्या पाण्याच्या वातावरणाशी मॅच होतंय, अनुकूलन झालंय. आणि मग आपण सायफन पाईपने त्याला आपल्या तलावामध्ये सोडू शकतो.
1: आता मगाशी आपण खाद्याविषयी बोललो, पण हे जे खाद्य आहे त्याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे?
0: कोळंबी संवर्धन व्यवसाय याच्यात सगळ्यात जास्त खर्च, जवळजवळ 60-70% खर्च हा खाद्यावरती होतो. आणि खाद्य निवड करताना खाद्याचा आकार, त्याची गुणवत्ता, म्हणजे त्याचं प्रोटीन कंटेंट काय आहे किंवा इतर कोणत्या जे काही प्रॉक्सिमेट कॉम्पोजिशन आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये फॅट किती आहे, प्रोटीन किती आहे, ॲश किती आहे, फायबर किती आहे, कोणते रॉ मटेरियल वापरलं गेलं आहे, ह्याचा अभ्यास करूनच आपण त्याचा ब्रँड कुठल्या ब्रँडचा आहे त्याप्रमाणे आपण आपल्याला ज्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे ते कुठल्या कंपनीचं द्यायचं आहे, तुम्हाला कुठला अनुभव असेल त्याप्रमाणे, किंवा तुमचे कोणी कन्सल्टंट असतील, कोणी तुमचे मार्गदर्शक असतील, त्यांनी किंवा दुसरे कोणी व्यावसायिक असतील, समव्यावसायिक, त्यांच्याबरोबर आपण ठरवून ते करू शकतो. त्याची गुणवत्ता फार महत्त्वाची असते. खाद्य तयार केल्यापासून कोणत्याही परिस्थितीत 90 दिवसाच्या आत ते कोळंबीला देऊन संपवणं गरजेचं आहे. 3 महिन्याचं त्याचा शेल्फ लाईफ आहे. हो, आणि दिलेलं खाद्य योग्य प्रमाणात दिलं जाणं आवश्यक आहे. जास्त किंवा कमी प्रमाणात देणं दोन्ही दृष्ट्या घातक आहे. जास्त दिलं गेलं तर पाण्याची गुणवत्ता खराब होते. तुमच्या पॉन्डच्या बॉटमला तुमचा जो तुमची ती सॉइल आहे, म्हणजे तुमची माती आहे, तळ आहे, जमीन म्हणजे पॉन्डचा तुमच्या तलावाचा, तो पूर्ण खराब होतो. ते खाद्य खाल्लं जात नाही. आणि कमी प्रमाणात दिलं तर कोळंबी उपाशी राहते आणि त्याची मरतूक होते. जास्त प्रमाणात दिलं तरी तळ खराब होणार आहे आणि त्याला बॅक्टेरियल किंवा दुसरं कुठलंही व्हायरल इन्फेक्शन होणार.
1: योग्य प्रमाणात देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आरोग्याच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर अनेक रोग असे असतात की जे आपलं आर्थिक नुकसान करतात.
0: हो, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान मत्स्य शेतकरी झेलत असतात. आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी आपण चेकट्रे लावतो. चेकट्रेमध्ये फीड दिलं जातं, साधारणपणे 1% फीड त्याच्यामध्ये टाकलं जातं. ते खाल्लं जातं की नाही पाहिलं जातं. जर 100% ते खाल्लं जात असेल तर असं समजलं जातं की 10% पुढच्या फीडिंगच्या वेळेला आपण वाढवू शकतो. त्याचबरोबर जर का ते 60% त्याचं कन्झम्पशन झालं तर तेवढंच ठेवा. 40% पेक्षा कमी झालं तर पुढच्या फीडिंगला ते कमी करा. म्हणजे तुम्ही खाद्याचा जो खाद्यावर होणारा खर्च आहे तो तुम्ही नियंत्रित करू शकता. दुसरं चेकट्रेवरती कोळंबी खाद्य खाण्यासाठी येते तेव्हा तिचं तुम्ही त्याची गटलाईन बघू शकता, त्याचं शरीर बघू शकता, त्याला कुठे इन्फेक्शन नाही आहे ना. हा कवचधारी प्राणी आहे त्यामुळे तो मोल्टिंग होतं, त्याचं एक कवच जाऊन दुसरं कवच येतं. तर ते मोल्टिंग होत असताना सुद्धा मोल्टिंग नीट झालंय ना, अर्ध नाही ना, अर्ध कवच राहिलंय जुनं आणि अर्धाच मोल्ट झालाय, किंवा तो खूपच नरम आहे, किंवा त्याच्या डोक्याकडचं त्याच्या जे गिल्स आहेत किंवा त्याची

0: कल्ले आहेत, त्याचा कलर सुद्धा त्याचा रंग सुद्धा आपल्याला दाखवून देतो की
1: हां
0: ह्याला कुठलं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन नाही आहे ना.
1: बरोबर.
0: या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून मगच, म्हणूनच चेकट्रे ठेवला जातो
1: हां
0: की आरोग्य त्याचं नीट आहे ना हे तपासलं जातं.
1: बरोबर.
0: सगळ्यात महत्त्वाचं आपल्यालाही माणसांना पण माहिती की आपण आजारी असलो की कमी खातो,
1: हो.
0: त्याचप्रमाणे कोळंबीसुद्धा आजारी असेल किंवा ती मोल्टिंग झालं तर खाद्य स्किप करते, अशा वेळेला खाद्य कमी करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही सॅम्पलिंग आपण करत असतो, सॅम्पलिंग करून आपण पाहू शकतो त्याचं वजन किती वाढलं आहे आणि त्याचबरोबर त्याला कुठला त्याचा आजार नाही आहे ना किंवा कुठला रोग नाही आहे ना.
1: आता या कोळंबीची जी काढणी आहे ती कशी केली पाहिजे?
0: कोळंबीची काढणी आहे ती साधारणपणे 90 ते 120 दिवस हा त्याचा
1: कालावधी
0: आहे,
1: आहे.
0: म्हणजे शेती आपण म्हणतो त्याप्रमाणे कालावधीमध्ये आपण कोळंबी शेतकऱ्यांचा सगळ्यात पहिला मापदंड असतो काउंट काय आहे. काउंट म्हणजे 1 किलोमध्ये किती नग बसतात.
1: बरोबर.
0: तर जर का कुणाला पार्शल हार्वेस्टिंग हा जो प्रकार आहे म्हणजे थोडं थोडं पीक कमी करणं, म्हणजे का थोडं काढणं आणि समजा एक 5 टन माल असेल तुमचा कोळंबी असेल तर त्यातलं तुम्ही 300 किलो आठवड्याला किंवा 200 किलो आठवड्याला तुम्ही काढून ती विक्रीसाठी देऊ शकता. आता ते असं पार्शल हार्वेस्ट करत असाल तुम्ही तर त्याचं जे काउंट आहे तो तुम्ही 60 ते 60 मध्ये सुद्धा काढू शकता. म्हणजे लहान आकाराची 10-15 ग्रॅमची कोळंबी तुम्ही विकू शकता. त्याच्या रेटवरती त्याच्या किंमत काय आहे बाजारामध्ये त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जर का इतर कुठून कोळंबीचा माल अवेलेबल असेल तर मग त्यावेळेला दर तुमचा तेवढा मिळत नाही जेवढा तुम्हाला म्हणजे तुमची अपेक्षा असते. अशा वेळेला मग तुम्ही होल्ड करू शकता, नंतरही काढू शकता जेव्हा बाजारामध्ये त्याचा सप्लाय कमी असेल.
1: बरं.
0: आणि नंतर 50 काउंट आहे, 40 काउंट आहे, 30 काउंट आहे. 30 म्हणजे 1 किलोमध्ये 30, तो 28-30 काउंटला जवळजवळ 120-125 दिवसपर्यंत काही शेतकरी त्यांची कोळंबी ठेवतात आणि नंतर काढतात. जास्त दर मिळण्याचे ते एक हे
1: बाजाराची माहिती
0: घेऊनच
1: त्याची
0: काढणी केली
1: पाहिजे, म्हणजे ते खूप महत्त्वाचं,
0: फार महत्त्वाचं. पण असं आहे की तो पूर्णपणे आंबा किंवा दुधासारखा नाशिवंत नाही आहे. तुम्ही त्याला ठेवू शकता, त्याला ठेवू शकता, साठवणूक तुम्ही हे करू शकता. परंतु पुढच्या पिकाचा अंदाज घेऊन एका वर्षामध्ये 2 पिकं घेणार असाल, जितकं जास्त दिवस ठेवाल तेवढा तुमचा खाद्यावरचा खर्च वाढतो.
1: बरोबर.
0: आणि मग ते तुम्हाला प्रॉफिटेबल होत नाही. खाद्याचा खर्च वाढतो, त्याचबरोबर पाणी, लेबर, हे इलेक्ट्रिसिटी सगळा खर्च वाढतो.
1: बरोबर. एकूण काय जर निमखाऱ्या पाण्यातली कोळंबी शेती करताना आता जे सगळे मुद्दे तुम्ही सांगितले ते विचारात घेऊन जर तशा पद्धतीने शेती केली तर ती नक्कीच
0: फायदेशीर आहे. यशस्वी मत्स्य शेतकरी आपण निर्माण करू शकतो त्यांनी जर का BMPचा वापर केला, सस्टेनेबल ॲक्वाकल्चर जर फॉलो केलं तर नक्कीच एक हा फायदेशीर व्यवसाय आहे.
1: नक्कीच. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की ही मत्स्य शेती करताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत आणि त्या काटेकोरपणे अंमलात आणल्या पाहिजेत. मॅडम, आत्ता तुम्ही ही जी माहिती दिली ती खरोखरच आमच्या मत्स्य व्यावसायिकांसाठी आणि भविष्याचा विचार करता अशा व्यवसायांची गरज देखील आहे.
0: रोजगाराची संधी उपलब्ध होते.
1: बरोबर आहे,
0: तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
1: आणि दुसरं म्हणजे आपल्या समुद्रातला मत्स्यसाठा आता संपत आलेला आहे,
0: दिवसेंदिवस कमी होतोय.
1: जर आपल्याला मत्स्य उत्पादन हवं असेल तर यासारख्या व्यवसायांकडे वळणं शिवाय पर्याय
0: नाही. नक्कीच.
1: मॅडम, तुम्ही इथे आलात आणि निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेतीविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या मत्स्य व्यावसायिकांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आत्ताच आपण निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी शेती याविषयी डॉक्टर वर्षा भाटकर यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. बरं आहे तर मंडळी, आता आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:29 सेकंद झाली आहेत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अग आहेस कुठे? हल्ली इव्हिनिंग वॉकला पण येत नाहीस.
2: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
1: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
2: हो पण नक्की कसली म्हणतेस तू?
1: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
2: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
1: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
2: वा माझ्या आवडीचं, मग जायचं ना आपण दोघींनी.
1: हो तर, अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो 7 आहे आणि आकाशवाणीचं आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
2: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
1: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
2: काय सांगतेस काय, मी यांना पण सांगते मग.
3: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
1: नक्की ये हा, कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
2: आहे लक्षात, बुधवारी 20 संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
1: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
3: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
2: चल चल ठेवते.
1: हा बाय बाय बाय, भेटू मग.
2: हो हो नक्की.
4: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, सोमवारी 18 मे 2026 रोजी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका होम स्कूलिंग याविषयी नुपूर पटवर्धन यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: होम स्कूलिंग म्हणजे काय? तर आपण घरातच पालक म्हणून थोडी जास्त जबाबदारी घेऊन आपल्या मुलांना घडवण्याचं काम करणं.
1: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 18 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, ज्ञान आणि मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या,

0: देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जून पर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व, तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच एनटीएकडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी एनटीएच्या सहसचिव असतील, तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे, तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3रा भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल, असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5 जून या कालावधीत राबवले जाईल. या विशेष उपक्रमाअंतर्गत सुमारे 10,000 यात्रेकरू यावर्षी हज यात्रेला जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची

0: ची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली नाही असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेतली. चेन्नीथला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दीन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर तसं

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया गझल. सुरुवातीला ऐकूया भैरव अरुण यांची रचना. स्वरासहित संगीत आहे तलत अजीज यांचं.

0: आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी घेऊन येत आहे विशेष सुगम संगीत मैफिल.
1: बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: गायक कलाकार वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर.

0: तेव्हा सुरांनी नटलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामध्ये तुम्हीही आमच्या सोबत नक्की सहभागी व्हा.
1: बुधवारी 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता
2: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.

इफ्तिकार इमाम सिद्दीकी यांची ही रचना आपण ऐकलीत. स्वरासहित संगीत होतं चंदन दास यांचं. आता ऐकूया कैफ भोपाली यांची गझल. स्वरासहित संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

हसन रिझवी यांची ही रचना होती. गायक आणि संगीतकार होते गुलाम अली. आता ऐकूया मोहसिन नक्वी यांची रचना.

गुलाम अली यांनी गायलेल्या या गझलबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: अगं आहेस कुठे? हल्ली विनिंग वॉकला पण येत नाहीस.
1: अगं काय सांगू, या वाळवणांमध्ये ना माझा अख्खा दिवस जातो.
0: अगं ते सोड, मी तुला फोन का केलाय? अगं आकाशवाणीची ती जाहिरात ऐकलीस की नाही?
1: हो, पण नक्की कसली म्हणतेस तू?
0: काय तू, अगं आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासाठी अगदी विशेष कार्यक्रम घेऊन आले. अगं आणि मी तुला फोन का केला, त्या कार्यक्रमामध्ये आपण जे रेडिओवर ऐकतो ना ते निवेदक पण म्हणे दिसतील ना आपल्याला, भेटतील.
1: अगं पण नक्की कार्यक्रम कसला आहे? नाट्य संगीताचा आहे की शास्त्रीय संगीताचा आहे?
0: ते महत्वाचं आहेच म्हणून मी तुला फोन केला ना. तुझा आवडतीचं सुगम संगीत आहे.
1: वा, माझ्या आवडीचं. मग जायचं ना आपण दोघींनी?
0: हो तर. अगं त्यासाठीच फोन केला ना मी तुला. आणि कधी आहे माहितीये का? बुधवारी 20 मे रोजी संध्याकाळी 7 आहे हा सावरकर नाट्यगृहात. आणि हो, 7 आहे आणि आकाशवाणीचा आहे, म्हणजे 7 बरोबर सुरू होणारच. तेव्हा वेळेत ये बरं.
1: हो हो मी येते, पण मला सांग तिकीट तू काढणार आहेस की मी काढून ठेवू?
0: अगं तेच सांगते मी, ऐक तर. प्रवेश विनामूल्य, म्हणजे आपल्याला तिकीट वगैरे काही काढावंच लागणार नाही.
1: काय सांगतेस काय? मी यांना पण सांगते मग.
2: हा मी पण येणार आहे, मी पण येणार.
0: नक्की आहे हा? कधी आहे सांग बरं, नाहीतर विसरशील तू नेहमी प्रमाणे.
1: आहे लक्षात, बुधवारी 20 मे संध्याकाळी 7 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथे.
0: बरोबर. अगं आणि ऐक ना, आपण जरा ना लवकरच भेटूया.
2: अगं मी काय म्हणतोय, तू इकडे येतेस ना, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. डबा दे पटकन.
1: चल ग, चल ठेवते.
0: हा बाय बाय बाय, भेटू मग.
1: हो हो नक्की.
3: श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 News@9, 9:15 स्पॉटलाईट, राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती, 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, भारत और नीदरलैंड मिलकर भविष्य की विश्वसनीय आपूर्ति श्रृंखला तैयार करने पर काम कर रहे हैं. 21वीं सदी के भारत को अवसरों की भूमि बताया. भारत में सेमीकंडक्टर विनिर्माण को बढ़ावा देने के लिए टाटा इलेक्ट्रॉनिक्स और डच कंपनी ASML के बीच समझौते पर हस्ताक्षर. दिल्ली की अदालत ने नीट प्रश्न पत्र लीक मामले के मुख्य आरोपी PV कुलकर्णी और सह आरोपी मनीषा वाघमारे को 10 की CBI हिरासत में भेजा. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने 9वीं और 10वीं कक्षा के लिए 3 भाषाओं का अध्ययन अनिवार्य किया. भारत ने सिंधु जल संधि पर मध्यस्थता न्यायालय के फैसले को अवैध करार देते हुए खारिज किया. और भारत की संजना ने गांधीनगर में एशियाई भारत

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.